रामकृष्ण हरी। कोणाला आपण किती मानावं हे सुद्धा समोरच्याची नीतिमत्ता आणि वर्तणुकीवर अवलंबून असतं, पण प्रामाणिक असणाऱ्यांना मात्र नक्कीच गरजेनुसार वापरलं जातं आणि सोयीनुसार नाकारलंही जातं। जोपर्यंत कोणी तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागतंय तोपर्यंत ते चांगले असतात, अन्यथा वाईट। त्यामुळे शहानिशा केल्याशिवाय कोणाबद्दलही मत बनवू नका। रामकृष्ण।

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये मी आर जे शुभांगी आपलं स्वागत करते. श्रोते हो, 5 ऑक्टोबर हा दिवस जागतिक पातळीवर शिक्षण आणि समाज कल्याणाच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो. जागतिक शिक्षक दिन 5 ऑक्टोबर 1994 पासून युनेस्को तर्फे दरवर्षी आजचा दिवस संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात आपण 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा करतो, पण आजचा दिवस जगभरातील शिक्षकांचे हक्क, त्यांची जबाबदारी आणि पिढ्या घडवण्यात त्यांचं योगदान याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पाळला जातो. जागतिक अधिवास दिन दरवर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या सोमवारी संयुक्त राष्ट्रातर्फे हा दिवस साजरा केला जातो. जगातील प्रत्येक मानवाला सुरक्षित सन्मानजनक निवारा मिळायला हवा आणि शहरांचा शाश्वत विकास व्हायला हवा याची जाणीव हा दिवस करून देतो. आज भारतीय इतिहासातील एका अद्वितीय वीरांगणेची जयंती आणि जगाला तंत्रज्ञानाने बदलणाऱ्या द्रष्ट्या अवलियाचा स्मृती दिन आहे. भारताच्या मध्ययुगीन इतिहासातील गोंडवाना साम्राज्याची पराक्रमी सम्राज्ञी राणी दुर्गावती यांची आज जयंती. मुघल सम्राट अकबराच्या बलाढ्य सैन्यासमोर शरण न जाता स्वतःच्या राज्याच्या आणि स्वाभिमानाच्या रक्षणासाठी रणांगणात शेवटच्या श्वासापर्यंत तलवारीने लढा देणे त्या एक महान वीरांगणा होत्या. ऍपल कंपनीचे सहसंस्थापक, डिजिटल विश्वात स्मार्टफोन, पर्सनल कॉम्प्युटर आणि अॅनिमेशनची क्रांती घडवणारे द्रष्टे उद्योजक स्टीव्ह जॉब्स यांचा आज स्मृतिदिन. स्टे हंग्री स्टे फुलिश हा त्यांचा मंत्र आजही जगातील कोट्यवधी तरुणांना स्वतःची वेगळी वाट चोखाळण्याची प्रेरणा देतो. आजचा मनभावन सुविचार, खरा शिक्षक तो नसतो जो तुम्हाला काय विचार करावा हे सांगतो, तर खरा शिक्षक तो असतो जो तुम्हाला स्वतःच्या बुद्धीने विचार कसा करावा याची दृष्टी देतो. अपयशाने कधीही खचू नका, कारण आयुष्यात नवीन शिकण्याची भूक आणि कष्टांवर अढळ विश्वास असेल तर बंद झालेले प्रत्येक द्वार हे यशाचे नवे महाद्वार ठरते. आणि आजची बोधकथा, अमेरिकेतील एका सामान्य मुलाने गरिबीमुळे कॉलेजमधील रीतसर शिक्षण अर्धवट सोडले. कॉलेज सोडल्यानंतर त्याच्याकडे राहायला खोली नव्हती. जेवणासाठी तो मित्रांच्या खोलीवर जमिनीवर झोपायचा आणि कोकच्या रिकाम्या बाटल्या फेक विकून जेवणाचे पैसे जमवायचा. त्या काळात त्याला एक छंद जडला. कॉलेजमध्ये जाऊन सुंदर अक्षर काढण्याचे म्हणजे कॅलिग्राफीचे मोफत वर्ग ऐकणे. लोकांनी त्याला विचारलं, तू हे सुंदर अक्षर गिरवून काय करणार आहेस, याचा तुझ्या भविष्यात किंवा नोकरीत काय उपयोग होणार. त्या मुलाकडे त्यावेळी कसलंही उत्तर नव्हतं. तो म्हणाला, मला हे शिकताना आनंद मिळतो म्हणून मी शिकतोय. वर्षानुवर्ष उलटली. तब्बल 10 वर्षानंतर जेव्हा त्या मुलाने जगातला पहिला मॅकिनटोश कॉम्प्युटर डिझाईन केला तेव्हा त्याने त्या जुन्या कॅलिग्राफीच्या ज्ञानाचा उपयोग करून जगात पहिल्यांदा संगणकावर सुंदर आणि सुबक फॉन्ट्स दिले. त्या एका कल्पकतेने संगणक विश्वाचा चेहरा मोहरा बदलून टाकला. तो तरुण दुसरा कोणी नसून स्टीव्ह जॉब्स होते. ते नेहमी सांगायचे, तुम्ही शिकलेली कोणतीही गोष्ट आयुष्यात कधीही वाया जात नाही. जीवनातील ठिपके, कनेक्टिंग द डॉट्स, भविष्यात कधीतरी नक्कीच एकमेकांना जोडले जातात. तेव्हा तुम्ही आज जे काही चांगलं शिकत आहात ते कधीतरी तुमच्या यशाचं कारण बनेल. शिकण्याची प्रक्रिया कधीही थांबू नका. तेव्हा श्रोते हो, आज 5 ऑक्टोबरचा हा सोमवार आपल्याला सांगतो की जीवनात पुढे जायचं असेल तर मार्गदर्शकांचे ऋण कधीही विसरू नका. आज काही संकल्प करू शकता. पहिला म्हणजे, आजच्या जागतिक शिक्षक दिनी तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देणाऱ्या किमान एका जुन्या शिक्षकाला किंवा शिक्षकांना किंवा गुरूंना फोन करा, मेसेज करा आणि त्यांचे मनापासून आभार माना. आणि दुसरा म्हणजे, आज कामाच्या ठिकाणी नवीन आठवड्याची सुरुवात तक्रारींऐवजी उत्साहाने करा.
काहीतरी नवीन कौशल्य शिकण्याचा ध्यास धरा. खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात नसते, ती आपल्या ज्ञानार्जनात आणि नम्रतेत असते. जोपर्यंत तुमचं मन शिकण्यासाठी उत्सुक आहे, तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. आजच्या शुभदिन आयुर्मध्ये मी आरजे शुभांगी इथेच थांबतीये. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

ಶ್ರೀರಾಮ ಸಮರ್ಥ. अभिमानाची पूर्णा होती हाच खरा यज्ञ. पाण्याचा रंग कोणता म्हणून विचारले तर काय सांगता येईल. त्याचप्रमाणे भगवंत आहे. ज्याप्रमाणे पाहाल त्याप्रमाणे तो आपल्याला दिसेल. आपल्या मधल्या विकारांमुळे तो आपल्याला निराळा दिसू लागतो. खरोखर भगवंताचे खरे स्वरूप जाणणारे विरळाच. ज्याचे विकार कमी त्याला भगवंताची प्रचिती जास्त. एकच राम चोहोकडे कसा असेल हे म्हणणे भ्रमाचे. सर्व अवतार एका भगवंताचेच आहेत. नारायण हा लहानपणचा अवतार आहे कारण तो सर्वांचा आदी आहे. राम हा तरुणपणचा अवतार आणि कृष्ण हा म्हातारपणचा अवतार समजावा. भगवंताला जन्ममरण नाही तो तर सच्चिदानंद आहे, मग त्याचा जन्म कशाला करायचा असे काही जण विचारतात. एका घरामध्ये बाहेरच्या खोलीत पोरे दंगा मस्ती आणि आरडाओरडा करत होते. आजोबा घरात आहेत हे त्यांना माहीत नव्हतं. आपण घरामध्ये आहोत ही जाणीव त्या पोरांना देण्यासाठी खाकरा आला नसताना देखील आजोबा नुसते खाकरले. ते ऐकल्याबरोबर पोरे लगेच गप्प बसले. त्याचप्रमाणे भगवंताला जन्म नसून सुद्धा तो आहे ही जाणीव होण्यासाठी त्याचा जन्म करायचा असतो. भगवंत आहे ही जाणीव झाल्यानंतर आपण विषयामध्ये दंगामस्ती करणार नाही आणि तो बेताने भोगू. मी जोवर साकारावर प्रेम करतो तोवर भगवंतालाही आकार घेणे प्राप्त आहे. जे वेदांना शक्य झाले नाही, जिथे वेदांनी नेती नेती केले, ते परमात्म स्वरूप संतांनी जाणले, म्हणून त्यांनी भगवंताला सगुणात आणले. हा आनंद स्वरूप परमात्मा मिळवण्यासाठी आज आपल्याला सगुणोपासनेची अत्यंत जरुरी आहे. माणसाला जे अत्यंत हितकारक असते ते शांत आणि आनंद स्वरूप असले पाहिजे. सत्य स्वरूपाची प्राप्ती झाल्याशिवाय ते मिळत नाही, म्हणून भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. विद्वत्ता अभिमान उत्पन्न करते, म्हणून विद्वत्ता आणि भगवंताची निष्ठा एके ठिकाणी सापडणे कठीण आहे. मीपणाची आणि अभिमानाची पूर्णाहुती देणे हाच खरा यज्ञ होय. निर्हेतुक कर्म करण्याने खरी सात्विकता उत्पन्न होईल आणि पुढे पूर्णाहुती दिली जाईल. अशा प्रकारे सर्वस्व अर्पण करणे हेच यज्ञाचे खरे सार होय. ज्याने स्वतःला ओळखले त्याने भगवंताला ओळखले. विकारांच्या अधीन न होण्यामध्ये मनुष्याचे खरे मनुष्यपण आहे. भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय नुसती नीती ही पोरकी असते. ज्यात परमात्म्याचा विसर पडत नाही ती खरी चांगली बुद्धी आणि तो खरा सद्व्यवसाय. देवाचे नाम घ्यावे, नीती धर्माचे आचरण करावे, प्रेमाने वागावे आणि लोकांना मदत करावी, यालाच परमार्थ म्हणतात आणि तो प्रत्येकाने मनापासून करावा. आजचे बोधवचन. प्रपंचात जशी आसक्ती असते तशीच रामचरणी ठेवणे हीच रामभक्ती होय. जानकी.

प्रिय श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ वत्सगमचं प्रसारण। तर श्रोते हो, आता वेळ झाली आहे कृषी कार्यक्रमाची। तर प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा खास कार्यक्रम किसानों की बात रेडिओ वत्सगम के साथ।

0: कृषि विभाग महाराष्ट्र शासन आत्मा आणि रेडिओ वत्सगुण द्वारा प्रसारित कृषी कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुण 90.8 FM वर आवाज वाशिमचा वाशिमचा।
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूयात बांबू लागवडीनंतरची निगा याविषयी। पावसाळा सुरू होण्याच्या टप्प्यात बांबू लागवड केली की सुरुवातीपासून त्याची निगा ठेवणे अत्यंत गरजेचे असते। बांबू हे बहुवार्षिक पीक आहे, हे सुमारे 30 वर्षे आपल्या शेतात राहणार आहे, त्या दृष्टीने या पिकाचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे। आपण बांबू लागवड आर्थिक उत्पन्नासाठी केली असल्याने काटेकोर व्यवस्थापन करावे। लागवडीनंतर साधारण 1 महिन्याने लागवड क्षेत्रातील तण काढून टाकावे। हे तण बांबूच्या बुंद्याजवळ जमिनीत काढून टाकावे, त्याचे काही दिवसात खत होते। हे खत बांबू वाढीला अत्यंत उपयोगी ठरते। बांबू लागवडीनंतर पाऊस संपता संपता जेथे लागवड जूनमध्ये आहे त्यांनी ऑक्टोबरमध्ये आणि ज्यांची लागवड ऑगस्टमध्ये आहे त्यांनी नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये रोपापासून 2 फूट अंतरावर चळी खणून 1 पाटी शेणखत, 1 किलो निंबोळी पेंड आणि गवत मिसळून मातीने बंद करावी। यावेळी रोपाला थोडी मातीची भर घालावी, यामुळे जमिनीत वाढणाऱ्या कंदाला आधार मिळतो। पावसाळ्यात हमखास कोंब येतो, खत दिल्यानंतर पाणी द्यावे। पहिले वर्षभर जर बांबूला पाणी देता आले तर नवीन कोंब येण्यास चांगली मदत होते। पहिल्या वर्षी दर आठवड्याला सुमारे 20 ते 25 लिटर पाणी लागते। जर ठिबक सिंचन केले असेल तर पहिल्या वर्षी पावसाळ्यानंतर किंवा पाऊस नसताना 2 ते 3 दिवसांनी ठिबक सिंचनाने पाणी द्यावे। ठिबक केलेल्या क्षेत्रातील बांबूला आच्छादन करावे, त्यामुळे ओलावा टिकून राहतो। जूनमध्ये हवामान बदलताच 1 पाटी शेणखत, 1 किलो निंबोळी पेंड चळीमध्ये मिसळून मातीची भर द्यावी। पाऊस सुरू झाला नसल्यास ठिबक सिंचन करावे। यावेळी 8 ते 10 दिवस रोज सुमारे 2 तास ठिबक सिंचन संच चालवावा। साधारण 10 ते 12 दिवसात कोंब दिसू लागतात। खत दिल्यानंतर संपूर्ण रोपावर निंबोळी अर्क 1 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावा। 15 दिवसांनी पुन्हा 1 फवारणी करावी। या फवारणीमुळे भुंग्यांचा प्रादुर्भाव होणार नाही। बांबूची वाढ वेगवान असल्यामुळे कोंबाची 7 ते 8 पेरे होईपर्यंत भुंग्याच्या सर्व अवस्था पूर्ण होतात। भुंगा 8 ते 10 पेरांवर भोक पाडून बाहेर पडतो, यामुळे येथे बांबूंची वाढ थांबते। याला माथे मोड म्हणतात। हा बांबू पूर्ण वाढू शकत नाही म्हणून ही फवारणी करणे गरजेचे आहे। जेव्हा नवीन कोंब येतात तेव्हा निंबोळी अर्काची फवारणी केल्यास कोंबाची चांगली वाढ होते। कोंब आल्यापासून सुमारे 60 ते 80 दिवसात त्या कोंबाचे पूर्ण उंचीच्या कोळ्या बांबूत रूपांतर होते। ही उंची पहिली 2 ते 3 वर्ष कमी राहते। बेटाची पूर्ण वाढ झाल्यावर नंतरचे कोंब नैसर्गिक उंची गाठतात। पुढील 2 वर्षे या बांबूंची जाडी आणि पूर्ण वाढ होण्यास लागतात। आधीच्या वर्षाचे बांबू या नवीन कोंबांचे संरक्षण करतात, त्यामुळे वेगळे संरक्षण करावे लागत नाही। दरवर्षी जून आणि ऑक्टोबरमध्ये बांबू रोपाला शेणखत आणि निंबोळी पेंड देणे, बेटाला भर देणे हे चांगल्या प्रतीचे बांबू मिळवण्यासाठी आवश्यक आहे। जेवढी बांबूंची वाढ चांगली, संख्या जास्त तेवढे आणि आपले उत्पन्न जास्त हे लक्षात असू द्या। जसा जसा बांबू बेटाचा विस्तार होतो तसे तसे खत देण्याची चळी बेटापासून लांबवर घ्यावी। बांबूला मातीची भर दिल्याने नवीन कोंब फुटतात, त्यांची वाढ चांगली होते। साधारणपणे 3र्या किंवा 4र्या वर्षापासून बांबूची पानगळ मोठ्या प्रमाणात होते। ही पानेच बांबूला नंतर पोचतात, म्हणून पहिल्यापासून बांबूची वाढलेली पाने अजिबात न जाळता इतर खतांबरोबर जमिनीत गाडावीत। बांबूंची वाळलेली पाने काही वेळा वनव्यांना आमंत्रण ठरतात, म्हणून ही सर्व पानगळ बेटाच्या बुंद्याभोवती एकत्र करून त्यावर माती टाकावी। त्यामुळे मुळांना आच्छादन होते, त्याचबरोबर नवीन येणाऱ्या कोंबांना संरक्षण मिळेल। बांबूंची तोड सुरू झाल्यानंतर शक्यतो जानेवारीनंतर पाणी देऊ नये, कारण पाणी दिल्याने नवीन कोंब फुटत राहतात। बांबूची तोड करताना हे कोंब तुटण्याची बरीच शक्यता असते, त्यामुळे आपलेच नुकसान होते। जेथे शक्य आहे तेथे आंतरपिके अवश्य घ्यावीत, त्यामुळे ओलावा राहतो, आपण केलेल्या लागवडीचा खर्च सुद्धा निघून जातो. आंतरपिकांसाठी अतिरिक्त पाणी लागेल. जेथे जे उपलब्ध आहे तेथे आंतरपिके घ्यावीत. बांबू रोपांपासून सुमारे 2 फूट अंतरावर आंतरपिकांची लागवड करावी, ज्यामुळे बांबू आणि आंतरपीक दोन्ही नीट वाढतील. पहिल्या वर्षी कोणतेही नेहमीचे आंतरपीक घ्यायला हरकत नाही. दुसऱ्या वर्षापासून बांबूची वाढ होऊ लागते, त्यामुळे थोडी सावली पडते. त्यामुळे या ठिकाणी हळदीची लागवड करावी. जेथे मधूनमधून चांगला पाऊस पडतो तेथे 5 मीटर बाय 2 मीटर अंतरावर बांबूची लागवड केल्यास कायमस्वरूपी किंवा किमान 7 ते 8 वर्षे आंतरपीक घेणे शक्य आहे. या ठिकाणी चारा पिके किंवा औषधी वनस्पती लागवड अत्यंत फायदेशीर ठरते. तिसऱ्या वर्षापासून बांबूंच्या अनावश्यक खुरट्या आणि रोगट फांद्या काढून टाकाव्यात. डोंगर उतारावरील कंटूरवर बांबू लागवड करताना मधल्या जागेत चारा पिके घ्यावीत. जमीन जेवढी आच्छादित राहील तेवढे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते, जमिनीतील ओलावा टिकून राहतो. काटेरी फांद्या येण्याच्या प्रवृत्तीमुळे लोक या जातीची फारशी लागवड करत नाहीत. पण जर पहिल्या वर्षापासून खते देण्यापूर्वी बांबूच्या काटेरी फांद्या आपला हात जुईतपर्यंत पोहोचतो तिथपर्यंत साफ केल्या तर हा बांबू वाढवणे आणि तोडणे सोपे जाते. या बांबूंच्या काटेरी फांद्या हिरव्या असताना झाडे कापायच्या कात्रीने कापणे सहज शक्य असते. तर शेतकरी बंधूंनो, आताच आपण बांबू लागवडीनंतरची निगा कशी राखायची याविषयी माहिती ऐकत होतात. आता आम्ही माहिती देत आहोत पशु सल्ला याविषयी. हवामानातील बदलानुसार जनावरांचे दूध उत्पादन, प्रजोत्पादन, आरोग्य चांगले राहण्यासाठी जनावरांच्या व्यवस्थापनात बदल करणे अतिशय आवश्यक आहे. जनावरांना एका ठिकाणी पत्राच्या शेड खाली 24 तास बांधून न ठेवता मोकळे ठेवावे. यामुळे शेड मधील उष्णता वाढल्यास जनावर दुसऱ्या ठिकाणी किंवा झाडाखाली जाऊन बसते, त्यामुळे त्यांना उष्णतेचा त्रास कमी होतो. जनावरांसाठी मुक्त संचार गोठा पद्धतीचा अवलंब केल्यास जनावरांना दिवसभर पिण्याचे पाणी उपलब्ध होते. तसेच फिरते राहिल्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. शेडवरती पत्रे असतील तर त्यावर पांढरा रंग किंवा चुना लावावा, यामुळे पत्रा जास्त तापत नाही. पत्र्यावरती खराब पालापाचोळा गवत टाकून त्यावर दिवसभरातून 5 ते 6 वेळा अति उन्हाच्या वेळी पाणी मारावे. उपलब्ध चाऱ्यापासून मुरघास बनवून हिरव्या चाराची साठवण करावी. बंदिस्त गोठ्यामध्ये जनावरांना दिवसभर पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे त्याकरिता जनावरांना केवळ 2 वेळच चारा टाकून चारा खाल्ल्यानंतर गव्हाण साफ करून दिवसभर त्यामध्ये पाणी भरून ठेवावे. दुपारच्या वेळी जनावरांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे, त्यामुळे जनावरांच्या शरीराचे तापमान नियंत्रणासाठी मदत होते. चरायला सोडल्या जाणाऱ्या जनावरांना सकाळी लवकर 7 ते 10 पर्यंत आणि सायंकाळी 4 ते 7 पर्यंत चरायला सोडावे. सकाळी 10 ते सायंकाळी 4 पर्यंत जनावरांना सावलीच्या ठिकाणी ठेवावे. उन्हाळ्यामध्ये जनावरांना जास्त वेळ पाण्याविना ठेवू नये. पाण्याची टाकी सावलीत ठेवावी, जेणेकरून पाणी जास्त गरम होणार नाही आणि पाण्यामधून इलेक्ट्रोलाइटचा पुरवठा करणे फायदेशीर ठरते. गोठ्यातील तापमान नियंत्रणासाठी गोठ्यावरच्या पत्र्याची उंची जास्त ठेवावी. केवळ कोरड्या चाऱ्याचा वापर न करता त्याबरोबर थोडा तरी हिरवा चारा द्यावा. उन्हाळ्यामध्ये जनावरांची भूक मंदावते, त्यामुळे पशुखाद्याचा वापर योग्य प्रमाणात वाढवावा. पशुखाद्यात दररोज 50 ते 60 ग्राम क्षार मिश्रणाचा पुरवठा करावा, जेणेकरून चपला, तटकर, प्लास्टिक, अखाद्य वस्तू खाणे या समस्या टाळता येतात. तर शेतकरी बंधूंनो, आताच आपण पशु सल्ला याविषयी माहिती ऐकत होतात.
2: यानंतर कार्यक्रमात आता आम्ही माहिती देत आहोत दुधाळ गायीची निवड कशी करावी याविषयी. तर शेतकरी बंधूंनो, दुधाळ गायीची निवड करताना तिचं बाह्य स्वरूप, दूध उत्पादन आणि प्रजनन क्षमता विचारात घ्यावी. गाय विकत घेताना अगर निवडताना तिचे दूध 2 ते 3 वेळा काढून उत्पादनाची खात्री करून घ्यावी. केवळ मोठ्या आकाराची कास या बाबतीत गृहित धरू नये. गायीला पाळण्यावयास किती वेळ लागतो, ती आंबोणशिवाय धार देते का किंवा नाही देत, तिला ठराविक कवळ्याची सवय आहे का या गोष्टींचीही खात्री करून घ्यावी. तापट स्वभावाच्या गायी उत्तेजित झाल्या की पाळणा चोरतात, म्हणून शांत स्वभावाची गाय निवडावी. धारेच्या वेळी लाथा मारणारी, चिरगूत, दगड आणि विटा चघळण्याची सवय असणारी गाय घेणं टाळावं. धरेला म्हणजेच पिळण्यासाठी हलकी असणारी गाय निवडावी. जड गायी पिळायला वेळ लागतो आणि त्यामुळे दूधही कमी निघते. धार काढून पाहताना चारही सडातील दूध काढून पहावं. गाय विकत घेताना शक्यतो दुसऱ्या वेतातील गाय निवडावी. जातीवंत दुधाळ गायी तरतरीत आणि निरोगी दिसतात. त्यांचे डोळे पाणीदार असतात. सर्व अवयवांची ठेवण प्रमाणबद्ध असते. शरीराच्या आकारावरून, पुढून आणि बाजूकडून निरीक्षण केलं असता पाचरीप्रमाणे त्रिकोणाकृती दिसतात. गायीकडे पुढून पाहिलं असता दोन पायातलं अंतर अधिक असावं. छाती भरदार असावी. वरून पाहिलं असता कमरेची हाडं दुर्बल असावीत. बाजूनं पाहिलं असता शेपटीवरील दोन हाडं आणि कास यामध्ये अधिक अंतर असावं. गाय लठ्ठ नसावी, लांब आणि सडपातळ असावी. पाठीचा कणा सरळ आणि मजबूत असावा. पाठीला बक असणाऱ्या गायी शक्यतो टाळाव्यात. गायीच्या खुरांचा रंग काला असावा. वाढलेल्या नख्या किंवा खुरचुडा या बाबतीत बारकाईने चौकसपणे बघावं. गाय विकत घेताना टी चालवून फिरवून पहावी. कास हा दुभत्या जनावरांचा महत्वाचा अवयव. कासेची शरीराशी बांधणी घट्ट असावी. धार काढण्यापूर्वी दुधानं भरलेली कास आकाराने मोठी दिसते. सड फुगलेली दिसतात. दूध काढल्यानंतर कासेचा आकार पूर्ववत लहान होणारा असावा आणि त्वचा मऊ असावी. कासेवर अनेक फाटे असणारं शिराचं जाळं असावं. शिरा जड असाव्यात. चारही सड सारख्या अंतरावर आणि सारख्या आकाराचे असावेत. ज्यावेळी गायीचे दूध उत्पादनाची, प्रजनन क्षमतेची आणि वंशावळीची माहिती खात्रीशीरपणे उपलब्ध होते, त्याचवेळी या माहितीच्या आधारे आणि आत्ताच सांगितलेल्या लक्षणांच्या आधारे गाय विकत घेताना तिची निवड करावी. तर शेतकरी बंधूंनो, आताच आपण दुधाळ गायीची निवड कशी करावी याविषयी माहिती ऐकत होतात.
3: यानंतर कार्यक्रमात आता आम्ही माहिती देत आहोत
1: दिली वराह पालनाला चालना याविषयी. तर पशुपालक बांधवांनो, पाठीवर थाप देत नुसते लढ म्हणा याच ओळीतून प्रेरणा घेत गड चिरोली सारख्या नक्षल प्रवण जिल्ह्यातील चांदाळा येथील शंकर गद्देकार नामक युवकाने वराह पालनाला मोठी गती दिली आहे. जिल्ह्यात वराहाच्या मासाला असलेली मोठी मागणी लक्षात घेऊन त्याने व्यवसायाचे नियोजन केले आहे. या व्यवसायात संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संघटित करीत त्यांनाही व्यवसायाचा फायदा मिळवून देण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न सुत्य म्हणता येईल. गडचिरोली जिल्ह्यात अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत शिक्षणाचा विकास होण्यास वाव आहे. जिल्ह्यात सुमारे 12 लाख हेक्टर वनक्षेत्र आहे. शेती क्षेत्र कमी आहे. तरीही चांदाळा तालुका जिल्हा गडचिरोली येथील शंकर गद्देकार या तरुणाने वराह पालन व्यवसायाची जपणूक करीत जिल्ह्यातील शेतीचा विकास करण्यात महत्वाचा हातभार लावला आहे. जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र सोनापूर येथील तज्ञांच्या संपर्कात शंकर कायम असायचे. तेथील विषय विशेषज्ञ संदीप कऱ्हाळे यांनी त्यांना वराह पालनाची माहिती दिली. तेथूनच शंकर यांच्या शेतीत परिवर्तन होण्याचा मार्ग मिळाला. याच विज्ञान केंद्रामार्फत सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथील क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या संपर्कात शंकर हे आले. तेथील तज्ञांमार्फत आपल्याच जिल्ह्यात 5 दिवसांचे वराह पालन प्रशिक्षण घेण्याची संधी शंकर यांनी घेतली. वराह पालन व्यवसायाला जिल्ह्यात मोठी चालना मिळावी यासाठी त्यांच्या पुढाकाराने कैकाडी समाज बहुउद्देशीय विकास मंडळ आणि स्व आधार वराह पालन सहकारी संस्था सुरू झाली. संस्थेचे शंकर अध्यक्ष आहेत. संस्थेचे 1000 सदस्य आहेत. शंकर यांच्यासह सुमारे 60 जणांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. प्रशिक्षणानंतर शंकर यांनी भाडेतत्वावर जागा घेऊन त्यांचा व्यवसाय सुरू केला. त्याचे भाडे 5000 रुपये प्रति महिना आहे. शंकर यांना प्रशिक्षणावेळी व्हाईट यॉर्कशायर जातीच्या वराहाची पिल्ले देण्यात आली होती. त्यांचे संगोपन सुरू केले. सुरुवातीला स्वाइन फ्लू रोगामुळे 62 वराह दगावले. त्यानंतरही व्यवसायात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मंचेरियाल म्हणजेच आंध्र प्रदेश येथूनही काही वराह खरेदी केले. त्यांची पैदास आपल्या वराह पालन शेडमध्ये त्यांनी केली. शंकर यांच्याकडे सध्या वराहांची 80 पर्यंत संख्या आहे. त्यामध्ये 19 पिल्ले आहेत. वराह मादी वर्षातून 2 वेळा पिल्ले देते. पिल्लांची संख्या सुमारे 8 पर्यंत राहते. पिल्लू जन्मल्यापासून 6 महिन्यात वराहाचे सरासरी 75 किलो पर्यंत वजन वाढते। त्यावेळी जिवंत वराह किंवा मासाची विक्री केली जाते। शंकर यांच्या कुटुंबातील सदस्य दररोज चांदोळा गावात किंवा गडचिरोली येथील निवासी आश्रम शाळेमध्ये जाऊन तेथील शिल्लक आणि शिळे अन्न आणतात। हेच खाद्य वराहांना दिले जाते। सध्या बंदिस्त पद्धतीने वराह पालन केले जाते। पांढऱ्या रंगांच्या वराहांच्या तुलनेत आंध्र प्रदेशातून आणलेले वाण आपल्या भागातील वाढीसाठी अधिक अनुकूल असल्याचे शंकर म्हणतात। वराहांना पाणीही भरपूर प्रमाणात लागते। गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी, छत्तीसगडी, बंगाली आणि खुराव असे चार प्रकारचे समुदाय आहेत। ते सर्व वराहांचे मांस मोठ्या प्रमाणात खातात। सण समारंभातही त्यांच्याकडे हे मांस उपलब्ध असते। चांगले वजन वाढलेल्या वराहांच्या किंवा मांसाच्या विक्रीसाठी जिल्ह्यात सुमारे 150 बाजारपेठा आहेत। त्यामुळे मार्केटची चिंता शंकर यांना नाही। त्यांचे स्वतःचेही विक्री केंद्र आहे। जिवंत वराह विक्री। सुमारे 70 ते 75 किलो वजनाच्या वराहाचे मांस याचा सध्याचा दर 180 रुपये प्रति किलो आहे। हाच दर आधी 120 रुपयांपर्यंत होता। हे शंकर गद्देकर यांनी आतापर्यंत सुमारे 1 ते 1.5 टन वराह विष्ठेची खत म्हणून 5 रुपये प्रति किलो प्रमाणे विक्री केली आहे। खर्च वजा जाता वर्षाला 1 ते 2 लाख रुपये नफा शंकर यांना मिळतो, तर संस्थेला 4 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते। वराह पालनास चालना मिळावी याकरिता संस्थेतील 22 शेतकऱ्यांना 66 वराह पालनास चालना मिळावी याकरिता संस्थेतील 22 शेतकऱ्यांना 66 वराहांचे वाटप करण्यात आले आहे। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत 100% अनुदानावर हे वराह देण्यात आले। 4,80,000 रुपये या व्यवहारातून संस्थेला मिळाले। संस्थेतील सदस्यांपैकी सुमारे 100 जणांकडे तरी वराह पालन सुरू झाले आहे। शंकर यांना यांचा भाचा संजय नागण्णा कंदेलवार, राजू भोयर, पत्नी मैना गद्देकर, मीरा कंदेलवार, विजय कंदेलवार, मुलगा किशोर गद्देकर याची व्यवसायात मदत होते। शंकर यांचा व्यावसायिक दृष्टिकोन पाहता रोजगार निर्मितीची संधी म्हणून नाबार्डने या व्यवसायाला परिसरात चालना देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार कुरखेड आणि धानोरा तालुक्यातील 60 गावे याप्रमाणे स्वयंसहाय्यता समूहांना प्रशिक्षण देण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला। समूहांद्वारे वराह पालन करून बाजारपेठ उपलब्ध करण्याचे प्रकल्पांतर्गत प्रस्तावित आहे। अतिदुर्गम भागात राहून हिमतीने पूरक व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या शंकर यांच्या कार्याची दखल घेत दूरदर्शनच्या वतीने त्यांना सह्याद्री पुरस्कारांनी नुकतेच गौरवण्यात आले आहे। तर शेतकरी बंधूंनो आणि पशुपालक बांधवांनो, आताच आपण दिली वराह पालनाला चालना याविषयी माहिती ऐकत होतात।
3: यानंतर कार्यक्रमात आता आम्ही माहिती देत आहोत
1: धान्याची स्वच्छता आणि प्रतवारी याविषयी। तर शेतकरी बंधूंनो, धान्याच्या दर्जाप्रमाणे प्रतवारी केलेले धान्यास बाजारात जास्तीत जास्त भाव मिळण्यास मदत मिळते। प्रतवारी केलेल्या धान्याचा आकार, रंग आणि इतर निकषांवर आधारित असल्याने उत्पादक आणि विक्रेता यांच्यात विश्वास निर्माण होऊन रास्त भाव मिळतो। अशा दर्जेदार उत्पादनास कोणत्याही बाजारपेठेत मागणी असते। चांगल्या धान्यास विशेष मार्केटिंगची गरज उरत नाही। मालाची व्यक्तिशः पडताळणी आणि त्यामध्ये जाणारा वेळ वाचून लवकरात लवकर बाजारात धान्य वितरित करता येते। प्रतवारी केलेले धान्य अंतिम ग्राहकास देखील दर्जाबद्दल खात्री देते। अशा मालास ग्राहक 4 पैसे जास्त भाव देण्यास तयार असतो। तर शेतकरी बंधूंनो, या प्रतवारीमुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे काय आहेत? तर ते म्हणजे धान्य गोडाऊन मध्ये ठेवता क्षणी त्वरित अर्थसहाय्य मिळते। रेल्वे, वाहतूक, इन्शुरन्स आदी क्लेम मध्ये बाजू बळकट होते। प्रतवारीमुळे धान्याचा बाजारभाव निश्चित करता येतो। चांगल्या भावासाठी वाट पाहण्याची क्षमता वाढते। भविष्यकालीन जास्तीत जास्त फायदा तसेच कमीत कमी नुकसान होते। तर शेतकरी बंधूंनो, ही प्रतवारी निर्धारित करत असताना काय करायला हवे? तर मागणी असलेल्या वाणाचे उत्पादन असावे। धान्य प्रचलित आणि सर्वमान्य असलेल्या निकषांवरच प्रतवारी करावी। उत्पादनात इतर अनावश्यक घटक जसे दगड, काड्या कचरा, सडका, अपरिपक्व बिया आदींचे प्रमाण अत्यल्प असावे। धान्यात निर्धारित प्रमाणापेक्षा आर्द्रता जास्त नसावी, अन्यथा धान्याला भाव मिळणार नाही। बाजारपेठेतील प्रचलित धान्य निवडलेले असावे। बाजारपेठेतील प्रचलित पद्धतीने धान्याचे वजन आणि पॅकिंग असावे। तर शेतकरी बंधूंनो, धान्याची प्रतवारी केल्याने भरपूर फायदे होतात आणि ते म्हणजे साठवणूक आणि वाहतुकीचा खर्च कमी होतो, योग्य बाजारपेठ आणि योग्य बाजारभाव मिळतो। बाजारपेठेची विक्रीची व्याप्ती आणि वाव वाढतो. आर्थिक मदत भविष्यातील व्यापार सुकर होतो. विक्री व्यवस्थापन आर्थिक स्पर्धाक्षम बनतो. ग्राहकाला विविध गुणवत्तेचा माल किफायतशीर दरात मिळतो. तर शेतकरी बंधूंनो, आत्ताचा पण धान्याची स्वच्छता आणि प्रतवारी याविषयी माहिती ऐकत होतात.
3: यानंतर कार्यक्रमात आता आम्ही माहिती देत आहोत डाळिंब पिकातील मर रोगाचे व्यवस्थापन कसे करायचे याविषयीची माहिती. तर शेतकरी बंधूंनो, डाळिंबावर येणाऱ्या रोगांपैकी मर रोग हा अत्यंत घातक रोग आहे. या रोगामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी बागा सुद्धा काढून टाकल्या आहेत. या रोगाचा जास्त प्रादुर्भाव नाशिक, सातारा, पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये आढळून आला आहे. डाळिंबावरील मर रोगाचे नियंत्रण कसं करावे याविषयीच आज आपण माहिती घेणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो, सिरिया सिस्टीम, फिब्रियाटा, फ्युजरियम स्पेसिस, फायटोप्थोरा निकोटियानी, रायझोक्टोनिया बटाटिकोला या बुरशीमुळे हा मर रोग पसरू शकतो. सोबतच मेलोईडोगे इकॉन्गिंटा या बुरशीमुळे सुद्धा, म्हणजे या सूत्रकृमीमुळे सुद्धा हा मर रोग उद्भवू शकतो. तसेच खोडकिडा आणि खोडभुंगेरे हे सुद्धा या रोगास कारणीभूत आहेत. तर या रोगाचा प्रसार कुठपर्यंत होतो, तर दूर अंतरावरील प्रसार हा रोगग्रस्त रोपवाटिकेतील रोपांची लागवड केल्यामुळे होतो. तसेच कमी अंतरावरील प्रसार हा खुरपणी, खते देताना, ट्रॅक्टरमुळे, मूषकवर्गीय प्राणी किंवा जनावरांमुळे, इनलाईन लॅटरलमुळे किंवा मोकळे पाणी किंवा पावसाचे वाहते पाणी यामुळे हा रोग कमी अंतरावर पसरू शकतो. तर शेतकरी बंधूंनो, या सिरॅटोस्टिस फिब्रियाटा मर या रोगाची लक्षणे काय आहेत? तर या रोगामुळे झाडाची पाने पिवळी होणे, गळणे किंवा वाळणे, झाडांची मुळे उघडी करून त्यावर तांबूस, करड्या किंवा काळ्या रंगाचे खुंट आढळल्यास ते सेरॅटोसिस्टिस बुरशीमुळे झाले आहे असे समजावे. यातला दुसरा मर म्हणजे फ्युजरियम स्पेसिस मर. हा आजार जर फक्त अन्नवाहिनी तांबूस झाली तर फ्युजरियम बुरशीमुळे झाली आहे असे समजावे. या बुरशीमुळे झाड पूर्णपणे वाळते सुद्धा. फायटोप्थोरा निकोटियानी ही बुरशी जमिनीलगत खोडावर संक्रमण करते, परिणामी झाड कोलमडते किंवा वाळते सुद्धा. मुळकूज रायझोक्टोनिया बटाटिकोला ही बुरशी मूळ उघडी करून बघितली असता कुजलेली आढळून येतात. सूत्रकृमी म्हणजेच नेमॅटोड, तंतुमय मुळांवर गाठी आढळल्यास सूत्रकृमींचा प्रादुर्भाव आहे असे समजावे. झाडाची पाने पिवळी पडतात, सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असते. तशी पाने पिवळी पडतात, काही वेळा झाडांमध्ये सूत्रकृमीचा प्रादुर्भाव असेल तर झाडाला कुठलेही फूल किंवा फळ लागत नाही. खोडकिडा, खोडकिड्याने जिथे छिद्र पडले तेथून वरची फांदी वाळते. ज्या झाडावर प्रादुर्भाव असतो त्या झाडाखाली भुसासुद्धा पडलेला आढळतो. खोडभुंगेरे, खोडावर पिंच्या आकाराचे छिद्र असल्यास खोडभुंगेऱ्याचा प्रादुर्भाव आहे असे समजावे. तर शेतकरी बंधूंनो, या रोगाचे नियंत्रण कशा प्रकारे करावे? तर सर्वाधिक उष्ण महिन्यामध्ये मातीचे सौरीकरण 50-75 मायक्रॉन जाडीच्या पॉलिथिन पेपरने करावे. रोगमुक्त रोपांची निवड करावी, म्हणजेच ज्या रोपवाटिकेतून रोपे घ्यावयाची आहेत तेथील मातृवृक्षांचे निरीक्षण महत्वाचे आहे. रोपे घेण्यापूर्वी रोपांची मुळे तपासणे जरुरीचे आहे. रोपे आपल्याला लागवड क्षेत्रात आणल्यानंतर प्रथमतः कार्बोडेन्झिम 50 WP 2 g/L प्लस क्लोरोपायरीफॉस 2 mL/L ने आळवणी करावी. मुळांमध्ये हवा खेळती राहण्यासाठी रेज बेडवर लागवड करावी किंवा 1 by 1 by 1 meter आकाराचे खड्डे खोदून किमान 1 to 1.5 months तळपत्या उन्हात तापू द्यावे, जेणेकरून खड्डे नैसर्गिकरित्या निर्जंतुक होतील. तसेच आपण जमिनीचे सौरीकरण प्लास्टिकने सुद्धा करू शकतो. रोप लागवडीच्या 15 to 20 days अगोदर खड्ड्याचे निर्जंतुकीकरण करणे महत्वाचे आहे. एप्रिल मे महिन्यातील ऊन यासाठी उपयुक्त ठरते. दर 6 months शेणखत मिश्रित करून काही जैविक घटक आपण त्यांना देऊ शकतो. उदाहरणार्थ ॲस्पर्जिलस नायजर, रायझोफेगस इनरेग्युलॅरिस स्पेसिस आणि ट्रायकोडर्मा स्पेसिस या जैविक घटकांमुळे सिरॅटोसिस्टीम, फ्युजारियम, रायझोक्टोनिया आणि इतर बुरशींची वाढ होणे थांबते. पावसाळ्यात ढेंचा, सनहेपन यांसारखी हिरवळीची खते तयार करणारी पिके घ्यावीत. माती परीक्षणानुसार बोरॉनचा उपयोग करावा. लागवडीकरिता पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. बागेचा आराखडा तयार करताना 2 झाडांमधील आणि 2 रांगांमधील अंतर कमी नसावे. कमी अंतरावर लागवड असल्यास रोगाची लागण आणि प्रसार झपाट्याने होतो. तर शेतकरी बंधूंनो, या रोगाची लागण झाल्यास कुठल्या प्रकारचे नियोजन आपण करायला हवे, तर याचं व्यवस्थापन करताना म्हणजेच मर रोगाची लक्षणे दिसून आल्यास त्या रोगाची नेमकी कारणे पडताळून पाहावीत. जर तो मररोग बुरशीजन्य असेल तर लगेचच क्लोरोपायरीफॉस VCC प्लस कार्बेडेन्झिम 50 WP किंवा प्रोपिनो काझोल 25 EC चे 5 ते 8 लिटर द्रावण प्रति झाड प्रत्येक झाडाला ड्रेनविंग करावी. रोगग्रस्त झाडाच्या सभोवताली असलेल्या चारही बाजूच्या 2 ते 3 रोगमुक्त झाडांना ट्रेंचिंग करावी. 15 ते 20 दिवसाच्या अंतराने 3 वेळा पुन्हा करावी. जर फायटोप्थोरामुळे मर होत असेल तर मेटॅलॅक्झिल किंवा डायथेन M45 याची आळवणी करावी. एकदा बागेतील मर रोगाचे कारण निश्चित झाले की लगेचच 2 रोगग्रस्त आणि निरोगी झाडांमध्ये 3 ते 4 फूट लांब नाले किंवा चर खोदून घ्यावा. अर्धमर झालेल्या झाडाला आंतरप्रवाही बुरशीनाशकाने आळवणी करावी, तर पूर्णतः मर झालेली झाडे खोदून काढून जाळून टाकावीत. फळे जाळण्यासाठी बागेजवळ टाकून ठेवू नयेत. रोगट झाड जाळण्यासाठी झाड खोदून काढल्यानंतर त्या खोदलेल्या झाडाच्या मुळ्या उघडा न ठेवता पोत्यात गुंडाळून बागेच्या बाहेर आणावे. मुळांवर गाठी निर्माण करणाऱ्या सूत्रकृमींमुळे होणाऱ्या मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी फिप्रोनिल 0.3 g हे 30 ते 40 ग्रॅम प्रतिझाड याप्रमाणे झाडाच्या अळ्यामध्ये मुळ्या असलेल्या रूट झोनमध्ये आळे करून टाकावे आणि मातीने झाकावे. त्यासाठी आझाडी रेक्टिन हे 2 मिली प्रतिलिटर आळवणी करण्यास शिफारस आहे. आफ्रिकन झेंडू, पुसा बसंती किंवा पुसा नारंगी ह्या मानाची डाळिंबाच्या 2 झाडांमध्ये लागवड केल्यास किंवा झाडाभोवती वर्तुळाकार लागवड केल्यास करावी. चांगल्या परिणामासाठी झेंडू 4 ते 5 महिन्यांपर्यंत वाढू द्यावा. खोड भुंगेरे किंवा शॉर्ट होल बरोजचा प्रादुर्भाव दिसून आल्यास 10 लिटर पाण्यात 4 किलो लाल माती प्लस कॉपर ऑक्सिक्लोराईड मिसळून त्याची पेस्ट बनवावी. ती खळ 2 वर्षापुढील झाडाच्या खोडावर जमिनीपासून 1.5 ते 2 फुटापर्यंत लावावी. तर शेतकरी बंधूंनो, या खोड किडींचे नियंत्रण कशा प्रकारे करावे, तर खोडावर असलेल्या छिद्रांमध्ये 2 ते 3 मिलीमीटर DVPP सिरीजद्वारे सोडावे आणि छिद्र चिखलाने बंद करावे. पूर्णतः मेलेल्या झाडांसाठी म्हणजेच बागेतील ज्या ठिकाणातून रोगग्रस्त झाड खोदून काढले गेले तेथील खड्डा 2.5 ते 5% फार्मालिनच्या 10 लिटर द्रावणाने निर्जंतुक करून घ्यावा आणि तोच खड्डा पॉलिथिनच्या कागदाने 1 आठवड्यापर्यंत झाकून ठेवावा. 1 आठवड्यानंतर पॉलिथिनचा कागद झालेला वायू निघून जाईल. जेव्हा तेथील फार्मालिनचा वास थांबेल तेव्हा नवीन झाडाची लागवड करावी. तर शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे तुम्ही डाळिंब पिकातील मर रोगाचे व्यवस्थापन करू शकता आणि आपल्या उत्पन्नात भरघोस उत्पादन मिळवू शकता. तर शेतकरी बंधूंनो, आताच आपण डाळिंब पिकातील मर रोगाचे व्यवस्थापन कसे करायचे याविषयीची माहिती ऐकत होतात. यानंतर कार्यक्रमात आता आम्ही माहिती देत आहोत
1: की पिवळी डेझी लागवड कशी करावी याविषयी. तर शेतकरी बंधूंनो, पिवळी डेझी म्हणजे गोल्डन रॉड हे अत्यंत कणखर पीक आहे. या वनस्पतीचा वापर प्रामुख्याने फिलर मटेरियल म्हणून वापरण्यात येतो. फुलांची बुके किंवा गुच्छ तयार करताना पिवळ्या डेझीचा वापर केला जातो. या फुलाला सॉलिडॅगो, गोल्डन रॉड, सोनतुरा असेही म्हणतात. या पिवळ्या डेझीच्या लागवडीसाठी मध्यम किंवा हलक्या प्रकारातील उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करून हेक्टरी 15 टन कुजलेले शेणखत मिसळावे. त्यानंतर लागवडीसाठी 3 मीटर लांब आणि 2 मीटर रुंद आकाराचे सपाट वाफे तयार करावेत किंवा सरी वरंब्यावर देखील

0: ठेवावे. शक्यतो संध्याकाळच्या वेळी मुनवे लावावेत. मुनवे आणताना ते गुणपाठात गुंडाळून आणावेत आणि लगेच शेतात लावावेत. जास्त दाट लागवड केल्यास कालांतराने मुनव्यांची दाटी होते आणि रोपे व्यवस्थित वाढत नाहीत. अशा खुरटलेल्या वाडीवर लहान कमी उंचीचे फुलदांडे येतात. अशा लहान दांड्यांना बाजारात फारशी मागणी नसते. सुरुवातीला तण काढून शेत स्वच्छ ठेवावे. कालांतराने रोप वाढून सर्व जागा व्यापते आणि त्यामुळे तण फारसे वाढत नाही. मात्र रोपाभोवती येणारे मुनवे वेळोवेळी काढावेत. फुलदांडा उंच वाढल्यानंतर प्रत्येक रोपाभोवती एक किंवा दोन मुनवे राखावेत. पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे. रोपांच्या जोमदार वाढीसाठी माती परीक्षणानुसार दरवर्षी हेक्टरी 80 किलो नत्र, 80 किलो स्फुरद आणि 80 किलो पालाश ही खत मात्रा द्यावी. नत्राची मात्रा 2 समान हप्त्यात विभागून लागवडीनंतर 4 महिन्यांच्या अंतराने द्यावी. दर 4 महिन्यांनी पिकाची खांदणी करून नत्र खताची मात्रा द्यावी. लागवडीनंतर 40 ते 50 दिवसांनी फुले येण्यास सुरुवात होते. वर्षभर फुले येत राहतात. डेजीची फुले दांड्यासह काढावीत. दांड्याच्या खालील भागातील फुले उमलण्यास सुरुवात झाल्यावर तुरे दांड्यासहित तोडावीत. दांडा जमिनीपासून खोडावर 4 डोळे ठेवून कापावा. दांडा काढण्यासाठी चाकू किंवा सिकेटर वापरावे. काढलेल्या दांड्याचे कापलेले टोक पाण्यात बुडवून ठेवावे. तर शेतकरी बंधूंनो, पिवळी डेजी लागवड कशी करावी याविषयी आपण नुकताच माहिती ऐकत होतात.
1: यानंतर कार्यक्रमात आता आम्ही माहिती देत आहोत
0: चिकू पासून जॅम आणि स्क्वॅश याविषयी. तर शेतकरी बंधूंनो, चिकूच्या पाकवलेल्या फोडी, जॅम, स्क्वॅश, फोडी हवाबंद करणे, भुकटी हे पदार्थ तयार करता येतात. हे सर्व पदार्थ तयार करण्यासाठी पूर्ण पिकलेली गोड फळे घ्यावीत. फळे स्वच्छ धुवावीत, साल काढावी, बिया काढून टाकाव्यात, फोडी कराव्यात. तर शेतकरी बंधूंनो, या पाकवलेल्या चिकूच्या फोडी कशा असतात? तर त्या म्हणजे चिकूची व्यवस्थित पिकलेली गोड चवीची फळे निरीक्षणपूर्वक निवडून घ्यावीत. फळे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत. त्याचे 4 तुकडे लांबीप्रमाणे करून बी पूर्णपणे काढून टाकावे. मिठाच्या 2% द्रावणामध्ये फळांचे तुकडे 3 ते 4 मिनिटे बुडून ठेवावेत. नंतर फोडी ड्रायर मध्ये 40° सेल्सिअस किंवा सूर्यप्रकाशात पूर्ण 1 दिवस वाळवाव्यात. दुसऱ्या दिवशी फळांचे तुकडे 40° ब्रिक्स साखरेच्या पाकात 5 मिनिटे शिजवावेत. फोडी द्रावणातून बाहेर काढून पूर्ण सूर्यप्रकाशात अथवा ड्रायर मध्ये 40° सेल्सिअस तापमानात वाळवाव्यात. त्या पुढील दिवशी अनुक्रमे 55° ते 65° ब्रिक्स पाकामध्ये शिजवून वाळवाव्यात. नंतर फोडी चांगल्या वाळवाव्यात. कोरड्या फोडी प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून सीलबंद कराव्यात. चिकू स्क्वॅश. चिकूच्या फोडी मिक्सर किंवा पल्पर मध्ये घालून चांगला लगदा तयार करून घ्यावा. लगदा मलमलच्या कापडाने गाळून त्यातला रस काढून घ्यावा. FPO प्रमाणीकरणानुसार घटक पदार्थ घ्यावेत. या घटक पदार्थाचे प्रमाण म्हणजेच चिकू रस 1 किलो, पाणी 1 लिटर, साखर 1 किलो, सायट्रिक आम्ल 40 ग्राम. चिकू रस, साखर, पाणी, सायट्रिक ऍसिड यांचे एकजीव मिश्रण तयार करावे. हे मिश्रण गाळून घ्यावे. स्क्वॅश 80° ते 82° सेल्सिअस तापमानापर्यंत गरम करावा. पोटॅशियम मेटाबाय सल्फाइट 710 मिलीग्राम पर किलो स्क्वॅश किंवा सोडियम बेन्झोएट 600 मिलीग्राम पर किलो स्क्वॅश या प्रमाणात थोड्या स्क्वॅश मध्ये एकजीव करून संपूर्ण स्क्वॅश मध्ये घालावे. गरम स्क्वॅश बॅटल्यांमध्ये भरावा. झाकणे बसवावीत. स्क्वॅश थंड आणि कोरड्या जागेत ठेवावा. हा स्क्वॅश 6 महिने टिकतो. तर शेतकरी बंधूंनो, चला आता जाणून घेऊ की या चिकूची भुकटी कशा प्रकारे बनवतात. तर शेतकरी बंधूंनो, या चिकूची पक्व फळे धुवून साल आणि बी काढून घ्यावीत. फळांचे 8 तुकडे लांबीप्रमाणे करून सूर्यप्रकाशात किंवा वाळवणी यंत्रात 55° ते 60° सेल्सिअस आणि पाण्याचे प्रमाण 7 ते 8% कमी होईपर्यंत वाळवावेत. त्यानंतर यंत्राच्या सहाय्याने फोडींची भुकटी करावी. भुकटी 250 गेजच्या प्लास्टिक पिशवीमध्ये सील बंद साठवून ठेवावी. या भुकटीपासून मिल्कशेक तयार करता येते. मिठाई, आईस्क्रीम तयार करण्यासाठी सुद्धा या चिकूच्या भुकटीचा वापर करता येतो. तर शेतकरी बंधूंनो, चिकूचा जॅम बनवण्यासाठी चिकूचे पिकलेले फळे धुवून साल आणि बी काढून घ्यावी. फळाचे तुकडे करून मिक्सर किंवा पलपर

0: सहाय्याने गर तयार करावा. प्रमाणीकरणानुसार म्हणजेच 45% गर, 68° ब्रिक्स घनपदार्थ आणि 1% आम्ल हे घटक पदार्थ घ्यावेत. तर शेतकरी बंधूंनो, आता हा चिकूजाम कसा बनवायचा? तर त्यासाठी गर, साखर, पाणी एकत्र करावे, मिश्रण शिजवावे, शिजवताना हळूहळू ढवळावे. जाम आचेवरून उतरवण्यापूर्वी सायट्रिक आम्ल आणि पेक्टिन थोड्या पाण्यामध्ये मिसळून घ्यावे. मिश्रणाचे तापमान 105° सेल्सिअस, विद्राव्य घटक 68° ब्रिक्स एवढे झाल्यावर जाम तयार होतो. इतर चाचण्या घेऊन जाम तयार झाल्यावर गरम असतानाच निर्जंतुक केलेल्या बाटलीमध्ये भरावा आणि थंड झाल्यावर ती बाटली सीलबंद करावी. तसेच सोबतच शेतकरी बंधूंनो, चिकूच्या हवाबंद फोडी कशा करायच्या? तर पिकलेल्या चिकूच्या फोडी बहर साईज कॅनमध्ये किंवा 1.5 साईज कॅनमध्ये भराव्यात. उर्वरित जागा साखरेच्या 55° ब्रिक्स पाकाने भरावी. कॅनच्या तोंडापासून 1.25 सेंटीमीटर अंतर सोडावे. डबे 80° सेल्सिअस तापमानाला निर्वात करून बंद करावेत. बटर साईज कॅन आणि 2.5 कॅन अनुक्रमे 20 ते 25 मिनिटे उकळत्या पाण्यामध्ये ठेवावेत. नंतर कॅन गार पाण्याने थंड करावेत. कॅन थंड आणि कोरड्या जागेत ठेवावेत. शेतकरी बंधूंनो, हा चिकू शेक कसा तयार करायचा? तर चिकूपासून चांगल्या प्रतीचा शेक तयार करता येतो. शेक तयार करण्यासाठी चिकूचा गर अथवा फोडीचे अतिशय बारीक बारीक तुकडे करावेत. यामध्ये लागणारे घटक पदार्थ म्हणजे चिकूचा गर किंवा तुकडे 100 ग्रॅम, साखर 136 ग्रॅम, दूध 150 ग्रॅम. स्टीलच्या पातेल्यामध्ये हे दूध गरम करावे. थंड झाल्यावर साय काढावी. दुधामध्ये साखर विरघळून घ्यावी. नंतर त्यात चिकूचा गर अथवा तुकडे टाकावेत. हे मिश्रण मिक्सरमध्ये टाकून एकजीव करावे. शेक थंड होण्यास रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावा. आवडीनुसार बर्फाचा चुरा टाकून शेक पिण्यास वापरावा. तर शेतकरी बंधूंनो, आताच आपण चिकूपासून जाम किंवा स्क्वॅश याविषयी माहिती ऐकत होतात.
1: यानंतर कार्यक्रमात आता आम्ही माहिती देत आहोत
0: राज्यातील चारा टंचाई आणि त्यावरच्या उपाययोजना याविषयी. तर शेतकरी बंधूंनो, राज्यात यंदा सरासरीच्या फक्त 76.4% एवढा पाऊस झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात 39.2%, तर औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात 50%. तसे सोबतच जालना, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमानाच्या 60% पाऊस झालेला आहे. खरीपासोबत रब्बी हंगामातील पिकांवर विपरीत परिणाम झालेला असून शासनाने 151 तालुके आणि 268 महसुली मंडळामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे. सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसामुळे कृषी अन्नधान्य उत्पादनासोबतच चारा उत्पादन आणि उपलब्धतेवरही विपरीत परिणाम झाला आहे. ग्रामीण भागात पशुसंवर्धन आणि दुग्धोत्पादन हा प्रमुख व्यवसाय असून या व्यवसायावर ग्रामीण अर्थकारण अवलंबून आहे. दुष्काळी परिस्थितीमध्येही या व्यवसायातून शाश्वत उत्पन्न मिळू शकते. तथापि दुष्काळी परिस्थितीत पशुधनाची रोग प्रतिकारक शक्ती, प्रजनन क्षमता आणि उत्पादन क्षमता टिकवून ठेवण्याकरिता पशुधनास आवश्यक तेवढा सकस आहार खाऊ घालणे अत्यंत आवश्यक असते. तर शेतकरी बंधूंनो, या दुष्काळी परिस्थितीत आवश्यक तेवढा चारा उपलब्ध होत नाहीये. परिणामी पशुधनाच्या स्वास्थ्य आणि दूध उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. राज्यात सद्यस्थितीतील चारा टंचाई ही फक्त सरासरीपेक्षा कमी झालेल्या पर्जन्यमानामुळे झालेली नसून शेतकऱ्यांच्या नगदी पिकांकडे वाढलेला कल, गायरान क्षेत्रातील अनियंत्रित चराई आणि अतिक्रमण, कमी झालेले बांधक्षेत्र, वाढते शहरीकरण, निष्काळजीपणे करण्यात येणारा वैरणीचा वापर या इत्यादी कारणांमुळे आवश्यकतेपेक्षा चारा कमी प्रमाणात उपलब्ध होतो. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, शासनाने दुष्काळी म्हणून जाहीर केलेल्या 151 तालुक्यांमध्ये 31,29,580 लहान पशुधन आणि 76,63,766 मोठे पशुधन असे एकूण 1,07,93,346 पशुधन आहे. तर शेतकरी बंधूंनो आणि पशुपालक बांधवांनो, 268 दुष्काळी महसुली मंडळामध्ये 5,98,815 लहान पशुधन तर 19,38,962 मोठे पशुधन असे एकूण 25,37,777 पशुधन आहे. यावरून दुष्काळामुळे 37,28,315 लहान पशुधन तर 96,2728 मोठे पशुधन असे एकूण 1,33,31,123 पशुधन बाधित होत आहे. या दुष्काळामुळे बाधित होणाऱ्या 151 तालुक्यामधील पशुधनास प्रतिदिन 55,371.33 मेटन आणि 268 महसुली मंडळातील पशुधनास प्रतिदिन 13,400.21 मेटन याप्रमाणे एकूण पशुधनास 68,771.54 मेटन प्रतिदिन चाऱ्याची आवश्यकता आहे. तर शेतकरी बंधूंनो, या सर्वसाधारण परिस्थितीमध्ये कृषी पिकांचे दुय्यम उत्पादन, वनक्षेत्र, गायरान आणि चराऊ क्षेत्र तसे सोबतच बांधक्षेत्र आणि वैरण पिके यापासून आपण चारा उपलब्ध करू शकतो. चालू वर्षी पर्जन्य काळात कमी झालेल्या पावसामुळे वरील सर्वच क्षेत्रापासून उपलब्ध होणाऱ्या चाऱ्यावर विपरीत परिणाम झालेला आहे. यामुळे उपलब्ध होणाऱ्या चाऱ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. आज मितीस 151 दुष्काळी तालुक्यात 98.89 लक्ष मेटन आणि 268 महसुली मंडळामध्ये 13.27 लाख मेटन असे एकूण 112.26 लाख मेटन चारा उपलब्ध आहे. दुष्काळ बाधित क्षेत्रातील पशुधनाकरिता प्रतिदिन 68,771.24 मेटन चाऱ्याची आवश्यकता लक्षात घेता पुढील 7 महिन्यांकरिता म्हणजेच महिना डिसेंबर ते जून या कालावधीकरिता एकूण 144.42 लाख मेटन चाऱ्याची आवश्यकता आहे. या सध्या स्थितीमधील चाऱ्याची उपलब्धता आणि पुढील 7 महिन्यासाठीची आवश्यकता यातील तफावत लक्षात घेता 32 लाख मेटन चाऱ्याची तूट असल्याचे निदर्शनास येते. शेतकरी बंधूंनो, या दुष्काळी परिस्थितीत पशुधनास आवश्यकतेनुसार चारा उपलब्ध होण्याकरिता चाऱ्याचे उत्पादन वाढवणे आवश्यक आहे. चाऱ्याचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी चारा पिकांची लागवड करावी. याकरिता पशुसंवर्धन विभागामार्फत विविध वैरण विकास योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शेतकरी बंधूंनो, सोबतच राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत शासनाने 100% अनुदानावर वैरण आणि खते वितरणाकरिता ₹10 कोटी निधी उपलब्ध करून दिलेला असून यामध्ये प्रति 10 गुंठे क्षेत्राकरिता ₹460 ते 1 हेक्टर क्षेत्राकरिता 4,600 अनुदान अनुज्ञेय आहे. 10 गुंठे ते 1 एकर क्षेत्राकरिता आवश्यक असणारे वैरण पिकांचे बियाणे म्हणजेच मका आणि ज्वारी हे शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर अधिक चारा उत्पादनाकरिता खत खरेदी करताही अनुदान देण्यात येत असून सदरील अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत एकूण 2,17,391 शेतकऱ्यांना बियाणे वितरित करण्यात येत असून यामुळे 27,739 हेक्टर क्षेत्रात चारा पिकांची लागवड करण्यात येईल. या चारा पिकांच्या लागवडीमुळे 10.86 लाख मेटन हिरव्या वैरणीचे उत्पादन अपेक्षित आहे. धरण आणि जलाशय क्षेत्रात पाणी साठा कमी झाल्याने उघड्या पडणाऱ्या जमिनीत उपलब्ध असणाऱ्या पाण्याचा वापर करून चारा पीक घेता येणे शक्य आहे. या बाबींचा विचार करून शासनाने राज्यातील गाळ पेरा क्षेत्रात चारा पिकांची लागवड करण्याकरिता शेतकऱ्यांना नाममात्र ₹1 दराने भाडेपट्टीवर गाळ पेरा जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे. या गाळ पेरा क्षेत्रात चारा पिकांची लागवड करण्याकरिता शेतकऱ्यांना आवश्यक असणारे बियाणे आणि खते ही सुद्धा पशुसंवर्धन विभागामार्फत मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ₹25 कोटींचा निधी उपलब्ध करून दिलेला असून 2 हेक्टर क्षेत्रांपर्यंत ₹9,200 अनुदान देय आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विभागामार्फत मका, ज्वारी, बाजरी आणि न्यूट्रीफीड या चारा पिकांचे बियाणे 100% अनुदानावर वितरित करण्यात येत आहे. यामध्ये शेतकरी चाऱ्यासोबतच धान्याकरिता सुद्धा पिकांची लागवड करू शकतील आणि धान्य पिकांचे अवशेष जसे कडबा, सरमाड हे पशुधनास चारा म्हणून उपयोगात येतील. यामुळे शेतकऱ्यांना धान्य उत्पादन, धान्य विक्री आणि पशुधनाचा चारा या बाबींचा फायदा होईल. या योजनेत 75,000 शेतकऱ्यांना बियाणे वितरित करण्यात येत असून 50,000 हेक्टर क्षेत्रात चारा पिकांची लागवड करण्यात येणार आहे. या क्षेत्रातून अंदाजित 25 लाख मेटन हिरव्या चाऱ्याचे उत्पादन अपेक्षित आहे. या योजनांशिवाय पशुसंवर्धन विभागामार्फत नियमितपणे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत वैरण पिकांच्या सुधारित प्रजातीच्या बियाण्यांचे आणि बहुवर्षीय वैरण पिकांचे ठोंबे बिण्याचे वितरण करण्यात येत असते. या योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी प्रति एकर ₹600 अनुदान मर्यादा या वर्षीपासून वाढवण्यात आले असून प्रति लाभार्थी प्रति एकर ₹1500 अशी करण्यात आली आहे. यामध्ये शेतकरी बंधूंनो मका, ज्वारी, बाजरी, लसूण घास, मेथी गवत किंवा बरसीम या वैरण पिकांच्या बियाण्याचे आणि संपूर्ण जैवंत यशवंत गुणवत्त BNH10 CO4 CO5 या संकरित हत्ती गवतांच्या प्रजातींच्या बियाण्याचे वितरण करण्यात येत असते. सन 2018-19 या आर्थिक वर्षात या योजनेअंतर्गत एकूण ₹9.36 crore उपलब्ध असून यामधून 1018 मेटन बियाणे आणि 468 lakh बियाण्याचे वितरण करण्यात येत आहे. यामुळे 22,962.42 hectare क्षेत्रात चारा पिकांची लागवड होत असून यामध्ये 9.18 lakh मेटन हिरव्या वैरणीचे उत्पादन अपेक्षित आहे. शेतकरी बंधूंनो केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत वैरण पिकांच्या बियाण्याचे उत्पादन आणि वितरण या योजनेअंतर्गत सण 2018-19 या वर्षात केंद्र शासनास ₹6.94 lakh निधी उपलब्धतेबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला असून सदर योजनेच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीच्या बैठकीत सदर प्रस्तावास मंजुरी देण्यात आलेली आहे. सदरचा निधी माहे डिसेंबर महिन्यात प्राप्त होणे अपेक्षित आहे. या योजनेअंतर्गत केंद्र शासन आणि राज्य शासन या दोन्हीचा एकत्रित निधी ₹11.58 crore उपलब्ध होणार असून यामधून 2,13,352 शेतकऱ्यांना 878.8 metric tons वैरण बियाणे आणि 754 lakh बहुवर्षीय वैरण पिकांच्या बियाण्याचे वितरण करण्यात येणार आहे. यामुळे शेतकरी बंधूंनो एकूण 21,353.2 hectare क्षेत्रात वैरण पिकांची लागवड अपेक्षित असून यामधून 16.32 lakh मेटन हिरव्या वैरणीचे उत्पादन अपेक्षित आहे. तर शेतकरी बंधूंनो वैरण पिकांच्या लागवड आणि उत्पादनासोबतच उपलब्ध वैरणीचा योग्य प्रकारे आणि आवश्यक तेवढाच उपयोग करून उपलब्ध वैरणीचे बचत करण्याकरिता शेतकऱ्यांनी कडबा कुट्टी यंत्राचा वापर करणे आवश्यक आहे. कडबा कुट्टी यंत्र खरेदी करताना शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विभागामार्फत 50% अनुदान देण्यात येते. मागील 5 वर्षात विविध योजना अंतर्गत पशुसंवर्धन विभागाने 60,000 पेक्षा जास्त आणि कृषी विभागाच्या योजना तसेच जिल्हा परिषद स्वनिधी यामधून जवळपास 40,000 असे 1 lakh पेक्षा जास्त विद्युत चलित कडबा कुट्टी यंत्राचे वाटप करण्यात आलेले आहे. पर्जन्य काळात आणि इतर वेळी आवश्यकतेपेक्षा हिरव्या वैरणीचे अधिक उत्पादन होत असल्यास या हिरव्या वैरणीचा मुरघास तयार करून हिरव्या वैरणीची योग्य प्रकारे साठवणूक करता येते. पशुसंवर्धन विभागामार्फत मुरघास युनिट करताही अनुदान देण्यात येत असून मागील 5 वर्षात पशुसंवर्धन विभागामार्फत 3,542 मुरघास युनिट करिता अनुदान वितरित करण्यात आलेले आहे. शेतकरी बंधूंनो आणि पशुपालक बांधवांनो वैरण पिकांचे बियाणे, बहुवर्षीय वैरण पिकांचे बेणे, कडबा कुट्टी आणि मुरघास करिता अनुदान याकरिता शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना, पंचायत समितीमधील पशुधन विकास अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद कार्यालय किंवा जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त या कार्यालयाशी संपर्क साधावा. याशिवाय पशुसंवर्धन विभागाने महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ अकोला आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी आणि शेळी विकास महामंडळ पुणे या संस्थांच्या अधीनस्थ प्रक्षेत्रावर अतिरिक्त चारा लागवड करण्यात येत असून यामधून उत्पादित होणारा चारा दुष्काळी भागातील पशुधनासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर शेतकरी बंधूंनो आणि पशुपालक बांधवांनो या उपरोक्त योजनांशिवाय पशुसंवर्धन विभागाने दुष्काळी परिस्थितीत पशुधनास आवश्यक चारा उपलब्ध होण्याकरिता शासनाच्या इतर विभागाशी संपर्क साधला आहे. यानुसार वन विभाग, वन विकास महामंडळ, दुग्ध व्यवसाय विकास विभाग, आदिवासी विकास विभाग आणि आदिवासी विकास महामंडळ या विभागांना त्यांच्याकडील उपलब्ध असणारे गवत राखून ठेवण्याबाबत विनंती करण्यात आलेली आहे. कृषी विभागाच्या अधीनस्थ कृषी विद्यापीठाचे क्षेत्र, तालुका, बीज गुणन क्षेत्रांची जमीन आणि कृषी विज्ञान केंद्राच्या जमिनी चारा पिकांची लागवड करून पशुपालकांना चारा उपलब्ध करून देण्याची विनंती केलेली आहे. या पशुधनास पिण्यासाठी आवश्यक असणारे पाणी राखीव ठेवून आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्याबाबत जलसंपदा विभाग आणि महसूल विभागास विनंती करण्यात आलेली आहे. पशुपालकांनी या सर्व योजनांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊन पशुधनासाठी आवश्यक असणाऱ्या चाऱ्याचे उत्पादन करावे आणि पशुधनाची आवश्यक ती सर्व काळजी घ्यावी. शेतकरी बंधूंनो आणि पशुपालक बांधवांनो, पशुसंवर्धन विभागामार्फत पशुधनाची रोग प्रतिकारक शक्ती अबाधित राहण्याकरिता संसर्गजन्य रोगाचे लसीकरण करण्यात येत असून पशुपालकांनी दुष्काळी परिस्थितीत पशुधन रोगाने बाधित होऊ नये म्हणून आपल्या पशुधनाचे लसीकरण करून घ्यावे. पशुधनास आवश्यक असणारा चारा नियमितपणे उपलब्ध होण्याकरिता पशुपालकांनी नगदी पिकांसोबतच ज्वारी बाजरी यांसारखी धान्य पिकांचीही लागवड करावी, जेणेकरून या धान्य पिकांची दुय्यम उत्पादन पशुधनास चारा म्हणून उपयोगात येईल. तसेच बारमाही सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या क्षेत्रातील 5% क्षेत्रामध्ये लसूण घास संकरित हत्ती गवत यांसारख्या बहुवर्षीय वैरण पिकांची लागवड करावी. तसेच हंगामी सिंचन क्षेत्रातही मका ज्वारी बाजरी चवळी यांसारख्या वैरण पिकांची लागवड करून अतिरिक्त हिरव्या चाऱ्यांचा मुरघास करून ठेवावा. सदरचा मुरघास पशुधनास उन्हाळी हंगामात खाऊ घातल्यास उपयोगात येऊ शकेल. पशुपालकांनी याप्रमाणे चारा पिकांच्या लागवडीचे नियोजन केल्यास भविष्यात पशुपालकांना चारा टंचाई उद्भवणार नाही. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही सुद्धा आपल्या शेतात मध्ये आणि पशुपालकांनी सुद्धा आपल्या पशूंसाठी हा चारा नक्कीच आपल्या शेतामध्ये पिकवला पाहिजे आणि आपल्या जनावरांची आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे. तर शेतकरी बंधूंनो आणि पशुपालक बांधवांनो, आत्ताच आपण राज्यातील चारा टंचाई आणि त्यावरील उपाययोजना याविषयी माहिती ऐकत होतात.
1: यानंतर कार्यक्रमात आता आम्ही माहिती देत आहोत
0: चारा उत्पादनाचे हायड्रोपोनिक्स तंत्र याविषयी. तर शेतकरी बंधूंनो आणि पशुपालक बांधवांनो, हिरव्या चाऱ्याच्या उत्पादनासाठी जमीन मजूर आणि सिंचन हे घटक अत्यावश्यक असतात. यावर मात करून हिरवा चारा उत्पादन करण्याचे तंत्र विकसित झाले आहे हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानातून दूध उत्पादकांना 12 महिने हिरवा चारा दुभत्या जनावरांना उपलब्ध करून देता येतो. हिरव्या चाऱ्यात वनस्पतीजन्य प्रथिनांचे प्रमाण तसेच कॅरोटीन या हरित द्रव्याचा साठा भरपूर असतो. तंतुमय कर्बोदके विविध खनिज द्रव्येही जनावरांना मिळतात, त्यामुळे हिरवा चारा दुभत्या जनावरांना आवश्यक असतो. पारंपरिक पद्धतीने जर 7200 किलो हिरवा चारा प्रतिदिन काढायचा असेल तर 1000 चौरस फूट क्षेत्र आवश्यक असते. शिवाय रासायनिक खते मजूर आणि इतर बराच खर्च येत असतो. तसेच बियाणे पेरल्यानंतर त्याचे चाऱ्यात रूपांतर होण्यासाठी 45 ते 60 दिवस आवश्यक असतात. पण प्रत्येक दिवशी 600 किलो चारा हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे 50 चौरस फूट क्षेत्रात केवळ 8 ते 10 दिवसात तयार करता येतो. हा चारा पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या हिरव्या चाऱ्यापेक्षा सकस असून त्यात रासायनिक गुणधर्म तुलनात्मक दृष्ट्या जास्त असतात. हा चारा प्रथिन संपन्न असल्यामुळे 7 किलो हायड्रोपोनिक्स हिरवा चारा जनावरांची 1 किलो खुराक मिश्रणाची गरज भागवू शकतो. हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान हे मातीशिवाय शेती करण्याचा उत्तम पर्याय आहे. शेतकरी बंधूंनो, हे हायड्रोपोनिक्स चारा म्हणजे काय? तर ते म्हणजे मातीविना मका गहू बाजरी बार्ली इत्यादी पिकांपासून हायड्रोपोनिक्स तंत्राचा वापर करून अतिशय कमी जागेत आणि कमी पाण्यात हिरवा चारा निर्मिती करणे. हायड्रोपोनिक्स चारा तयार करण्यासाठी हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती यंत्र, चारा पिके, प्लास्टिक ट्रे आणि पाणी देण्याची यंत्रणा याची आवश्यकता असते. शेतकरी बंधूंनो, जमिनीवरील चारा उत्पादन. जमिनीवरील चारा तयार करण्यास कमीत कमी 60 दिवस लागतात. उत्पादन क्षमता 1000 चौरस फूट जागेत 7200 किलो हिरवा चारा तयार करता येतो. यासाठी पाण्याची गरज 1000 चौरस फूट क्षेत्रात चारा उत्पादन घेण्यासाठी 50 लाख लिटर वार्षिक पाणी आवश्यक आहे. चारा कापणी वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात लागतो आणि वेळ वाया जातो. मजूर आणि पिकांच्या लागवड तसेच मशागतीवर मोठ्या प्रमाणात खर्च येतो. जमीन मोठ्या प्रमाणात चारा पिकासाठी गुंतल्यामुळे इतर नगदी पिकासाठी कमी जागा राहते. जमिनीची आवश्यकता आहे. जमिनीवर चारा तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कीडनाशक आणि तणनाशकाचा वापर होतो, त्यामुळे चारा हा असेंद्रिय होतो. चारा उत्पादनावर वातावरणाचा परिणाम होतो. हायड्रोपोनिक चारा उत्पादन या पद्धतीत फक्त 7 ते 8 दिवसात चारा तयार होतो. याची उत्पादन क्षमता 50 चौरस फूट जागेत 1 वर्षात 36500 किलो हिरवा चारा तयार होतो. पाणी गरज 50 चौरस फूट जागेसाठी 36,500 लिटर वार्षिक पाण्याची आवश्यकता आहे. जनावरांचा गोठा किंवा गोठ्याजवळ युनिट असल्यामुळे खर्च अत्यल्प होतो. कमी मजूर आणि मशागतीची गरज नाही. तसेच लागवडीवर अत्यल्प खर्च येतो. नगण्य जमिनीवर प्रकल्प उभा राहतो आणि त्याचमुळे जमीन इतर नगदी पिकासाठी वापरू शकतो. जमिनीची आवश्यकता नाही. ट्रेमध्ये पाण्याचा वापर करून चारा पीक घेऊ शकतो. 100% सेंद्रिय चारा तयार होतो आणि कुठलेही खते तसे रासायनांचा वापर होत नाही. वातावरणाचा परिणाम नाही, कारण नियंत्रित वातावरणात चारा तयार होतो. तर शेतकरी बंधूंनो, हायड्रोपोनिक चारा निर्मिती कशी होते तर सर्वप्रथम हे जाणून घ्या की हायड्रोपोनिक चारा यंत्र हे परदेशी बनावटीचे आणि महागडे असल्यामुळे भारतीय शेतकऱ्यांना परवडणारे नाही. परंतु ते भारतीय बनावटीनुसार उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करून बनवता येते. त्यासाठी बांबू, काही लाकडे, 50% शेडनेट आणि प्लास्टिक ट्रे यांचा वापर करीत 72 चौरस फूट जागेत बसतील अशा 25x10x10 फूट अवघ्या 15,000 रुपये खर्चात हे सांगडा यंत्र तयार करता येते. त्याद्वारे दररोज 100 ते 125 किलो पौष्टिक हिरवा चारा निर्मिती करता येते. यामध्ये प्रकाश, तापमान, आर्द्रता आणि पाण्याचे नियंत्रण करून जास्तीत जास्त हिरवा चारा उत्पादन घेतले जाते. तर शेतकरी बंधूंनो, हिरवा चारा तयार कसा होतो तर हा चारा तयार करण्यासाठी मका, गहू, बाजरी, बार्ली इत्यादी पिकाच्या धान्यांचा वापर होतो. या धान्याला सोडियम हायपोक्लोराईड किंवा ईएमच्या द्रावणात बीज प्रक्रिया करून घेतले जाते. नंतर हे धान्य 12 तास भिजत ठेवून 24 तास तरटाच्या पोत्यात किंवा गोणपाटात अंधाऱ्या खोलीत ठेवले जाते. त्यानंतर प्लास्टिक ट्रेमध्ये पसरून ठेवले जाते. प्रति दुभत्या जनावरांना 10 ट्रे याप्रमाणे जनावरांच्या संख्येवरून ट्रेची संख्या ठरवावी. हे प्लास्टिक ट्रे हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती यंत्रात पुढील 7 ते 8 दिवस ठेवावेत. 1 इंची विद्युत मोटारीला लॅटरलचे कनेक्शन देऊन फॉगर सिस्टीमद्वारे प्रत्येक 2 तासाला 5 मिनिटे याप्रमाणे दिवसातून 6 ते 7 वेळा पाणी दिले जाते. एकूण 200 लिटर पाणी दिवसभरासाठी वापरले जाते. ही यंत्रणा स्वयंचलित आहे. पाण्याची टाकी उंच ठिकाणी ठेवल्यास सायफन पद्धतीने विद्युत मोटारीचा वापर न करता पाणी देता येते. फक्त पाण्यावरच या चाऱ्याची 7 ते 8 दिवसात 20 ते 25 सेंटीमीटर उंचीपर्यंत वाढ होते. तर शेतकरी बंधूंनो, एका प्लास्टिक ट्रेमध्ये साधारणतः 1.5 ते 1.75 किलो धान्य बसते. साधारणपणे 1 किलो गव्हापासून 8 ते 9 किलो, 1 किलो मक्यापासून 10 किलो हिरवा चारा तयार होतो. तर शेतकरी बंधूंनो, या हायड्रोपोनिक चाऱ्याचे फायदे काय आहेत तर ते म्हणजे चारा टंचाई परिस्थितीत हिरवा चारा निर्मितीचा सर्वोत्तम पर्याय. मातीविना कमी जागेत, कमी पाण्यात, कमी कालावधीत स्वस्तात हिरवा पौष्टिक चारा निर्मिती करता येते. जनावरांना 90% पचण्यास योग्य असा हा हायड्रोपोनिक चारा आहे. पशुखाद्याचा खर्च 40 ते 50% कमी आणि जनावरांच्या रोग प्रतिकारक शक्तीत वाढ होते. किमान 1/2 लिटरने दुधात वाढ होते. दुधाच्या फॅटमध्ये वाढ होते. जनावरांची प्रजनन क्षमताही सक्षम होते. जनावरांच्या शरीरात प्रथिने, खनिजे, जीवनसत्वांच्या उपलब्धतेत वाढ होते. जमिनीवर चारा उत्पादन घेण्याच्या तुलनेत 5 ते 10% पाण्याची आवश्यकता आहे. प्रथिने, जीवनसत्वे, अँटीऑक्सिडंट्स, फॉलिक ऍसिड, ओमेगा 3, स्निग्ध पदार्थ, हरितद्रव्य या हायड्रोपोनिक चाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात असतात. तर शेतकरी बंधूंनो, हायड्रोपोनिक चारा हा जनावरांना किती प्रमाणात द्यावा तर भाकड जनावरे 6 किलो प्रति जनावर प्रति दिवस, दुभती जनावरे 15 किलो प्रति जनावर प्रति दिवस अशा प्रकारे या हायड्रोपोनिक चारा जनावरांना देण्यात यावा. तर शेतकरी बंधूंनो, आताच आपण चारा उत्पादनाचे हायड्रोपोनिक्स तंत्र याविषयी माहिती ऐकत होतात.
2: आणि याचबरोबर शेतकरी बंधूंनो, आजचा आपला कार्यक्रम संपला. तर शेतकरी बंधूंनो, परत भेटूयात याच कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: कृषि विभाग महाराष्ट्र शासन आत्मा आणि रेडिओ वत्सगुण द्वारा प्रसारित कृषि कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुण 90.8 FM वर आवाज वाशिमचा वाशिमचा
1: किसानों की बात रेडिओ वत्सगुण के साथ हा शेतकरी बांधवांसाठीचा खास कार्यक्रम रेडिओ वत्सगुण ने प्रसारित केला होता. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: सर्वानुभूती भगवत दर्शन।
1: आपापली कर्म करा असं वेदांताचं आपल्याला सांगणं आहे, पण ती कर्म आपण कशी करायची, कशा रीतीने करायची हे वेदांत आपल्याला प्रथम सांगतो। आपण आपापली कर्म करायची, पण ह्या जगाचा त्याग करून, ह्या वरवर भासणाऱ्या मिथ्या जगाचा त्याग करून याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की आपण ईश्वराला सर्वत्र बघायचं आणि मग त्या बोधानं आपापली कर्म करायची। वाटलं तर 100 वर्ष जगण्याची इच्छा धरा, इच्छा असेल तर आपल्या सगळ्या लौकिक वासना पुरवून घ्या, फक्त त्या सगळ्याकडे ब्रह्मदृष्टीने बघा, त्यांना स्वर्गीय रूप द्या। परोपकाराचं, आनंदमयतेचं, कर्मशीलतेचं सुदीर्घ जीवन जगण्याची आकांक्षा बाळगा। अशा पद्धतीनं कर्म करण्यानेच तुम्हाला या मायेतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल, याखेरीज अन्य उपाय नाही। सत्य न जाणताच जो माणूस या जगाच्या भ्रामक विलासांमध्ये मग्न होतो त्याचा पाय घसरलाय, मानव जीवनाच्या उद्दिष्टाला तो मुकलाय असं समजायला हवं। त्याला जीवनातील खरा पुरुषार्थ कधी लाभायचाच नाही। या उलट जो माणूस जगाला शिव्याशाप देऊन जंगलात जातो, स्वतःच्या शरीराला दंड देत राहतो, देह सुकवून सुकवून स्वतःला हळूहळू मारून टाकतो, स्वतःचं हृदय म्हणजे एक शुष्क रखरखीत वाळवंट करून टाकतो, सगळ्या भावनांचा निपात करून टाकतो आणि कठोर शुष्क निरस बनून जातो, तोही वाट चुकलाय असं समजावं। ही अगदी दोन टोकं झाली, दोन्ही चुकीची आहेत। पहिली एका प्रकारची चूक तर दुसरी दुसऱ्या प्रकारची। दोघंही वाट चुकले आहेत, दोघंही जीवनाच्या खऱ्या उद्दिष्टाला मुकले आहेत। म्हणून सगळ्या वस्तूंच्या विषयी ईश्वर बोध बाळगून सर्व वस्तूंमध्ये ईश्वर आहे हे जाणून कर्म करा अशी वेदांताची शिकवण आहे। आपल्या जीवनात ईश्वर ओतप्रोत भरला आहे अशा निष्ठेनी, नव्हे ते ईश्वरच आहे अशा दृढ निष्ठेनी निरंतर कर्म करा, हेच आपलं एकमेव कर्तव्य आहे। या खेरीज आपल्याला आणखी कशाचीच वांछा नसावी, हेच आपलं एकमेव अभिप्सित असो। भगवान प्रत्येक वस्तूत विद्यमान आहे, त्याला धुंडण्याकरता आपण आणखी कुठं जायचं? आमच्या प्रत्येक कार्यात, प्रत्येक विचारात, प्रत्येक भावनेत तो आधीचाच आहे असं जाणून आपण कर्म करायला हवं। हा एकच मार्ग आहे, आणखी अन्य मार्ग नाही। अशा रीतीने कर्म केलं तर त्याची फळं आपल्याला बंधनकारक होणार नाहीत। आपल्या जीवनातील सगळ्या दुःखांचं आणि अशुभांचं मूळ आपल्या खोट्या आशा, आपल्या खोट्या वासनाच कशा असतात हे आपण पाहिलंच आहे। या मिथ्या असार वासनांमुळेच आपल्याला दुःख भोगावी लागतात, अशुभ सहावं लागतं। पण आपल्या अंतरीच्या ईश्वरबोधानं ज्यावेळी त्या दिव्य स्वरूप धारण करून पवित्र होतात, त्यावेळी मग त्या आपलं काहीही अनिष्ट करू शकत नाहीत, दुःख निर्माण करू शकत नाहीत। ज्यांना हे रहस्य उमजलं नाही त्यांना ते उमजेपर्यंत हे जग सैतानाचा खेळच वाटत राहील। तोपर्यंत त्यांना सैतानी असुरी जगातच जीणं कंठावं लागेल। स्वतःमध्ये अनंत आनंदाची केवढी थोरली खाण आहे याची लोकांना जाणीव नसते। आपल्या सभोवताल सर्वत्र केवढा अपार आनंद विराजत आहे याची त्यांना कल्पना नसते। त्यांना अजून त्याचा सुगावा लागलेला नसतो, अजून त्याचं संधान सापडलेलं नसतं। सैतानी जगत, असुरी जगत कशाला म्हणायचं? वेदांत म्हणतो अज्ञानालाच। प्रचंड नदीच्या काठी बसून आपण टहाणेनी व्याकुळ होऊन प्राण सोडतो आहोत, अन्नाच्या राशींपाशी बसून आपण भुकेनी मरत आहोत, आपण आनंदघन विश्वात वसत आहोत पण आपल्याला ते गावत नाही, आपण सर्वदा त्यातच नांदत आहोत पण चुकीनं त्याला भलतंच काहीतरी समजतो आहोत। धर्म ते आपल्याला सापडून देण्याचा जिम्मा घेतो। सर्वांच्याच हृदयांना त्या आनंदमय जगाची आस लागलेली आहे, सर्व जाती त्याच्या शोधात आहेत, धर्माचं तेच एकमेव लक्ष आहे। विभिन्न धर्मात ही एकच आकांक्षा निरनिराळ्या शब्दात व्यक्त केलेली आहे। धर्माधर्मात हा जो वरवर फरक भासतो तो केवळ शब्दांच्या वेगळेपणामुळे असतो। एक जण एक विचार एका प्रकाराने व्यक्त करतो, दुसरा एक जण तोच विचार किंचित निराळ्या प्रकाराने व्यक्त करतो, पण प्रत्येक जण बहुधा अगदी एकच अर्थ निरनिराळ्या शब्दांनी व्यक्त करतो आहे।

रघुवीर समर्थ। मित्रांनो, आज भाग पाचवा। मनाला समजावताना पहिल्यांदा सज्जन म्हटलं, मग त्याला प्रभाते मनी म्हटलं, सकाळी उठ बाळा असं म्हटलं, आणि आज समर्थ मनाला समजावत आहेत, हे मना वासना जी आहे ती दुष्ट धरू नकोस, ती काही कामाला येत नाही। मना वासना दुष्ट कामा नाहीये रे। एक एक शब्द जो आहे ना तो पारखून घ्यायला पाहिजे। एक एक शब्द जो आहे, मला कौतुक वाटतं समर्थांचंच नाही सगळं सर्व संतांचं। त्यांनी जे अभंग म्हटले, जे अभंग गायले, ते कसे केले असतील? कुठेही शब्दांची खिचाताणी नाही, खेचाखेच नाही, सहज शब्द मनातनं जसं पाणी झऱ्यातनं झळझळ वाहतं तसे हे शब्द येतात, पण त्या प्रत्येक शब्दात अर्थ ठासून भरलेला आहे, खोल भरलेला आहे। मना वासना, वासना म्हणजे काय? वासनांचे अनेक प्रकार आहेत। वासना जेव्हा सर्वार्थाने किंवा रूढार्थाने आपण वापरतो ती कामवासना, देहाचे आकर्षण ही वासना, पण फक्त तीच वासना नसते। असं म्हणतो, माझी अन्नावरची वासना गेली। वासना म्हणजे तीव्र इच्छा, वासना म्हणजे अतीव इच्छा, आणि ती जेव्हा अतीव इच्छा मनात उत्पन्न होते तेव्हा ती खोलवर कुठेतरी रुतून बसलेली असते। तीच जर का चांगली इच्छा असेल, परमेश्वर प्राप्तीची इच्छा आहे, दुसऱ्याचं कल्याण करण्याची इच्छा आहे, दुसऱ्यावर प्रेम करण्याची इच्छा आहे, मनाला शांती

दुष्ट म्हणजे काय? आपण म्हणतो एखादा दुष्ट माणूस आहे, दुष्ट म्हणजे असुर, राक्षस, भूत म्हणजेच दुष्ट आहेत का? आपण जर का आपण सकाळपासून रात्रीपर्यंत काय विचार करतोय याचं जर का अवलोकन केलं तर आपल्याला समजेल सुष्ट आणि दुष्ट. सुष्ट म्हणजे पॉझिटिव्ह, दुष्ट म्हणजे निगेटिव्ह. आपण निगेटिव्ह किती विचार करतो आणि पॉझिटिव्ह किती विचार करतो हे प्रत्येकाने स्वतः ठरवायचे. सेल्फ रिअलायझेशन, सेल्फ रीडिंग, दुसऱ्यांनी ठरवण्यापेक्षा आपण स्वतः ठरवलं तर ते जास्त भावतं, दुसऱ्यांनी बोट दाखवलं तर ते टोचतं, पण स्वतःच स्वतः अवलोकन केलं तर ते स्पष्ट दिसतं. मग ही जी निगेटिव्हिटी आहे, हे निगेटिव्ह संकल्प जे आहेत ते स्वतःबद्दल पण असतील, दुसऱ्याबद्दल पण असतील, आणि ते संकल्प जे आहेत ते जेव्हा तीव्र होतात तेव्हा ती वासना होते, आणि ती जेव्हा वासना दुष्ट होते तेव्हा ती दुसऱ्याला फक्त त्रास नाही देत तर ती स्वतःला पण त्रास देते. आणि म्हणून समर्थ समजावतायत, मना वासना दुष्ट कामा नाहीये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. पाप, पाप आणि पुण्य, पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे काय, हा पण एक चिंतनीय आणि मंथनीय विषय आहे. आपण म्हणतो एखादा पापी माणूस आहे, पापी माणूस म्हणजे चोर दरोडेखोर म्हणजेच पापी आहे का? पाप बुद्धी एक छान अभंग आहे. पुण्य काय आहे? पुण्य पर उपकार, पापते परपीडा. पुण्य पर उपकार, पापते परपीडा. पर उपकार म्हणजे पुण्य आणि परपीडा म्हणजे पाप. त्याच्यात थोडंसं ॲडिशन करायची, पर उपकार आणि स्व उपकार म्हणजे स्वतः पुण्य, स्वतःवर पण उपकार करायचे. स्वतःवर उपकार कसे करायचे? आपण म्हणतो हा खूप स्वार्थी आहे, स्वार्थी, पण तो स्वार्थी जो आहे तर का पॉझिटिव्ह घेतला तर स्वार्थ, स्वार्थ म्हणजे काय? पुरुषार्थ, पुरुष अर्थ, स्वतःच्या आत्म्याच्या उन्नतीसाठी जे काही कर्म करतो तो स्वार्थ नसतो तर स्व अर्थ असतो, पुरुषार्थ असतो. म्हणून पुण्य पर उपकार किंवा स्व उपकार म्हणजे पुण्य, आणि पाप म्हणजे स्वतःला आणि दुसऱ्याला दिलेली पीडा. स्वतःला काय पीडा देतो? जेव्हा स्वतःबद्दल आपण निगेटिव्ह विचार करतो तेव्हा ती स्वतःला पीडा होते आणि ते दुःख पाय. स्वतः स्वतःला दिलेलं दुःख आहे, आणि आपण सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत बऱ्याच वेळेला आपलं आपल्याला पण दुःख देतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात मना सर्वथा पापबुद्धी नको रे. सर्वथा म्हणजे पूर्णपणे, एक लवलेश पण नको पापबुद्धीचा. मना सर्वथा नीती सोडू नको, मना अंतरी सार विचार राहो. नीती नियम, नीतीनी राहा, नीती सोडू नकोस. कितीही अट्रॅक्शन्स असतील तरीही ही नीती मना सोडू नकोस. आणि मग काय होईल? मना अंतरी सार विचार राहो. सार, जीवनाचं सार काय आहे, जीवनाचं इप्सित काय आहे, हा विचार मनात, अंतर्मनात निश्चिंत आणि निश्चित राहो. हे समर्थांनी सांगितले आणि खूप सुंदर श्लोक आहे, विचार करण्यासारखा आहे, चिंतन करण्यासारखा आहे, मंथन करण्यासारखा आहे. याच्यावर अजून मित्रांनो आपण स्वतः चिंतन करा, मंथन करा आणि या श्लोकाचा आनंद घ्या. जय जय रघुवीर समर्थ. ओम शांत. मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. मना

श्रोतेहो, आजीबाईचा बटवा या कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत अष्टधान्य आहार, अर्थात अंकुरित धान्य आहार, म्हणजे आपल्या आहारामध्ये अंकुरित धान्याचं महत्व हे जाणून घेऊया. श्रोतेहो, शरीराच्या वाढीसाठी, झीज भरून निघण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी, जी ऊर्जा उत्पन्न करण्यासाठी तसेच आरोग्य रक्षणासाठी आहार आवश्यक आहे. श्रोतेहो, ज्या आहारातून शरीरास आवश्यक ती जीवनसत्वे, प्रथिने, क्षार मिळतात त्याला चौरस आहार असं म्हणतो किंवा सकस आहार असेही आपण त्याला म्हणतो. सर्व जीवनावश्यक गोष्टी मिळवण्यासाठी जेवणानंतर एखादे फळ खा, दिवसाकाठी कपभर तरी दूध घ्या असे बरेच डॉक्टर्स आपल्याला सांगतात. त्यामुळे सकस चौफेर आहार म्हणजे महागडे जेवण असा सर्वसामान्याचा समज होऊन बसलाय. रोज एक कप दूध आणि एक फळ खाणे आर्थिक दृष्ट्या भारतासारख्या गरीब देशाला परवडण्यासारखे आहे का? स्वस्त चौरस आहार नाही का? गहू, हरभरा, मूग आदी 8 प्रकारचे धान्य योग्य त्या रीतीने घेतल्यास त्यापासून तयार होणारा जो आहार आहे स्वस्त, सोपा आणि चौरस आहे. श्रोतेहो, आपल्या आहारामध्ये प्रतिदिनी गहू 30 ग्रॅम, हरभरा 15 ग्रॅम, मूग 15 ग्रॅम, मटकी 15 ग्रॅम, चवळी 15 ग्रॅम, हिरवा वाटाणा 15 ग्रॅम आणि शेंगदाणे 10 ग्रॅम, तसेच मेथी 10 ग्रॅम, त्यात 10 ग्रॅम तीळही घेतले तर उत्तम राहील. आता सांगितलेले जे सर्व पदार्थ आहे त्यामध्ये तीळ आणि मेथी सोडून सगळे धान्य एकत्र 24 तास पाण्यामध्ये आपण भिजून घ्यावे आणि नंतर 12 तास कपड्यात ते बांधून ठेवून ते अंकुरित करावे. त्यानंतर त्यांना मोड येऊ द्यावे. तीळ, मेथी हे स्वतंत्र भिजवून अगोदर घेतलेले जे धान्य आहे त्यामध्ये अंकुरित करून घ्यावे. सर्व धान्याचे मिश्रण म्हणजे आपला स्वस्तातला चौरस आहार तयार झाला. हा आहार दिवसातून 2 वेळा अर्धा अर्धा घ्यावा. आहार म्हणून हे धान्य आवडत नसल्यास त्याची उसळ, उपमा किंवा मिक्सरमधून काढून भाकरी, थालीपीठ करून खावे. परंतु नुसता अष्टधान्य आहार चवीपुरते तिखट मीठ घालून खाल्ल्यास जास्त उपयुक्त आणि सोयीचे ठरेल, कारण शिजवणे, फोडणे, टाकणे वगैरे भानगड नाही. चवीसाठी लसूण, कांदाही आपण त्यामध्ये वापरू शकतो. त्यामुळे थोडासा विचार करा आणि आपला आहार अंकुरित धान्य आहार करा. श्रोतेहो, हे झालं आपल्या आहारातील अंकुरित धान्यांचे महत्व. यानंतर आपण आजीबाईचा बटवा या कार्यक्रमात परत भेटूया. तोपर्यंत नमस्कार.

श्रोतेहो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभंगी सोबत. वो फिर नाही आते काय समर्पक लिहिलंय ना गुलजार यांनी. वो फिर नाही आते. आयुष्यभर अगदी कशीही कुठेही आपल्याला अनेक माणसं भेटतात, आपलीशी वाटतात, मनात घर करतात, आयुष्यभर आयुष्याचा अविभाज्य भाग होतात. काळ आपली गती स्वीकारतो आणि या रामरगाड्यात ती एकाएकी हरवून जातात. आयुष्याचा सुवर्णकाळ आपण ज्यांच्यासोबत घालवला ती माणसं आता कदाचित संपर्कापलीकडे पोहोचलेली असतात. मोबाईलमध्ये त्यांचा नंबर असूनही मीच का या आपल्या अहंकाराला बळी पडलेली असतात. कोणाएकेकाळी आपल्या प्रत्येक क्षणावर आपलेपणाचा अधिकार गाजवणारी, आपल्या आनंदात आनंद मानणारी, मनातलं सगळंच आपल्याला सांगणारी, काहीही बोललं तरी आपल्यालाच येऊन बिलगणारी हीच माणसं आता नजरेलाही दिसेनाशी झालेली असतात. त्यांना आपण कायम आपल्या चालू वर्तमान काळात ठेवायला हवं, संपर्कात राहायला हवं. अहो, वाद घालायलाही संवादाची गरज असतेच ना. तो संवाद अविरत चालू राहायला हवा. कधी आपल्या नावाचा एखादा फोन, एखादा मेसेज, नाहीतर स्वलिखित पत्रच त्यांच्यापर्यंत पोचवायला हवं, हो ना. आपण ऐकताय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. श्रोते हो, ही माणसं काळी का गोरी, श्रीमंत का गरीब, आपली का परकी अशी नसतात. त्या सुवर्ण मुद्रा असतात. नियती नावाच्या देवीने आशीर्वाद देताना प्रसाद म्हणून भरभरून वाटलेल्या. त्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात आलेला तो सुवर्णकाळ तुम्ही आजही जगताय का? ती माणसं आजही संपर्कात असतील आणि तो काळसुद्धा तुम्ही उपभोगत असाल तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच, कारण तो काळ किंवा ती माणसं परत येत नाहीत हो. वो फिर नहीं आते ही अशी अवचित माणसं भेटण्यापेक्षा ती लाभणंच जास्त महत्त्वाचं. आयुष्याची गाडी वेगाने पुढे हाकताना अशीच लाभलेली काही जीवाभावाची माणसं मीपणाचा पडदा थोडा बाजूला करून वेळ काढून पुन्हा निरकून पाहायला हवीत, हो ना. त्यांची विचारपूस करायला हवी, त्यांना समजून उमजून आपल्या आयुष्यात ठरवून आणायला हवं. एकदा का ती काळाच्या पडद्याआड गेली की ती परत येत नाहीत हो. गगनाला भिडलेल्या, फुलांनी लगडलेल्या झाडाखाली उभं राहिलं ना की ते झाड आपल्यावर न सांगता त्या फुलांचा वर्षाव करतं. तशीच आनंद वर्षाव करणारी ही माणसं फुलाची पाकळी आणि पाकळी वेचावीत, अगदी तशीच वेचायला हवीत, हो ना.

माणसं ही अत्यंत महत्त्वाची असतात, त्यांना मनापासून जपायला हवं. भावनाशून्य या जगात जगताना आपण थोडं भावनाप्रधान व्हायला हवं. ओळख जितकी जुनी तितकी मैत्री घट्ट होत जाते, नात्यात सहजता येते. या मनापासून जपलेल्या नात्याला जेव्हा आपण बुद्धीच्या जोरावर तोलून पाहतो तेव्हा काहीतरी खटकतं. अनेक तर्कवितर्क निघतात, शंका उत्पन्न होतात, राईचा पर्वत होतो, गुंतागुंत वाढणारे गैरसमज निर्माण होतात आणि ही मैत्री नावाची नाव अनेक विचारांच्या सागरात हेलकावे खाताना दिसते. वेळीच हे सगळं विचार पुसून टाकून मनाची पाटी ज्याला कोरी करता आली तो तरलाच म्हणायचं. डोळ्यांना दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी खऱ्या असतातच असं नाही ना. अहो, आपणहून घट्ट धरून ठेवलं तर कदाचित थोडंसं गळेल, पण तुटणं मात्र टळेल, हो ना.

आपल्या सगळ्यांचंच आयुष्य फार गजबजलेलं आहे. कुणालाही जराही उसंत नाही, कुणालाही कुणासाठी वेळ नाही. आपल्याला सगळ्यांना यशस्वी व्हायचं आहे, पुढे जायचं आहे, ठरवलेलं ध्येय गाठायचं आहे, आपल्या भोवती शोभेल अशी एक महागडी चौकट उभी करायची आहे. पण ती चौकट उभी करताना, पुढे जाताना गवसलेली ही आपली माणसं, आपल्या जवळची ही माणसंच नसतील तर यशाचं शिखर गाठल्यावर मिळालेलं यश साजरं करायला, तोंड भरून कौतुक करायला, शाबासकी म्हणून पाठीवर थाप द्यायला जवळ आपलं असं कोणीतरी हवं ना? नसेल तर खूप प्रयत्न करून मिळालेलं हे यश, त्यासोबत आलेली सुबत्ता, सगळंच मातीमोल ठरेल, नाही का? आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो. न मागता भरभरून मिळालेलं फक्त थोडं कष्ट घेऊन जपता आलं पाहिजे. अगदी माणसंसुद्धा कायमची आपल्याशी बांधता आली पाहिजेत, आपल्या मनापासून त्यांच्या मनापर्यंत. शरीरावरच्या जखमा दिसतात हो, मनावरच्या दिसत नाहीत एवढंच. उत्तरार्धात मागे वळून पाहताना तो पुढे येणाऱ्या प्रत्येक टप्प्यावर दिसली पाहिजेत हीच ती सुंदर माणसं. तुमच्या पाठीशी वटवृक्षासारखी अगदी खंबीर उभी, सुंदर, निखळ, हसऱ्या चेहऱ्याची. सच कहा है ना किसी ने,

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, बरेच शेतकरी विचारणा करतात की आम्हाला बागेच्या कडेनं शोभेची झाडं लावायची आहेत, यासाठी कोणती झाडं आपण निवडली पाहिजेत आणि या झाडाची काय वैशिष्ट्य असली पाहिजे, तर त्या अनुषंगानं आपण आज थोडंसं उहापोह करणार आहोत. परदेशी शोभेच्या वनझाडामध्ये प्रामुख्याने टॅबेबिया, कॅशिया, जॅकरंडा, कॉपर पॉड, गुलमोहर, पतंगी, पिचकारी, ब्रडदंडी, कैलासपती, काशीद, मलेशिया, चेंडूफळी, जंगली बदाम आणि कांचन असे काही महत्त्वाची झाडं लागवड केलेली आपल्याला आढळते. परंतु या झाडापेक्षाही सुंदर असलेली झाडं आपल्या जंगलामध्ये काही आढळतात. त्याच्यामध्ये प्रमुख आहे आपटा. तर हा मध्यम उंचीचा पर्णवृक्षी पर्णझडी वृक्ष असतो. त्याचे खोड वेडेवाकडे असते, खोडावर भरपूर फांद्या असतात आणि त्या जमिनीच्या दिशेने झुकलेल्या असतात. पाण्या रुंद असतात, पसरट असतात आणि दोन खंडात त्यांची विभागलेली असतात. तर फांद्याच्या शेंड्यात किंवा पानासमोर उन्हाळ्यात फुलाच्या मंजिऱ्या येतात. फुलांचा ज्या पाकळ्याचा रंग असतो तो पांढरा असतो, असा हा आपटा. दुसरं जे आहे महत्त्वाचं जे झाड आपण बागेच्या कडेनं शोभेची झाडं लावायची या अनुषंगाने विचार करून आलो, त्याच्यामध्ये आहे बहावा. मध्यम उंचीचा हा एक वृक्ष आहे. 10 मीटरपर्यंत हा वाढतो. या वृक्षाची लागवड बियापासून रोपं तयार करतात. तर लांबलचक मोठ्या पिवळ्या रंगाचं फुलाचे घोस याला येतात आणि त्यानंतर येणाऱ्या 1.5 ते 2 फुटाच्या ज्या शेंगा आहेत त्यामुळे हा वृक्ष सर्वांना आकर्षित करून जातो. नंतरचा आहे कांचन. हा मध्यम उंचीचा वृक्ष आहे. गुलाबी फुलं असतात याला आणि पानाचा आकार हा सुद्धा आकर्षक असतो. या वृक्षाच्या पाकळ्या गुलाबी पांढऱ्या रंगाच्या व एक पाकळी थोडीशी तांबडी असते. कांचनचा वृक्ष मध्यम उंचीचा असतो. आणखी एक महत्त्वाचं बागेच्या कडेनं शोभेचं जे फुलझाड लावायचा विचार झाला, सोनचाफा अतिशय चांगला आहे. हा अतिशय सुंदर असतो. हा मध्यम उंचीचा सदाहरित वृक्ष आहे. गोटी कलम पद्धतीच्या रोपापासून किंवा बियापासून याची लागवड केली जाते. सुंदर वासाची शेंड्याला पिवळ्या रंगाची फुलं, देवळाच्या आवारात या झाडाची साधारणतः लागवड होते. बकुळ हे आणखी एक झाड. सुमारे 10 ते 15 मीटर उंच असणाऱ्या या सदाहरित वृक्षाची फुले माळा करण्यासाठी किंवा सुगंधी द्रव्य काढण्यासाठी वापरतात. रस्त्याच्या दुतर्फा किंवा बागेत वृक्षाची लागवड केली जाते आणि फुले उन्हाळ्यात येतात. फुलं अतिशय सुवासिक असतात. लागवड 5 बाय 5 मीटर अंतरावर किंवा 2 बाय 2 बाय 2 फुटाचे खड्डे करून 5 बाय 5 मीटर अंतरावरची लागवड केली जाऊ शकते. नागचाफा, नागचंपा, नागकेशर असं सुद्धा याचं काही प्रचलित नाव आहे. तर हा सदाहरित असतो आणि उंच वाढणारा हा वृक्ष आहे. राखाडी गुळगुळीत याची पानं असतात आणि याची जी फुलं आहेत ही उन्हाळ्यात येतात. बियाणं परिपक्व झालं की लगेच पिशवीत टाकून रोपं तयार करतात. बियाणं जास्त काळ काढून ठेवल्यास उगवण क्षमता याची कमी होते. रोपे 3 ते 4 फूट उंचीची झाली की लागवड केली पाहिजे. आणखी एक झाड म्हणजे सुरंगी. याला सुरंगी, सुरंग, सुलतान चाफा अनेक अशी प्रचलित नावं आहेत. तर हे जे सुरंगी आहे, तर याची जी आहेत की वृक्ष हा हळूहळू वाढतो आणि पानं जाडसर असतात. दोन्ही पानाच्या कडा सरळ असतात. खोडावर फेब्रुवारीपासून जे आहे फुलं येण्यास सुरुवात होते. कदंब आणखी एक वृक्ष. या झाडाची साल बदामी रखरमीत असते. पाने समोरासमोर मोठी असतात. वासाची छोटी फुलं चेंडूच्या आकाराची असतात. बियापासून रोपं तयार करून लागवड 5 बाय 5 किंवा 7 बाय 7 मीटरवर करता येते. तर साधारणतः बागेच्या कडेनं कोणती शोभेची झाडं लावायसाठी या संदर्भात आपण चर्चा केली. परंतु ही काही पायाभूत माहिती आहे. आपल्या गरजेनुसार आपली बाग किती आहे, कुठे आहे, कशाप्रकारे आपल्याला लागवड करायची आहे, हे निर्णय घेण्यापूर्वी जे विषयविशेषज्ञ आहेत उद्यान विद्याशाखेचे, कृषी विज्ञान केंद्र कराड येथील, त्यांच्याशी संपर्क करा आणि शासनाच्या मार्गदर्शनाखाली आपल्या बागेच्या कडेनं लावायच्या झाडाचं चांगल्या प्रकारे नियोजन करून आपली बाग फुलवा, त्याचबरोबर आपलं जीवनही फुलवा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

रामकृष्ण हरी। कोणाला आपण किती मानावं हे सुद्धा समोरच्याची नीतिमत्ता आणि वर्तणुकीवर अवलंबून असतं, पण प्रामाणिक असणाऱ्यांना मात्र नक्कीच गरजेनुसार वापरलं जातं आणि सोयीनुसार नाकारलंही जातं। जोपर्यंत कोणी तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागतंय तोपर्यंत ते चांगले असतात, अन्यथा वाईट। त्यामुळे शहानिशा केल्याशिवाय कोणाबद्दलही मत बनवू नका। रामकृष्ण हरी।

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये मी आर जे शुभांगी आपलं स्वागत करते. श्रोते हो, 5 ऑक्टोबर हा दिवस जागतिक पातळीवर शिक्षण आणि समाज कल्याणाच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो. जागतिक शिक्षक दिन 5 ऑक्टोबर 1994 पासून युनेस्को तर्फे दरवर्षी आजचा दिवस संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात आपण 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा करतो, पण आजचा दिवस जगभरातील शिक्षकांचे हक्क, त्यांची जबाबदारी आणि पिढ्या घडवण्यात त्यांचं योगदान याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पाळला जातो. जागतिक अधिवास दिन दरवर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या सोमवारी संयुक्त राष्ट्रातर्फे हा दिवस साजरा केला जातो. जगातील प्रत्येक मानवाला सुरक्षित सन्मानजनक निवारा मिळायला हवा आणि शहरांचा शाश्वत विकास व्हायला हवा याची जाणीव हा दिवस करून देतो. आज भारतीय इतिहासातील एका अद्वितीय वीरांगणेची जयंती आणि जगाला तंत्रज्ञानाने बदलणाऱ्या द्रष्ट्या अवलियाचा स्मृती दिन आहे. भारताच्या मध्ययुगीन इतिहासातील गोंडवाना साम्राज्याची पराक्रमी सम्राज्ञी राणी दुर्गावती यांची आज जयंती. मुघल सम्राट अकबराच्या बलाढ्य सैन्यासमोर शरण न जाता स्वतःच्या राज्याच्या आणि स्वाभिमानाच्या रक्षणासाठी रणांगणात शेवटच्या श्वासापर्यंत तलवारीने लढा देणे त्या एक महान वीरांगणा होत्या. ॲपल कंपनीचे सहसंस्थापक डिजिटल विश्वात स्मार्टफोन, पर्सनल कॉम्प्युटर आणि ॲनिमेशनची क्रांती घडवणारे द्रष्टे उद्योजक स्टीव्ह जॉब्स यांचा आज स्मृतिदिन. स्टे हंग्री स्टे फुलिश हा त्यांचा मंत्र आजही जगातील कोट्यवधी तरुणांना स्वतःची वेगळी वाट चोखाळण्याची प्रेरणा देतो. आजचा मनभावन सुविचार, खरा शिक्षक तो नसतो जो तुम्हाला काय विचार करावा हे सांगतो, तर खरा शिक्षक तो असतो जो तुम्हाला स्वतःच्या बुद्धीने विचार कसा करावा याची दृष्टी देतो. अपयशाने कधीही खचू नका, कारण आयुष्यात नवीन शिकण्याची भूक आणि कष्टांवर अढळ विश्वास असेल तर बंद झालेले प्रत्येक द्वार हे यशाचे नवे महाद्वार ठरते. आणि आजची बोधकथा, अमेरिकेतील एका सामान्य मुलाने गरिबीमुळे कॉलेजमधील रीतसर शिक्षण अर्धवट सोडले. कॉलेज सोडल्यानंतर त्याच्याकडे राहायला खोली नव्हती. जेवणासाठी तो मित्रांच्या खोलीवर जमिनीवर झोपायचा आणि कोकच्या रिकाम्या बाटल्या फेक विकून जेवणाचे पैसे जमवायचा. त्या काळात त्याला एक छंद जडला. कॉलेजमध्ये जाऊन सुंदर अक्षर काढण्याचे म्हणजे कॅलिग्राफीचे मोफत वर्ग ऐकणे. लोकांनी त्याला विचारलं, तू हे सुंदर अक्षर गिरवून काय करणार आहेस, याचा तुझ्या भविष्यात किंवा नोकरीत काय उपयोग होणार. त्या मुलाकडे त्यावेळी कसलंही उत्तर नव्हतं. तो म्हणाला, मला हे शिकताना आनंद मिळतो म्हणून मी शिकतोय. वर्षानुवर्ष उलटली. तब्बल 10 वर्षानंतर जेव्हा त्या मुलाने जगातला पहिला मॅकिनटोश कॉम्प्युटर डिझाईन केला तेव्हा त्याने त्या जुन्या कॅलिग्राफीच्या ज्ञानाचा उपयोग करून जगात पहिल्यांदा संगणकावर सुंदर आणि सुबक फॉन्ट्स दिले. त्या एका कल्पकतेने संगणक विश्वाचा चेहरा मोहरा बदलून टाकला. तो तरुण दुसरा कोणी नसून स्टीव्ह जॉब्स होते. ते नेहमी सांगायचे, तुम्ही शिकलेली कोणतीही गोष्ट आयुष्यात कधीही वाया जात नाही. जीवनातील ठिपके, कनेक्टिंग द डॉट्स, भविष्यात कधीतरी नक्कीच एकमेकांना जोडले जातात. तेव्हा तुम्ही आज जे काही चांगलं शिकत आहात ते कधीतरी तुमच्या यशाचं कारण बनेल. शिकण्याची प्रक्रिया कधीही थांबू नका. तेव्हा श्रोते हो, आज 5 ऑक्टोबरचा हा सोमवार आपल्याला सांगतो की जीवनात पुढे जायचं असेल तर मार्गदर्शकांचे ऋण कधीही विसरू नका. आज काही संकल्प करू शकता. पहिला म्हणजे, आजच्या जागतिक शिक्षक दिनी तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देणाऱ्या किमान एका जुन्या शिक्षकाला किंवा शिक्षकांना किंवा गुरूंना फोन करा, मेसेज करा आणि त्यांचे मनापासून आभार माना. आणि दुसरा म्हणजे, आज कामाच्या ठिकाणी नवीन आठवड्याची सुरुवात तक्रारींऐवजी उत्साहाने करा.
काहीतरी नवीन कौशल्य शिकण्याचा ध्यास धरा. खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात नसते, ती आपल्या ज्ञानार्जनात आणि नम्रतेत असते. जोपर्यंत तुमचं मन शिकण्यासाठी उत्सुक आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. आजच्या शुभदिन आयुर्मध्ये मी आरजे शुभांगी इथेच थांबतीये. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

ശ്രീരാം സമർത്ഥം. അഭിമാനാക്ഷി പൂർണാഹുതി, ഹാച ഖരാ യജ്ഞ. പാണ്യാചാ രംഗ കൊണ്ടാ മ്ഹണൂൻ വിചാരലെ തർ കായ സാംഗ്താ യേല. त्याचप्रमाणे भगवंत आहे. ज्याप्रमाणे पहाल त्याप्रमाणे तो आपल्याला दिसेल. आपल्या मधल्या विकारांमुळे तो आपल्याला निराळा दिसू लागतो. खरोखर भगवंताचे खरे स्वरूप जाणणारे विरळाच. ज्याचे विकार कमी त्याला भगवंताची प्रचिती जास्त. एकच राम चोहोकडे कसा असेल हे म्हणणे भ्रमाच आहे. सर्व अवतार एका भगवंताचेच आहेत. नारायण हा लहानपणचा अवतार आहे कारण तो सर्वांचा आदी आहे. राम हा तरुणपणचा अवतार आणि कृष्ण हा म्हातारपणचा अवतार समजावा. भगवंताला जन्ममरण नाही, तो तर सच्चिदानंद आहे, मग त्याचा जन्म कशाला करायचा असे काही जण विचारतात. एका घरामध्ये बाहेरच्या खोलीत पोरे दंगा मस्ती आणि आरडाओरडा करत होते. आजोबा घरात आहेत हे त्यांना माहीत नव्हतं. आपण घरामध्ये आहोत ही जाणीव त्या पोरांना देण्यासाठी खाकरा आला नसताना देखील आजोबा नुसते खाकरले. ते ऐकल्याबरोबर पोरे लगेच गप्प बसले. त्याचप्रमाणे भगवंताला जन्म नसून सुद्धा तो आहे ही जाणीव होण्यासाठी त्याचा जन्म करायचा असतो. भगवंत आहे ही जाणीव झाल्यानंतर आपण विषयामध्ये दंगामस्ती करणार नाही आणि तो बेताने भोगू. मी जोवर साकारावर प्रेम करतो तोवर भगवंतालाही आकार घेणे प्राप्त आहे. जे वेदांना शक्य झाले नाही, जिथे वेदांनी नेती नेती केले, ते परमात्म स्वरूप संतांनी जाणले, म्हणून त्यांनी भगवंताला सगुणात आणले. हा आनंद स्वरूप परमात्मा मिळवण्यासाठी आज आपल्याला सगुणोपासनेची अत्यंत जरुरी आहे. माणसाला जे अत्यंत हितकारक असते ते शांत आणि आनंद स्वरूप असले पाहिजे. सत्य स्वरूपाची प्राप्ती झाल्याशिवाय ते मिळत नाही, म्हणून भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. विद्वत्ता अभिमान उत्पन्न करते, म्हणून विद्वत्ता आणि भगवंताची निष्ठा एके ठिकाणी सापडणे कठीण आहे. मीपणाची आणि अभिमानाची पूर्णाहुती देणे हाच खरा यज्ञ होय. निर्हेतुक कर्म करण्याने खरी सात्विकता उत्पन्न होईल आणि पुढे पूर्णाहुती दिली जाईल. अशा प्रकारे सर्वस्व अर्पण करणे हेच यज्ञाचे खरे सार होय. ज्याने स्वतःला ओळखले त्याने भगवंताला ओळखले. विकारांच्या अधीन न होण्यामध्ये मनुष्याचे खरे मनुष्यपण आहे. भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय नुसती नीती ही पोरकी असते. ज्यात परमात्म्याचा विसर पडत नाही ती खरी चांगली बुद्धी आणि तो खरा सद्व्यवसाय. देवाचे नाम घ्यावे, नीती धर्माचे आचरण करावे, प्रेमाने वागावे आणि लोकांना मदत करावी, यालाच परमार्थ म्हणतात आणि तो प्रत्येकाने मनापासून करावा. आजचे बोधवचन. प्रपंचात जशी आसक्ती असते तशीच रामचरणी ठेवणे हीच रामभक्ती होय. जानकी ज

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ वत्सगुणचं प्रसारण। तर श्रोते हो, आता वेळ झाली आहे कृषी कार्यक्रमाची। तर प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा खास कार्यक्रम किसानों की बात रेडिओ वत्सगुण के साथ।

0: कृषि विभाग महाराष्ट्र शासन आत्मा आणि रेडिओ वत्सगुण द्वारा प्रसारित कृषि कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुण 90.8 FM वर आवाज वाशिमचा
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूयात बांबू लागवडीनंतरची निगा याविषयी। पावसाळा सुरू होण्याच्या टप्प्यात बांबू लागवड केली की सुरुवातीपासून त्याची निगा ठेवणे अत्यंत गरजेचे असते। बांबू हे बहुवार्षिक पीक आहे, हे सुमारे 30 वर्षे आपल्या शेतात राहणार आहे। त्या दृष्टीने या पिकाचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे। आपण बांबू लागवड आर्थिक उत्पन्नासाठी केली असल्याने काटेकोर व्यवस्थापन करावे। लागवडीनंतर साधारण 1 महिन्याने लागवड क्षेत्रातील तण काढून टाकावे। ही तण बांबूच्या बुंद्याजवळ जमिनीत काढून टाकावे। त्याचे काही दिवसात खत होते। हे खत बांबू वाढीला अत्यंत उपयोगी ठरते। बांबू लागवडीनंतर पाऊस संपता संपता जेथे लागवड जून मध्ये आहे त्यांनी ऑक्टोबर मध्ये आणि ज्यांची लागवड ऑगस्ट मध्ये आहे त्यांनी नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये रोपापासून 2 फूट अंतरावर चळी खणून 1 पाटी शेणखत, 1 किलो निंबोळी पेंड आणि गवत मिसळून मातीने बंद करावी। यावेळी रोपाला थोडी मातीची भर घालावी, यामुळे जमिनीत वाढणाऱ्या कंदाला आधार मिळतो। पावसाळ्यात हमखास कोंब येतो, खत दिल्यानंतर पाणी द्यावे। पहिले वर्षभर जर बांबूला पाणी देता आले तर नवीन कोंब येण्यास चांगली मदत होते। पहिल्या वर्षी दर आठवड्याला सुमारे 20 ते 25 लिटर पाणी लागते। जर ठिबक सिंचन केले असेल तर पहिल्या वर्षी पावसाळ्यानंतर किंवा पाऊस नसताना 2 ते 3 दिवसांनी ठिबक सिंचनाने पाणी द्यावे। ठिबक केलेल्या क्षेत्रातील बांबूला आच्छादन करावे, त्यामुळे ओलावा टिकून राहतो। जून मध्ये हवामान बदलताच 1 पाटी शेणखत, 1 किलो निंबोळी पेंड चळीमध्ये मिसळून मातीची भर द्यावी। पाऊस सुरू झाला नसल्यास ठिबक सिंचन करावे। यावेळी 8 ते 10 दिवस रोज सुमारे 2 तास ठिबक सिंचन संच चालवावा। साधारण 10 ते 12 दिवसात कोंब दिसू लागतात। खत दिल्यानंतर संपूर्ण रोपावर निंबोळी अर्क 1 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावा। 15 दिवसांनी पुन्हा एक फवारणी करावी। या फवारणीमुळे भुंग्यांचा प्रादुर्भाव होणार नाही। बांबूची वाढ वेगवान असल्यामुळे कोंबाची 7 ते 8 पेरे होईपर्यंत भुंग्याच्या सर्व अवस्था पूर्ण होतात। भुंगा 8 ते 10 पेरांवर भोक पाडून बाहेर पडतो, यामुळे येथे बांबूंची वाढ थांबते। याला माथेमोड म्हणतात। हा बांबू पूर्ण वाढू शकत नाही, म्हणून ही फवारणी करणे गरजेचे आहे। जेव्हा नवीन कोंब येतात तेव्हा निंबोळी अर्काची फवारणी केल्यास कोंबाची चांगली वाढ होते। कोंब आल्यापासून सुमारे 60 ते 80 दिवसात त्या कोंबाचे पूर्ण उंचीच्या कोळ्या बांबूत रूपांतर होते। ही उंची पहिली 2 ते 3 वर्ष कमी राहते। बेटाची पूर्ण वाढ झाल्यावर नंतरचे कोंब नैसर्गिक उंची गाठतात। पुढील 2 वर्षे या बांबूंची जाडी आणि पूर्ण वाढ होण्यास लागतात। आधीच्या वर्षाचे बांबू या नवीन कोंबांचे संरक्षण करतात, त्यामुळे वेगळे संरक्षण करावे लागत नाही। दरवर्षी जून आणि ऑक्टोबर मध्ये बांबू रोपाला शेणखत आणि निंबोळी पेंड देणे, बेटाला भर देणे हे चांगल्या प्रतीचे बांबू मिळवण्यासाठी आवश्यक आहे। जेवढी बांबूंची वाढ चांगली, संख्या जास्त तेवढे आणि आपले उत्पन्न जास्त हे लक्षात असू द्या। जसा जसा बांबू बेटाचा विस्तार होतो तसे तसे खत देण्याची चळी बेटापासून लांबवर घ्यावी। बांबूला मातीची भर दिल्याने नवीन कोंब फुटतात, त्यांची वाढ चांगली होते। साधारणपणे 3रा किंवा 4थ्या वर्षापासून बांबूची पानगळ मोठ्या प्रमाणात होते। ही पानेच बांबूला नंतर पोचतात, म्हणून पहिल्यापासून बांबूची वाढलेली पाने अजिबात न जाळता इतर खतांबरोबर जमिनीत गाडावीत। बांबूंची वाळलेली पाने काही वेळा वनव्यांना आमंत्रण ठरतात, म्हणून ही सर्व पानगळ बेटाच्या बुंद्याभोवती एकत्र करून त्यावर माती टाकावी। त्यामुळे मुळांना आच्छादन होते, त्याचबरोबर नवीन येणाऱ्या कोंबांना संरक्षण मिळेल। बांबूंची तोड सुरू झाल्यानंतर शक्यतो जानेवारी नंतर पाणी देऊ नये, कारण पाणी दिल्याने नवीन कोंब फुटत राहतात। बांबूची तोड करताना हे कोंब तुटण्याची बरीच शक्यता असते, त्यामुळे आपलेच नुकसान होते। जेथे शक्य आहे तेथे आंतरपिके अवश्य घ्यावीत, त्यामुळे ओलावा राहतो, आपण केलेल्या लागवडीचा खर्च सुद्धा निघून जातो. आंतरपिकांसाठी अतिरिक्त पाणी लागेल. जेथे जे उपलब्ध आहे तेथे आंतरपिके घ्यावीत. बांबू रोपांपासून सुमारे 2 फूट अंतरावर आंतरपिकांची लागवड करावी, ज्यामुळे बांबू आणि आंतरपीक दोन्ही नीट वाढतील. पहिल्या वर्षी कोणतेही नेहमीचे आंतरपीक घ्यायला हरकत नाही. दुसऱ्या वर्षापासून बांबूची वाढ होऊ लागते, त्यामुळे थोडी सावली पडते. त्यामुळे या ठिकाणी हळदीची लागवड करावी. जेथे मधूनमधून चांगला पाऊस पडतो तेथे 5 मीटर बाय 2 मीटर अंतरावर बांबूची लागवड केल्यास कायमस्वरूपी किंवा किमान 7 ते 8 वर्षे आंतरपीक घेणे शक्य आहे. या ठिकाणी चारा पिके किंवा औषधी वनस्पती लागवड अत्यंत फायदेशीर ठरते. तिसऱ्या वर्षापासून बांबूंच्या अनावश्यक खुरट्या आणि रोगट फांद्या काढून टाकाव्यात. डोंगर उतारावरील कंटूरवर बांबू लागवड करताना मधल्या जागेत चारा पिके घ्यावीत. जमीन जेवढी आच्छादित राहील तेवढे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते, जमिनीतील ओलावा टिकून राहतो. काटेरी फांद्या येण्याच्या प्रवृत्तीमुळे लोक या जातीची फारशी लागवड करत नाहीत, पण जर पहिल्या वर्षापासून खते देण्यापूर्वी बांबूच्या काटेरी फांद्या आपला हात जुईतपर्यंत पोहोचतो तिथपर्यंत साफ केल्या तर हा बांबू वाढवणे आणि तोडणे सोपे जाते. या बांबूंच्या काटेरी फांद्या हिरव्या असताना झाडे कापायच्या कात्रीने कापणे सहज शक्य असते. तर शेतकरी बंधूंनो, आताच आपण बांबू लागवडीनंतरची निगा कशी राखायची याविषयी माहिती ऐकत होतात. आता आम्ही माहिती देत आहोत पशु सल्ला याविषयी. हवामानातील बदलानुसार जनावरांचे दूध उत्पादन, प्रजोत्पादन, आरोग्य चांगले राहण्यासाठी जनावरांच्या व्यवस्थापनात बदल करणे अतिशय आवश्यक आहे. जनावरांना एका ठिकाणी पत्राच्या शेड खाली 24 तास बांधून न ठेवता मोकळे ठेवावे. यामुळे शेड मधील उष्णता वाढल्यास जनावर दुसऱ्या ठिकाणी किंवा झाडाखाली जाऊन बसते, त्यामुळे त्यांना उष्णतेचा त्रास कमी होतो. जनावरांसाठी मुक्त संचार गोठा पद्धतीचा अवलंब केल्यास जनावरांना दिवसभर पिण्याचे पाणी उपलब्ध होते. तसेच फिरते राहिल्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. शेडवरती पत्रे असतील तर त्यावर पांढरा रंग किंवा चुना लावावा, यामुळे पत्रा जास्त तापत नाही. पत्र्यावरती खराब पालापाचोळा गवत टाकून त्यावर दिवसभरातून 5 ते 6 वेळा अति उन्हाच्या वेळी पाणी मारावे. उपलब्ध चाऱ्यापासून मुरघास बनवून हिरव्या चाराची साठवण करावी. बंदिस्त गोठ्यामध्ये जनावरांना दिवसभर पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे त्याकरिता जनावरांना केवळ 2 वेळच चारा टाकून चारा खाल्ल्यानंतर गव्हाण साफ करून दिवसभर त्यामध्ये पाणी भरून ठेवावे. दुपारच्या वेळी जनावरांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे, त्यामुळे जनावरांच्या शरीराचे तापमान नियंत्रणासाठी मदत होते. चरायला सोडल्या जाणाऱ्या जनावरांना सकाळी लवकर 7 ते 10 पर्यंत आणि सायंकाळी 4 ते 7 पर्यंत चरायला सोडावे. सकाळी 10 ते सायंकाळी 4 पर्यंत जनावरांना सावलीच्या ठिकाणी ठेवावे. उन्हाळ्यामध्ये जनावरांना जास्त वेळ पाण्याविना ठेवू नये. पाण्याची टाकी सावलीत ठेवावी, जेणेकरून पाणी जास्त गरम होणार नाही आणि पाण्यामधून इलेक्ट्रोलाइटचा पुरवठा करणे फायदेशीर ठरते. गोठ्यातील तापमान नियंत्रणासाठी गोठ्यावरच्या पत्र्याची उंची जास्त ठेवावी. केवळ कोरड्या चाऱ्याचा वापर न करता त्याबरोबर थोडा तरी हिरवा चारा द्यावा. उन्हाळ्यामध्ये जनावरांची भूक मंदावते, त्यामुळे पशुखाद्याचा वापर योग्य प्रमाणात वाढवावा. पशुखाद्यात दररोज 50 ते 60 ग्राम क्षार मिश्रणाचा पुरवठा करावा, जेणेकरून चपला, तटकर, प्लास्टिक, अखाद्य वस्तू खाणे या समस्या टाळता येतात. तर शेतकरी बंधूंनो, आताच आपण पशु सल्ला याविषयी माहिती ऐकत होतात.
2: यानंतर कार्यक्रमात आता आम्ही माहिती देत आहोत दुधाळ गायीची निवड कशी करावी याविषयी. तर शेतकरी बंधूंनो, दुधाळ गायीची निवड करताना तिचं बाह्य स्वरूप, दूध उत्पादन आणि प्रजनन क्षमता विचारात घ्यावी. गाय विकत घेताना अगर निवडताना तिचे दूध 2 ते 3 वेळा काढून उत्पादनाची खात्री करून घ्यावी. केवळ मोठ्या आकाराची कास याबाबतीत गृहित धरू नये. गायीला पाळण्यावयास किती वेळ लागतो, ती आंबोणशिवाय धार देते का किंवा नाही देत, तिला ठराविक कवळ्याची सवय आहे का या गोष्टींचीही खात्री करून घ्यावी. तापट स्वभावाच्या गायी उत्तेजित झाल्या की पाळणा चोरतात, म्हणून शांत स्वभावाची गाय निवडावी. धारेच्या वेळी लाथा मारणारी, चिरगूत, दगड आणि विटा चघळण्याची सवय असणारी गाय घेणं टाळावं. धरेला म्हणजेच पिळण्यासाठी हलकी असणारी गाय निवडावी. जड गायी पिळायला वेळ लागतो आणि त्यामुळे दूधही कमी निघते. धार काढून पाहताना चारही सडातील दूध काढून पहावं. गाय विकत घेताना शक्यतो दुसऱ्या वेतातील गाय निवडावी. जातीवंत दुधाळ गायी तरतरीत आणि निरोगी दिसतात. त्यांचे डोळे पाणीदार असतात. सर्व अवयवांची ठेवण प्रमाणबद्ध असते. शरीराच्या आकारावरून, पुढून आणि बाजूकडून निरीक्षण केलं असता पाचरीप्रमाणे त्रिकोणाकृती दिसतात. गायीकडे पुढून पाहिलं असता दोन पायातील अंतर अधिक असावं. छाती भरदार असावी. वरून पाहिलं असता कमरेची हाडं दुर्बल असावीत. बाजूनं पाहिलं असता शेपटीवरील दोन हाडं आणि कास यामध्ये अधिक अंतर असावं. गाय लठ्ठ नसावी, लांब आणि सडपातळ असावी. पाठीचा कणा सरळ आणि मजबूत असावा. पाठीला बक असणाऱ्या गायी शक्यतो टाळाव्यात. गायीच्या खुरांचा रंग काला असावा. वाढलेल्या नख्या किंवा खुरचुडा या बाबतीत बारकाईने चौकसपणे बघावं. गाय विकत घेताना टी चालवून फिरवून पहावी. कास हा दुभत्या जनावरांचा महत्वाचा अवयव. कासेची शरीराशी बांधणी घट्ट असावी. धार काढण्यापूर्वी दुधानं भरलेली कास आकाराने मोठे दिसते. सड फुगलेले दिसतात. दूध काढल्यानंतर कासेचा आकार पूर्ववत लहान होणारा असावा आणि त्वचा मऊ असावी. कासेवर अनेक फाटे असणारं शिराचं जाळं असावं. शिरा जड असाव्यात. चारही सड सारख्या अंतरावर आणि सारख्या आकाराचे असावेत. ज्यावेळी गायीचे दूध उत्पादनाची, प्रजनन क्षमतेची आणि वंशावळीची माहिती खात्रीशीरपणे उपलब्ध होते, त्याचवेळी या माहितीच्या आधारे आणि आत्ताच सांगितलेल्या लक्षणांच्या आधारे गाय विकत घेताना तिची निवड करावी. तर शेतकरी बंधूंनो, आताच आपण दुधाळ गायीची निवड कशी करावी याविषयी माहिती ऐकत होतात.
3: यानंतर कार्यक्रमात आता आम्ही माहिती देत आहोत
1: दिली वराह पालनाला चालना याविषयी. तर पशुपालक बांधवांनो, पाठीवर थाप देत नुसते लढ म्हणा याच ओळीतून प्रेरणा घेत गड चिरोली सारख्या नक्षल प्रवण जिल्ह्यातील चांदाळा येथील शंकर गद्देकार नामक युवकाने वराह पालनाला मोठी गती दिली आहे. जिल्ह्यात वराहाच्या मासाला असलेली मोठी मागणी लक्षात घेऊन त्याने व्यवसायाचे नियोजन केले आहे. या व्यवसायात संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संघटित करीत त्यांनाही व्यवसायाचा फायदा मिळवून देण्याच्या त्यांनी केलेला प्रयत्न सुत्य म्हणता येईल. गडचिरोली जिल्ह्यात अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत शिक्षणाचा विकास होण्यास वाव आहे. जिल्ह्यात सुमारे 12 लाख हेक्टर वनक्षेत्र आहे. शेती क्षेत्र कमी आहे. तरीही चांदाळा तालुका जिल्हा गडचिरोली येथील शंकर गद्देकार या तरुणाने वराह पालन व्यवसायाची जपणूक करीत जिल्ह्यातील शेतीचा विकास करण्यात महत्वाचा हातभार लावला आहे. जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र सोनापूर येथील तज्ञांच्या संपर्कात शंकर कायम असायचे. तेथील विषय विशेषज्ञ संदीप कर्हाळे यांनी त्यांना वराह पालनाची माहिती दिली. तेथूनच शंकर यांच्या शेतीत परिवर्तन होण्याचा मार्ग मिळाला. याच विज्ञान केंद्रामार्फत सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथील क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या संपर्कात शंकर हे आले. तेथील तज्ञांमार्फत आपल्याच जिल्ह्यात 5 दिवसांचे वराह पालन प्रशिक्षण घेण्याची संधी शंकर यांनी घेतली. वराह पालन व्यवसायाला जिल्ह्यात मोठी चालना मिळावी यासाठी त्यांच्या पुढाकाराने कैकाडी समाज बहुउद्देशीय विकास मंडळ आणि स्व आधार वराह पालन सहकारी संस्था सुरू झाली. संस्थेचे शंकर अध्यक्ष आहेत. संस्थेचे 1000 सदस्य आहेत. शंकर यांच्यासह सुमारे 60 जणांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. प्रशिक्षणानंतर शंकर यांनी भाडेतत्वावर जागा घेऊन त्यांचा व्यवसाय सुरू केला. त्याचे भाडे 5000 रुपये प्रति महिना आहे. शंकर यांना प्रशिक्षणावेळी व्हाईट यॉर्कशायर जातीच्या वराहाची पिल्ले देण्यात आली होती. त्यांचे संगोपन सुरू केले. सुरुवातीला स्वाईन फ्लू रोगामुळे 62 वराह दगावले. त्यानंतरही व्यवसायात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मंचेरियाल म्हणजेच आंध्र प्रदेश येथूनही काही वराह खरेदी केले. त्यांची पैदास आपल्या वराह पालन शेडमध्ये त्यांनी केली. शंकर यांच्याकडे सध्या वराहांची 80 पर्यंत संख्या आहे. त्यामध्ये 19 पिल्ले आहेत. वराह मादी वर्षातून 2 वेळा पिल्ले देते. पिल्लांची संख्या सुमारे 8 पर्यंत राहते. पिल्लू जन्मल्यापासून 6 महिन्यात वराहाचे सरासरी 75 किलो पर्यंत वजन वाढते। त्यावेळी जिवंत वराह किंवा मासाची विक्री केली जाते। शंकर यांच्या कुटुंबातील सदस्य दररोज चांदोळा गावात किंवा गडचिरोली येथील निवासी आश्रम शाळेमध्ये जाऊन तेथील शिल्लक आणि शिळे अन्न आणतात। हेच खाद्य वराहांना दिले जाते। सध्या बंदिस्त पद्धतीने वराह पालन केले जाते। पांढऱ्या रंगांच्या वराहांच्या तुलनेत आंध्र प्रदेशातून आणलेले वाण आपल्या भागातील वाढीसाठी अधिक अनुकूल असल्याचे शंकर म्हणतात। वराहांना पाणीही भरपूर प्रमाणात लागते। गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी, छत्तीसगडी, बंगाली आणि खुराव असे चार प्रकारचे समुदाय आहेत। ते सर्व वराहांचे मांस मोठ्या प्रमाणात खातात। सण समारंभातही त्यांच्याकडे हे मांस उपलब्ध असते। चांगले वजन वाढलेल्या वराहांच्या किंवा मांसाच्या विक्रीसाठी जिल्ह्यात सुमारे 150 बाजारपेठा आहेत। त्यामुळे मार्केटची चिंता शंकर यांना नाही। त्यांचे स्वतःचेही विक्री केंद्र आहे। जिवंत वराह विक्री। सुमारे 70 ते 75 किलो वजनाच्या वराहाचे मांस याचा सध्याचा दर 180 रुपये प्रति किलो आहे। हाच दर आधी 120 रुपयांपर्यंत होता। हे शंकर गद्देकर यांनी आतापर्यंत सुमारे 1 ते 1.5 टन वराह विष्ठेची खत म्हणून 5 रुपये प्रति किलो प्रमाणे विक्री केली आहे। खर्च वजा जाता वर्षाला 1 ते 2 लाख रुपये नफा शंकर यांना मिळतो, तर संस्थेला 4 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते। वराह पालनास चालना मिळावी याकरिता संस्थेतील 22 शेतकऱ्यांना 66 वराह पालनास चालना मिळावी याकरिता संस्थेतील 22 शेतकऱ्यांना 66 वराहांचे वाटप करण्यात आले आहे। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत 100% अनुदानावर हे वराह देण्यात आले। 4,80,000 रुपये या व्यवहारातून संस्थेला मिळाले। संस्थेतील सदस्यांपैकी सुमारे 100 जणांकडे तरी वराह पालन सुरू झाले आहे। शंकर यांचा भाचा संजय नागण्णा कंदेलवार, राजू भोयर, पत्नी मैना गद्देकार, मीरा कंदेलवार, विजय कंदेलवार, मुलगा किशोर गद्देकार याची व्यवसायात मदत होते। शंकर यांचा व्यवसायिक दृष्टिकोन पाहता रोजगार निर्मितीची संधी म्हणून नाबार्डने या व्यवसायाला परिसरात चालना देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार कुरखेड आणि धानोरा तालुक्यातील 60 गावे याप्रमाणे स्वयंसहाय्यता समूहांना प्रशिक्षण देण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला। समूहांद्वारे वराह पालन करून बाजारपेठ उपलब्ध करण्याचे प्रकल्पांतर्गत प्रस्तावित आहे। अतिदुर्गम भागात राहून हिमतीने पूरक व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या शंकर यांच्या कार्याची दखल घेत दूरदर्शनच्या वतीने त्यांना सह्याद्री पुरस्काराने नुकतेच गौरवण्यात आले आहे। तर शेतकरी बंधूंनो आणि पशुपालक बांधवांनो, आताच आपण दिली वराह पालनाला चालना याविषयी माहिती ऐकत होतात।
3: यानंतर कार्यक्रमात आता आम्ही माहिती देत आहोत
1: धान्याची स्वच्छता आणि प्रतवारी याविषयी। तर शेतकरी बंधूंनो, धान्याच्या दर्जाप्रमाणे प्रतवारी केलेले धान्यास बाजारात जास्तीत जास्त भाव मिळण्यास मदत मिळते। प्रतवारी केलेल्या धान्याचा आकार, रंग आणि इतर निकषांवर आधारित असल्याने उत्पादक आणि विक्रेता यांच्यात विश्वास निर्माण होऊन रास्त भाव मिळतो। अशा दर्जेदार उत्पादनास कोणत्याही बाजारपेठेत मागणी असते। चांगल्या धान्यास विशेष मार्केटिंगची गरज उरत नाही। मालाची व्यक्तिशा पडताळणी आणि त्यामध्ये जाणारा वेळ वाचून लवकरात लवकर बाजारात धान्य वितरित करता येते। प्रतवारी केलेले धान्य अंतिम ग्राहकास देखील दर्जाबद्दल खात्री देते। अशा मालास ग्राहक 4 पैसे जास्त भाव देण्यास तयार असतो। तर शेतकरी बंधूंनो, या प्रतवारीमुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे काय आहेत? तर ते म्हणजे धान्य गोडाऊन मध्ये ठेवता क्षणी त्वरित अर्थसहाय्य मिळते। रेल्वे, वाहतूक, इन्शुरन्स आदी क्लेम मध्ये बाजू बळकट होते। प्रतवारीमुळे धान्याचा बाजारभाव निश्चित करता येतो। चांगल्या भावासाठी वाट पाहण्याची क्षमता वाढते। भविष्यकालीन जास्तीत जास्त फायदा तसेच कमीत कमी नुकसान होते। तर शेतकरी बंधूंनो, ही प्रतवारी निर्धारित करत असताना काय करायला हवे? तर मागणी असलेल्या वाणाचे उत्पादन असावे। धान्य प्रचलित आणि सर्वमान्य असलेल्या निकषांवरच प्रतवारी करावी। उत्पादनात इतर अनावश्यक घटक जसे दगड, काड्या कचरा, सडका, अपरिपक्व बिया आदींचे प्रमाण अत्यल्प असावे। धान्यात निर्धारित प्रमाणापेक्षा आर्द्रता जास्त नसावी, अन्यथा धान्याला भाव मिळणार नाही। बाजारपेठेतील प्रचलित धान्य निवडलेले असावे। बाजारपेठेतील प्रचलित पद्धतीने धान्याचे वजन आणि पॅकिंग असावे। तर शेतकरी बंधूंनो, धान्याची प्रतवारी केल्याने भरपूर फायदे होतात आणि ते म्हणजे साठवणूक आणि वाहतुकीचा खर्च कमी होतो, योग्य बाजारपेठ आणि योग्य बाजारभाव मिळतो। बाजारपेठेची विक्रीची व्याप्ती आणि वाव वाढतो. आर्थिक मदत भविष्यातील व्यापार सुकर होतो. विक्री व्यवस्थापन आर्थिक स्पर्धाक्षम बनतो. ग्राहकाला विविध गुणवत्तेचा माल किफायतशीर दरात मिळतो. तर शेतकरी बंधूंनो, आत्ताचा आपण धान्याची स्वच्छता आणि प्रतवारी याविषयी माहिती ऐकत होतात.
3: यानंतर कार्यक्रमात आता आम्ही माहिती देत आहोत डाळिंब पिकातील मर रोगाचे व्यवस्थापन कसे करायचे याविषयीची माहिती. तर शेतकरी बंधूंनो, डाळिंबावर येणाऱ्या रोगांपैकी मर रोग हा अत्यंत घातक रोग आहे. या रोगामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी बागा सुद्धा काढून टाकल्या आहेत. या रोगाचा जास्त प्रादुर्भाव नाशिक, सातारा, पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये आढळून आला आहे. डाळिंबावरील मर रोगाचे नियंत्रण कसं करावे याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो, सिरिया सिस्टीम फिब्रियाटा, फ्युझेरियम स्पेसिस, फायटोप्थोरा निकोटियानी, रायझोप्टोनिया बटाटिकोला या बुरशीमुळे हा मर रोग पसरू शकतो. सोबतच मेलोईडोगे इकॉन्गिंटा या बुरशीमुळे सुद्धा, म्हणजे या सूत्रकृमीमुळे सुद्धा हा मर रोग उद्भवू शकतो. तसेच खोडकिडा आणि खोडभुंगेरे हे सुद्धा या रोगास कारणीभूत आहेत. तर या रोगाचा प्रसार कुठपर्यंत होतो, तर दूर अंतरावरील प्रसार हा रोगग्रस्त रोपवाटिकेतील रोपांची लागवड केल्यामुळे होतो. तसेच कमी अंतरावरील प्रसार हा खुरपणी, खते देताना, ट्रॅक्टरमुळे, मूषकवर्गीय प्राणी किंवा जनावरांमुळे, इनलाईन लॅटरलमुळे किंवा मोकळे पाणी किंवा पावसाचे वाहते पाणी यामुळे हा रोग कमी अंतरावर पसरू शकतो. तर शेतकरी बंधूंनो, या सिरॅटोस्टिस फिब्रियाटा मर या रोगाची लक्षणे काय आहेत? तर या रोगामुळे झाडाची पाने पिवळी होणे, गळणे किंवा वाळणे, झाडांची मुळे उघडी करून त्यावर तांबूस, करड्या किंवा काळा रंगाची खुंट आढळल्यास ते सेरॅटोसिस्टिस बुरशीमुळे झाले आहे असे समजावे. यातला दुसरा मर म्हणजे फ्युझेरियम स्पेसिस मर. हा आजार जर फक्त अन्नवाहिनी तांबूस झाली तर फ्युझेरियम बुरशीमुळे झाली आहे असे समजावे. या बुरशीमुळे झाड पूर्णपणे वाढते सुद्धा. फायटोप्थोरा निकोटियानी ही बुरशी जमिनीलगत खोडावर संक्रमण करते, परिणामी झाड कोलमडते किंवा वाळते सुद्धा. मुळकूज रायझोप्टोनिया बटाटिकोला ही बुरशी मूळ उघडी करून बघितली असता कुजलेली आढळून येतात. सूत्रकृमी म्हणजेच नेमॅटोड, तंतुमय मुळांवर गाठी आढळल्यास सूत्रकृमींचा प्रादुर्भाव आहे असे समजावे. झाडाची पाने पिवळी पडतात, सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असते. तशी पाने पिवळी पडतात, काही वेळा झाडांमध्ये सूत्रकृमीचा प्रादुर्भाव असेल तर झाडाला कुठलेही फूल किंवा फळ लागत नाही. खोडकिडा, खोडकिड्याने जिथे छिद्र पडले तेथून वरची फांदी वाळते. ज्या झाडावर प्रादुर्भाव असतो त्या झाडाखाली भुसा सुद्धा पडलेला आढळतो. खोडभुंगेरे, खोडावर पिंच्या आकाराचे छिद्र असल्यास खोडभुंगेऱ्याचा प्रादुर्भाव आहे असे समजावे. तर शेतकरी बंधूंनो, या रोगाचे नियंत्रण कशा प्रकारे करावे? तर सर्वाधिक उष्ण महिन्यामध्ये मातीचे सौरीकरण 50-75 मायक्रॉन जाडीच्या पॉलिथिन पेपरने करावे. रोगमुक्त रोपांची निवड करावी, म्हणजेच ज्या रोपवाटिकेतून रोपे घ्यावयाची आहेत तेथील मातृवृक्षांचे निरीक्षण महत्वाचे आहे. रोपे घेण्यापूर्वी रोपांची मुळे तपासणे जरुरीचे आहे. रोपे आपल्याला लागवड क्षेत्रात आणल्यानंतर प्रथमतः कार्बोडेन्झिम 50 WP 2 g/L प्लस क्लोरोपायरीफॉस 2 mL/L ने आळवणी करावी. मुळांमध्ये हवा खेळती राहण्यासाठी रेज बेडवर लागवड करावी किंवा 1 by 1 by 1 meter आकाराचे खड्डे खोदून किमान 1-1.5 महिने तळपत्या उन्हात तापू द्यावे, जेणेकरून खड्डे नैसर्गिकरित्या निर्जंतुक होतील. तसेच आपण जमिनीचे सौरीकरण प्लास्टिकने सुद्धा करू शकतो. रोप लागवडीच्या 15-20 दिवस अगोदर खड्ड्याचे निर्जंतुकीकरण करणे महत्वाचे आहे. एप्रिल मे महिन्यातील ऊन यासाठी उपयुक्त ठरते. दर 6 महिन्यांनी शेणखत मिश्रित करून काही जैविक घटक आपण त्यांना देऊ शकतो. उदाहरणार्थ ॲस्पर्जिलस, नायजर, रायझोफेगस इनरेग्युलॅरिस स्पेसिस आणि ट्रायकोडर्मा स्पेसिस या जैविक घटकांमुळे सिरॅटोसिस्टीम, फ्युझेरियम, रायझोक्टोनिया आणि इतर बुरशींची वाढ होणे थांबते. पावसाळ्यात टेंचा, सनहेपन यांसारखी हिरवळीची खते तयार करणारी पिके घ्यावीत. माती परीक्षणानुसार बोरॉनचा उपयोग करावा. लागवडीकरिता पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. बागेचा आराखडा तयार करताना 2 झाडांमधील आणि 2 रांगांमधील अंतर कमी नसावे. कमी अंतरावर लागवड असल्यास रोगाची लागण आणि प्रसार झपाट्याने होतो. तर शेतकरी बंधूंनो, या रोगाची लागण झाल्यास कुठल्या प्रकारचे नियोजन आपण करायला हवे, तर याचं व्यवस्थापन करताना म्हणजेच मर रोगाची लक्षणे दिसून आल्यास त्या रोगाची नेमकी कारणे पडताळून पहावीत. जर तो मररोग बुरशीजन्य असेल तर लगेचच क्लोरोपायरीफॉस VCC प्लस कार्बेडेन्झिम 50 WP किंवा प्रोपिनो काझोल 25 EC चे 5 ते 8 लिटर द्रावण प्रति झाड प्रत्येक झाडाला ड्रेनविंग करावी. रोगग्रस्त झाडाच्या सभोवताली असलेल्या चारही बाजूच्या 2 ते 3 रोगमुक्त झाडांना ट्रेंचिंग करावी. 15 ते 20 दिवसाच्या अंतराने 3 वेळा पुन्हा करावी. जर फायटोप्थोरामुळे मर होत असेल तर मेटॅलॅक्झिल किंवा डायथेन M45 याची आळवणी करावी. एकदा बागेतील मर रोगाचे कारण निश्चित झाले की लगेचच 2 रोगग्रस्त आणि निरोगी झाडांमध्ये 3 ते 4 फूट लांब नाले किंवा चर खोदून घ्यावा. अर्धमर झालेल्या झाडाला आंतरप्रवाही बुरशीनाशकाने आळवणी करावी, तर पूर्णतः मर झालेली झाडे खोदून काढून जाळून टाकावीत. फळे जाळण्यासाठी बागेजवळ टाकून ठेवू नयेत. रोगट झाड जाळण्यासाठी झाड खोदून काढल्यानंतर त्या खोदलेल्या झाडाच्या मुळ्या उघडा न ठेवता पोत्यात गुंडाळून बागेच्या बाहेर आणावे. मुळांवर गाठी निर्माण करणाऱ्या सूत्रकृमींमुळे होणाऱ्या मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी फिप्रोनिल 0.3 G हे 30 ते 40 ग्रॅम प्रतिझाड याप्रमाणे झाडाच्या अळ्यामध्ये मुळ्या असलेल्या रूट झोनमध्ये आळे करून टाकावे आणि मातीने झाकावे. त्यासाठी आझाडी रेक्टिन हे 2 मिली प्रतिलिटर आळवणी करण्यास शिफारस आहे. आफ्रिकन झेंडू, पुसा बसंती किंवा पुसा नारंगी ह्या मानाची डाळिंबाच्या 2 झाडांमध्ये लागवड केल्यास किंवा झाडाभोवती वर्तुळाकार लागवड केल्यास करावी. चांगल्या परिणामासाठी झेंडू 4 ते 5 महिन्यांपर्यंत वाढू द्यावा. खोड भुंगेरे किंवा शॉर्ट होल बरोजचा प्रादुर्भाव दिसून आल्यास 10 लिटर पाण्यात 4 किलो लाल माती प्लस कॉपर ऑक्सिक्लोराईड मिसळून त्याची पेस्ट बनवावी. ती खळ 2 वर्षापुढील झाडाच्या खोडावर जमिनीपासून 1.5 ते 2 फुटापर्यंत लावावी. तर शेतकरी बंधूंनो, या खोड किडींचे नियंत्रण कशा प्रकारे करावे, तर खोडावर असलेल्या छिद्रांमध्ये 2 ते 3 मिलीमीटर DVBP सिरीजद्वारे सोडावे आणि छिद्र चिखलाने बंद करावे. पूर्णतः मेलेल्या झाडांसाठी म्हणजेच बागेतील ज्या ठिकाणातून रोगग्रस्त झाड खोदून काढले गेले तेथील खड्डा 2.5 ते 5% फार्मालिनच्या 10 लिटर द्रावणाने निर्जंतुक करून घ्यावा आणि तोच खड्डा पॉलिथिनच्या कागदाने 1 आठवड्यापर्यंत झाकून ठेवावा. 1 आठवड्यानंतर पॉलिथिनचा कागद झालेला वायू निघून जाईल. जेव्हा तेथील फार्मालिनचा वास थांबेल तेव्हा नवीन झाडाची लागवड करावी. तर शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे तुम्ही डाळिंब पिकातील मर रोगाचे व्यवस्थापन करू शकता आणि आपल्या उत्पन्नात भरघोस उत्पादन मिळवू शकता. तर शेतकरी बंधूंनो, आताच आपण डाळिंब पिकातील मर रोगाचे व्यवस्थापन कसे करायचे याविषयीची माहिती ऐकत होतात. यानंतर कार्यक्रमात आता आम्ही माहिती देत आहोत
1: की पिवळी डेझी लागवड कशी करावी याविषयी. तर शेतकरी बंधूंनो, पिवळी डेझी म्हणजे गोल्डन रॉड हे अत्यंत कणखर पीक आहे. या वनस्पतीचा वापर प्रामुख्याने फिलर मटेरियल म्हणून वापरण्यात येतो. फुलांची बुके किंवा गुच्छ तयार करताना पिवळ्या डेझीचा वापर केला जातो. या फुलाला सॉलिडॅगो, गोल्डन रॉड, सोनतुरा असेही म्हणतात. या पिवळ्या डेझीच्या लागवडीसाठी मध्यम किंवा हलक्या प्रकारातील उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करून हेक्टरी 15 टन कुजलेले शेणखत मिसळावे. त्यानंतर लागवडीसाठी 3 मीटर लांब आणि 2 मीटर रुंद आकाराचे सपाट वाफे तयार करावेत किंवा सरी वरंब्यावर देखील या पिवळ्या डेझीची लागवड करता येते. अभिवृद्धी सहज कत्या रोपाच्या कडेला फुटणाऱ्या फुटव्यांद्वारे करण्यात येते. फुटव्यांची लागवड 30 बाय 30 सेंटीमीटर किंवा 50 बाय 50 सेंटीमीटर अंतरावर करावी. सरी वरंब्यावर लागवड करताना 45 ते 50 सेंटीमीटर अंतर ठेवून रोपांतील अंतर 30 सेंटीमीटर पर्यंत ठेवावे. शक्यतो संध्याकाळच्या वेळी मुनवे लावावेत. मुनवे आणताना ते गुणपाटात गुंडाळून आणावेत आणि लगेच शेतात लावावेत. जास्त दाट लागवड केल्यास कालांतराने मुनव्यांची दाटी होते आणि रोपे व्यवस्थित वाढत नाहीत. अशा खुरटलेल्या वाडीवर लहान कमी उंचीचे फुलदांडे येतात. अशा लहान दांड्यांना बाजारात फारशी मागणी नसते. सुरुवातीला तण काढून शेत स्वच्छ ठेवावे. कालांतराने रोप वाढून सर्व जागा व्यापते. आणि त्यामुळे तण फारसे वाढत नाही। मात्र रोपाभोवती येणारे मुनवे वेळोवेळी काढावेत। फुलदांडा उंच वाढल्यानंतर प्रत्येक रोपाभोवती एक किंवा दोन मुनवे राखावेत। पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे। रोपांच्या जोमदार वाढीसाठी माती परीक्षणानुसार दरवर्षी हेक्टरी 80 किलो नत्र, 80 किलो स्फुरद आणि 80 किलो पालाश ही खत मात्रा द्यावी। नत्राची मात्रा 2 समान हप्त्यात विभागून लागवडीनंतर 4 महिन्यांच्या अंतराने द्यावी। दर 4 महिन्यांनी पिकाची खांदणी करून नत्र खताची मात्रा द्यावी। लागवडीनंतर 40 ते 50 दिवसांनी फुले येण्यास सुरुवात होते। वर्षभर फुले येत राहतात। डेजीची फुले दांड्यासह काढावीत। दांड्याच्या खालील भागातील फुले उमलण्यास सुरुवात झाल्यावर तुरे दांड्यासहित तोडावीत। दांडा जमिनीपासून खोडावर 4 डोळे ठेवून कापावा। दांडा काढण्यासाठी चाकू किंवा सिकेटर वापरावे। काढलेल्या दांड्याचे कापलेले टोक पाण्यात बुडवून ठेवावे। तर शेतकरी बंधूंनो, पिवळी डेजी लागवड कशी करावी याविषयी आपण नुकताच माहिती ऐकत होतात।
3: यानंतर कार्यक्रमात आता आम्ही माहिती देत आहोत
1: चिकू पासून जॅम आणि स्क्वॅश याविषयी। तर शेतकरी बंधूंनो, चिकूच्या पाकवलेल्या फोडी, जॅम, स्क्वॅश, फोडी हवाबंद करणे, भुकटी हे पदार्थ तयार करता येतात। हे सर्व पदार्थ तयार करण्यासाठी पूर्ण पिकलेली गोड फळे घ्यावीत। फळे स्वच्छ धुवावीत, साल काढावी, बिया काढून टाकाव्यात, फोडी कराव्यात। तर शेतकरी बंधूंनो, या पाकवलेल्या चिकूच्या फोडी कशा असतात? तर त्या म्हणजे चिकूची व्यवस्थित पिकलेली गोड चवीची फळे निरीक्षणपूर्वक निवडून घ्यावीत। फळे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत। त्याचे 4 तुकडे लांबीप्रमाणे करून बी पूर्णपणे काढून टाकावे। मिठाच्या 2% द्रावणामध्ये फळांचे तुकडे 3 ते 4 मिनिटे बुडून ठेवावेत। नंतर फोडी ड्रायरमध्ये 40° सेल्सिअस किंवा सूर्यप्रकाशात पूर्ण 1 दिवस वाळवाव्यात। दुसऱ्या दिवशी फळांचे तुकडे 40° ब्रिक्स साखरेच्या पाकात 5 मिनिटे शिजवावेत। फोडी द्रावणातून बाहेर काढून पूर्ण सूर्यप्रकाशात अथवा ड्रायरमध्ये 40° सेल्सिअस तापमानात वाळवाव्यात। त्या पुढील दिवशी अनुक्रमे 55° ते 65° ब्रिक्स पाकामध्ये शिजवून वाळवाव्यात। नंतर फोडी चांगल्या वाळवाव्यात। कोरड्या फोडी प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून सीलबंद कराव्यात। चिकू स्क्वॅश। चिकूच्या फोडी मिक्सर किंवा पल्पर मध्ये घालून चांगला लगदा तयार करून घ्यावा। लगदा मलमलच्या कापडाने गाळून त्यातला रस काढून घ्यावा। FPO प्रमाणीकरणानुसार घटक पदार्थ घ्यावेत। या घटक पदार्थाचे प्रमाण म्हणजेच चिकू रस 1 किलो, पाणी 1 लिटर, साखर 1 किलो, सायट्रिक आम्ल 40 ग्राम, चिकू रस, साखर, पाणी, सायट्रिक ऍसिड यांचे एकजीव मिश्रण तयार करावे। हे मिश्रण गाळून घ्यावे। स्क्वॅश 80° ते 82° सेल्सिअस तापमानापर्यंत गरम करावा। पोटॅशियम मेटाबाय सल्फाइट 710 मिलीग्राम पर किलो स्क्वॅश किंवा सोडियम बेन्झोएट 600 मिलीग्राम पर किलो स्क्वॅश या प्रमाणात थोड्या स्क्वॅश मध्ये एकजीव करून संपूर्ण स्क्वॅश मध्ये घालावे। गरम स्क्वॅश बॅटल्यांमध्ये भरावा, झाकणे बसवावीत। स्क्वॅश थंड आणि कोरड्या जागेत ठेवावा। हा स्क्वॅश 6 महिने टिकतो। तर शेतकरी बंधूंनो, चला आता जाणून घेऊ की या चिकूची भुकटी कशा प्रकारे बनवतात। तर शेतकरी बंधूंनो, या चिकूची पक्व फळे धुवून साल आणि बी काढून घ्यावीत। फळांचे 8 तुकडे लांबीप्रमाणे करून सूर्यप्रकाशात किंवा वाळवणी यंत्रात 55° ते 60° सेल्सिअस आणि पाण्याचे प्रमाण 7 ते 8% कमी होईपर्यंत वाळवावेत। त्यानंतर यंत्राच्या सहाय्याने फोडींची भुकटी

0: सरकारच्या सहाय्याने गर तयार करावा. प्रमाणीकरणानुसार म्हणजेच 45% गर, 68% ब्रिक्स घनपदार्थ आणि 1% आम्ल हे घटक पदार्थ घ्यावेत. तर शेतकरी बंधूंनो, आता हा चिकूजाम कसा बनवायचा? तर त्यासाठी गर, साखर, पाणी एकत्र करावे, मिश्रण शिजवावे, शिजवताना हळूहळू ढवळावे. जाम आचेवरून उतरवण्यापूर्वी सायट्रिक आम्ल आणि पेक्टिन थोड्या पाण्यामध्ये मिसळून घ्यावे. मिश्रणाचे तापमान 105 सेल्सिअस, विद्राव्य घटक 68 ब्रिक्स एवढे झाल्यावर जाम तयार होतो. इतर चाचण्या घेऊन जाम तयार झाल्यावर गरम असतानाच निर्जंतुक केलेल्या बाटलीमध्ये भरावा आणि थंड झाल्यावर ती बाटली सीलबंद करावी. तसेच सोबतच शेतकरी बंधूंनो, चिकूच्या हवाबंद फोडी कशा करायच्या? तर पिकलेल्या चिकूच्या फोडी बहर साईज कॅनमध्ये किंवा 1.5 साईज कॅनमध्ये भराव्यात. उर्वरित जागा साखरेच्या 55° ब्रिक्स पाकाने भरावी. कॅनच्या तोंडापासून 1.25 सेंटीमीटर अंतर सोडावे. डबे 80° सेल्सिअस तापमानाला निर्वात करून बंद करावेत. बटर साईज कॅन आणि 2.5 कॅन अनुक्रमे 20 ते 25 मिनिटे उकळत्या पाण्यामध्ये ठेवावेत. नंतर कॅन गार पाण्याने थंड करावेत. कॅन थंड आणि कोरड्या जागेत ठेवावेत. शेतकरी बंधूंनो, हा चिकू शेक कसा तयार करायचा? तर चिकूपासून चांगल्या प्रतीचा शेक तयार करता येतो. शेक तयार करण्यासाठी चिकूचा गर अथवा फोडीचे अतिशय बारीक बारीक तुकडे करावेत. यामध्ये लागणारे घटक पदार्थ म्हणजे चिकूचा गर किंवा तुकडे 100 ग्रॅम, साखर 136 ग्रॅम, दूध 150 ग्रॅम. स्टीलच्या पातेल्यामध्ये हे दूध गरम करावे. थंड झाल्यावर साय काढावी. दुधामध्ये साखर विरघळून घ्यावी. नंतर त्यात चिकूचा गर अथवा तुकडे टाकावेत. हे मिश्रण मिक्सरमध्ये टाकून एकजीव करावे. शेक थंड होण्यास रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावा. आवडीनुसार बर्फाचा चुरा टाकून शेक पिण्यास वापरावा. तर शेतकरी बंधूंनो, आताच आपण चिकूपासून जाम किंवा स्क्वॅश याविषयी माहिती ऐकत होतात.
1: यानंतर कार्यक्रमात आता आम्ही माहिती देत आहोत
0: राज्यातील चारा टंचाई आणि त्यावरच्या उपाययोजना याविषयी. तर शेतकरी बंधूंनो, राज्यात यंदा सरासरीच्या फक्त 76.4% एवढा पाऊस झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात 39.2%, तर औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात 50%. तसे सोबतच जालना, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमानाच्या 60% पाऊस झालेला आहे. खरीपासोबत रब्बी हंगामातील पिकांवर विपरीत परिणाम झालेला असून शासनाने 151 तालुके आणि 268 महसुली मंडळामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे. सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसामुळे कृषी अन्नधान्य उत्पादनासोबतच चारा उत्पादन आणि उपलब्धतेवरही विपरीत परिणाम झाला आहे. ग्रामीण भागात पशुसंवर्धन आणि दुग्धोत्पादन हा प्रमुख व्यवसाय असून या व्यवसायावर ग्रामीण अर्थकारण अवलंबून आहे. दुष्काळी परिस्थितीमध्येही या व्यवसायातून शाश्वत उत्पन्न मिळू शकते. तथापि दुष्काळी परिस्थितीत पशुधनाची रोग प्रतिकारक शक्ती, प्रजनन क्षमता आणि उत्पादन क्षमता टिकवून ठेवण्याकरिता पशुधनास आवश्यक तेवढा सकस आहार खाऊ घालणे अत्यंत आवश्यक असते. तर शेतकरी बंधूंनो, या दुष्काळी परिस्थितीत आवश्यक तेवढा चारा उपलब्ध होत नाहीये. परिणामी पशुधनाच्या स्वास्थ्य आणि दूध उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. राज्यात सध्या स्थितीतील चारा टंचाई ही फक्त सरासरीपेक्षा कमी झालेल्या पर्जन्यमानामुळे झालेली नसून शेतकऱ्यांच्या नगदी पिकांकडे वाढलेला कल, गायरान क्षेत्रातील अनियंत्रित चराई आणि अतिक्रमण, कमी झालेले बांधक्षेत्र, वाढते शहरीकरण, निष्काळजीपणे करण्यात येणारा वैरणीचा वापर या इत्यादी कारणांमुळे आवश्यकतेपेक्षा चारा कमी प्रमाणात उपलब्ध होतो. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, शासनाने दुष्काळी म्हणून जाहीर केलेल्या 151 तालुक्यांमध्ये 31,29,580 लहान पशुधन आणि 76,63,766 मोठे पशुधन असे एकूण 1,07,93,346 पशुधन आहे. तर शेतकरी बंधूंनो आणि पशुपालक बांधवांनो, 268 दुष्काळी महसुली मंडळामध्ये 5,98,815 लहान पशुधन तर 19,38,962 मोठे पशुधन असे एकूण 25,37,777 पशुधन आहे. यावरून दुष्काळामुळे 37,28,315 लहान पशुधन तर 96,002,728 मोठे पशुधन असे एकूण 1,33,31,123 पशुधन बाधित होते.

0: होत आहे. या दुष्काळामुळे बाधित होणाऱ्या 151 तालुक्यामधील पशुधनास प्रतिदिन 55,371.33 मेटन आणि 268 महसुली मंडळातील पशुधनास प्रतिदिन 13,400.21 मेटन याप्रमाणे एकूण पशुधनास 68,771.54 मेटन प्रतिदिन चाऱ्याची आवश्यकता आहे. तर शेतकरी बंधूंनो, या सर्वसाधारण परिस्थितीमध्ये कृषी पिकांचे दुय्यम उत्पादन वनक्षेत्र, गायरान आणि चराऊ क्षेत्र, तसे सोबतच बांधक्षेत्र आणि वैरण पिके यापासून आपण चारा उपलब्ध करू शकतो. चालू वर्षी पर्जन्य काळात कमी झालेल्या पावसामुळे वरील सर्वच क्षेत्रापासून उपलब्ध होणाऱ्या चाऱ्यावर विपरीत परिणाम झालेला आहे. यामुळे उपलब्ध होणाऱ्या चाऱ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. आज मी 151 दुष्काळी तालुक्यात 98.89 लक्ष मेटन आणि 268 महसुली मंडळामध्ये 13.27 लाख मेटन असे एकूण 112.26 लाख मेटन चारा उपलब्ध आहे. दुष्काळ बाधित क्षेत्रातील पशुधनाकरिता प्रतिदिन 68,771.24 मेटन चाऱ्याची आवश्यकता लक्षात घेता पुढील 7 महिन्यांकरिता म्हणजेच महिना डिसेंबर ते जून या कालावधी करता एकूण 144.42 लाख मेटन चाऱ्याची आवश्यकता आहे. या सध्या स्थितीमधील चाऱ्याची उपलब्धता आणि पुढील 7 महिन्यासाठीची आवश्यकता यातील तफावत लक्षात घेता 32 लाख मेटन चाऱ्याची तूट असल्याचे निदर्शनास येते. शेतकरी बंधूंनो, या दुष्काळी परिस्थितीत पशुधनास आवश्यकतेनुसार चारा उपलब्ध होण्याकरिता चाऱ्याचे उत्पादन वाढवणे आवश्यक आहे. चाऱ्याचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी चारा पिकांची लागवड करावी. याकरिता पशुसंवर्धन विभागामार्फत विविध वैरण विकास योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शेतकरी बंधूंनो, सोबतच राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत शासनाने 100% अनुदानावर वैरण आणि खते वितरणाकरिता ₹10 कोटी निधी उपलब्ध करून दिलेला असून यामध्ये प्रति 10 गुंठे क्षेत्राकरिता ₹460 ते 1 हेक्टर क्षेत्राकरिता 4,600 अनुदान अनुज्ञेय आहे. 10 गुंठे ते 1 एकर क्षेत्राकरिता आवश्यक असणारे वैरण पिकांचे बियाणे म्हणजेच मका आणि ज्वारी हे शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर अधिक चारा उत्पादनाकरिता खत खरेदी करताही अनुदान देण्यात येत असून सदरील अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत एकूण 2,17,391 शेतकऱ्यांना बियाणे वितरित करण्यात येत असून यामुळे 27,739 हेक्टर क्षेत्रात चारा पिकांची लागवड करण्यात येईल. या चारा पिकांच्या लागवडीमुळे 10.86 लाख मेटन हिरव्या वैरणीचे उत्पादन अपेक्षित आहे. धरण आणि जलाशय क्षेत्रात पाणी साठा कमी झाल्याने उघड्या पडणाऱ्या जमिनीत उपलब्ध असणाऱ्या पाण्याचा वापर करून चारा पीक घेता येणे शक्य आहे. या बाबींचा विचार करून शासनाने राज्यातील गाळ पेरा क्षेत्रात चारा पिकांचे लागवड करण्याकरिता शेतकऱ्यांना नाममात्र ₹1 दराने भाडेपट्टीवर गाळ पेरा जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे. या गाळ पेरा क्षेत्रात चारा पिकांची लागवड करण्याकरिता शेतकऱ्यांना आवश्यक असणारे बियाणे आणि खते ही सुद्धा पशुसंवर्धन विभागामार्फत मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ₹25 कोटींचा निधी उपलब्ध करून दिलेला असून 2 हेक्टर क्षेत्रांपर्यंत ₹9,200 अनुदान देय आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विभागामार्फत मका, ज्वारी, बाजरी आणि न्यूट्रीफीड या चारा पिकांचे बियाणे 100% अनुदानावर वितरित करण्यात येत आहे. यामध्ये शेतकरी चाऱ्यासोबतच धान्याकरिता सुद्धा पिकांची लागवड करू शकतील आणि धान्य पिकांचे अवशेष जसे कडबा, सरमाड हे पशुधनास चारा म्हणून उपयोगात येतील. यामुळे शेतकऱ्यांना धान्य उत्पादन, धान्य विक्री आणि पशुधनाचा चारा या बाबींचा फायदा होईल. या योजनेत 75,000 शेतकऱ्यांना बियाणे वितरित करण्यात येत असून 50,000 हेक्टर क्षेत्रात चारा पिकांची लागवड करण्यात येणार आहे. या क्षेत्रातून अंदाजित 25 लाख मेटन हिरव्या चाऱ्याचे उत्पादन अपेक्षित आहे. या योजनांशिवाय पशुसंवर्धन विभागामार्फत नियमितपणे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत वैरण पिकांच्या सुधारित प्रजातीच्या बियाण्यांचे आणि बहुवर्षीय वैरण पिकांचे ठोंबे बिण्याचे वितरण करण्यात येत असते. या योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी प्रति एकर ₹600 अनुदान मर्यादा या वर्षीपासून वाढवण्यात आले असून प्रति लाभार्थी प्रति एकर ₹1,500 अशी करण्यात आली आहे. यामध्ये शेतकरी बंधूंनो मका, ज्वारी, बाजरी, लसूण घास, मेथी गवत किंवा बरसीम या वैरण पिकांच्या बियाण्याचे आणि संपूर्ण जैवंत, यशवंत, गुणवत्त, BNH10, CO4, CO5 या संकरित हत्ती गवतांच्या प्रजातींच्या बियाण्याचे वितरण करण्यात येत असते. सन 2018-19 या आर्थिक वर्षात या योजनेअंतर्गत एकूण रुपये 9.36 कोटी उपलब्ध असून यामधून 1018 मेटन बियाणे आणि 468 लाख बियाण्याचे वितरण करण्यात येत आहे. यामुळे 22,962.42 हेक्टर क्षेत्रात चारा पिकांची लागवड होत असून यामध्ये 9.18 लाख मेटन हिरव्या वैरणीचे उत्पादन अपेक्षित आहे. शेतकरी बंधूंनो केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत वैरण पिकांच्या बियाण्याचे उत्पादन आणि वितरण या योजनेअंतर्गत सण 2018-19 या वर्षात केंद्र शासनास रुपये 6.94 लाख निधी उपलब्धतेबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला असून सदर योजनेच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीच्या बैठकीत सदर प्रस्तावास मंजुरी देण्यात आलेली आहे. सदरचा निधी माहे डिसेंबर महिन्यात प्राप्त होणे अपेक्षित आहे. या योजनेअंतर्गत केंद्र शासन आणि राज्य शासन या दोन्हीचा एकत्रित निधी रुपये 11.58 कोटी उपलब्ध होणार असून यामधून 2,13,352 शेतकऱ्यांना 878.8 मेटन वैरण बियाणे आणि 754 लाख बहुवर्षीय वैरण पिकांच्या बियाण्याचे वितरण करण्यात येणार आहे. यामुळे शेतकरी बंधूंनो एकूण 21,353.2 हेक्टर क्षेत्रात वैरण पिकांची लागवड अपेक्षित असून यामधून 16.32 लाख मेटन हिरव्या वैरणीचे उत्पादन अपेक्षित आहे. तर शेतकरी बंधूंनो वैरण पिकांच्या लागवड आणि उत्पादनासोबतच उपलब्ध वैरणीचा योग्य प्रकारे आणि आवश्यक तेवढाच उपयोग करून उपलब्ध वैरणीची बचत करण्याकरिता शेतकऱ्यांनी कडबाकुट्टी यंत्राचा वापर करणे आवश्यक आहे. कडबाकुट्टी यंत्र खरेदी करताना शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विभागामार्फत 50% अनुदान देण्यात येते. मागील 5 वर्षात विविध योजना अंतर्गत पशुसंवर्धन विभागाने 60,000 पेक्षा जास्त आणि कृषी विभागाच्या योजना तसेच जिल्हा परिषद स्वनिधी यामधून जवळपास 40,000 असे 1 लाखांपेक्षा जास्त विद्युत चलित कडबाकुट्टी यंत्राचे वाटप करण्यात आलेले आहे. पर्जन्य काळात आणि इतर वेळी आवश्यकतेपेक्षा हिरव्या वैरणीचे अधिक उत्पादन होत असल्यास या हिरव्या वैरणीचा मुरघास तयार करून हिरव्या वैरणीची योग्य प्रकारे साठवणूक करता येते. पशुसंवर्धन विभागामार्फत मुरघास युनिट करताही अनुदान देण्यात येत असून मागील 5 वर्षात पशुसंवर्धन विभागामार्फत 3,542 मुरघास युनिट करिता अनुदान वितरित करण्यात आलेले आहे. शेतकरी बंधूंनो आणि पशुपालक बांधवांनो वैरण पिकांचे बियाणे, बहुवर्षीय वैरण पिकांचे बेणे, कडबाकुट्टी आणि मुरघास करिता अनुदान याकरिता शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना, पंचायत समितीमधील पशुधन विकास अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद कार्यालय किंवा जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त या कार्यालयाशी संपर्क साधावा. याशिवाय पशुसंवर्धन विभागाने महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ अकोला आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी आणि शेळी विकास महामंडळ पुणे या संस्थांच्या अधीनस्थ प्रक्षेत्रावर अतिरिक्त चारा लागवड करण्यात येत असून यामधून उत्पादित होणारा चारा दुष्काळी भागातील पशुधनासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर शेतकरी बंधूंनो आणि पशुपालक बांधवांनो या उपरोक्त योजनांशिवाय पशुसंवर्धन विभागाने दुष्काळी परिस्थितीत पशुधनास आवश्यक चारा उपलब्ध होण्याकरिता शासनाच्या इतर विभागाशी संपर्क साधला आहे. यानुसार वन विभाग, वन विकास महामंडळ, दुग्ध व्यवसाय विकास विभाग, आदिवासी विकास विभाग आणि आदिवासी विकास महामंडळ या विभागांना त्यांच्याकडील उपलब्ध असणारे गवत राखून ठेवण्याबाबत विनंती करण्यात आलेली आहे. कृषी विभागाच्या अधीनस्थ कृषी विद्यापीठाचे क्षेत्र, तालुका, बीजगुणन क्षेत्रांची जमीन आणि कृषी विज्ञान केंद्राच्या जमिनी चारा पिकांची लागवड करून पशुपालकांना चारा उपलब्ध करून देण्याची विनंती केलेली आहे. या पशुधनास पिण्यासाठी आवश्यक असणारे पाणी राखीव ठेवून आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्याबाबत जलसंपदा विभाग आणि महसूल विभागास विनंती करण्यात आलेली आहे. पशुपालकांनी या सर्व योजनांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊन पशुधनासाठी आवश्यक असणाऱ्या चाऱ्याचे उत्पादन करावे आणि पशुधनाची आवश्यक ती सर्व काळजी घ्यावी. शेतकरी बंधूंनो आणि पशुपालक बांधवांनो पशुसंवर्धन विभागामार्फत पशुधनाची रोग प्रतिकारक शक्ती अबाधित राहण्याकरिता संसर्गजन्य रोगाचे लसीकरण करण्यात येत असून पशुपालकांनी दुष्काळी परिस्थितीत पशुधन रोगाने बाधित होऊ नये म्हणून आपल्या पशुधनाचे लसीकरण करून घ्यावे. पशुधनास आवश्यक असणारा चारा नियमितपणे उपलब्ध होण्याकरिता पशुपालकांनी नगदी पिकांसोबतच ज्वारी बाजरी यांसारखी धान्य पिकांचीही लागवड करावी, जेणेकरून या धान्य पिकांची दुय्यम उत्पादन पशुधनास चारा म्हणून उपयोगात येईल. तसेच बारमाही सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या क्षेत्रातील 5% क्षेत्रामध्ये लसूण घास संकरित हत्ती गवत यांसारख्या बहुवर्षीय वैरण पिकांची लागवड करावी. तसेच हंगामी सिंचन क्षेत्रातही मका ज्वारी बाजरी चवळी यांसारख्या वैरण पिकांची लागवड करून अतिरिक्त हिरव्या चाऱ्यांचा मुरघास करून ठेवावा. सदरचा मुरघास पशुधनास उन्हाळी हंगामात खाऊ घातल्यास उपयोगात येऊ शकेल. पशुपालकांनी याप्रमाणे चारा पिकांच्या लागवडीचे नियोजन केल्यास भविष्यात पशुपालकांना चारा टंचाई उद्भवणार नाही. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही सुद्धा आपल्या शेतात मध्ये आणि पशुपालकांनी सुद्धा आपल्या पशूंसाठी हा चारा नक्कीच आपल्या शेतामध्ये पिकवला पाहिजे आणि आपल्या जनावरांची आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे. तर शेतकरी बंधूंनो आणि पशुपालक बांधवांनो, आताच आपण राज्यातील चारा टंचाई आणि त्यावरील उपाययोजना याविषयी माहिती ऐकत होतात. यानंतर कार्यक्रमात आता आम्ही माहिती देत आहोत चारा उत्पादनाचे हायड्रोपोनिक्स तंत्र याविषयी. तर शेतकरी बंधूंनो आणि पशुपालक बांधवांनो, हिरव्या चाऱ्याच्या उत्पादनासाठी जमीन मजूर आणि सिंचन हे घटक अत्यावश्यक असतात. यावर मात करून हिरवा चारा उत्पादन करण्याचे तंत्र विकसित झाले आहे, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानातून दूध उत्पादकांना 12 महिने हिरवा चारा दुभत्या जनावरांना उपलब्ध करून देता येतो. हिरव्या चाऱ्यात वनस्पतीजन्य प्रथिनांचे प्रमाण तसेच कॅरोटीन या हरित द्रव्याचा साठा भरपूर असतो. तंतुमय कर्बोदके विविध खनिज द्रव्येही जनावरांना मिळतात, त्यामुळे हिरवा चारा दुभत्या जनावरांना आवश्यक असतो. पारंपरिक पद्धतीने जर 7200 किलो हिरवा चारा प्रतिदिन काढायचा असेल तर 1000 चौरस फूट क्षेत्र आवश्यक असते. शिवाय रासायनिक खते मजूर आणि इतर बराच खर्च येत असतो. तसेच बियाणे पेरल्यानंतर त्याचे चाऱ्यात रूपांतर होण्यासाठी 45 ते 60 दिवस आवश्यक असतात. पण प्रत्येक दिवशी 600 किलो चारा हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे 50 चौरस फूट क्षेत्रात केवळ 8 ते 10 दिवसात तयार करता येतो. हा चारा पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या हिरव्या चाऱ्यापेक्षा सकस असून त्यात रासायनिक गुणधर्म तुलनात्मक दृष्ट्या जास्त असतात. हा चारा प्रथिन संपन्न असल्यामुळे 7 किलो हायड्रोपोनिक्स हिरवा चारा जनावरांची 1 किलो खुराक मिश्रणाची गरज भागवू शकतो. हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान हे मातीशिवाय शेती करण्याचा उत्तम पर्याय आहे. शेतकरी बंधूंनो, हे हायड्रोपोनिक्स चारा म्हणजे काय? तर ते म्हणजे मातीविना मका गहू बाजरी बार्ली इत्यादी पिकांपासून हायड्रोपोनिक्स तंत्राचा वापर करून अतिशय कमी जागेत आणि कमी पाण्यात हिरवा चारा निर्मिती करणे. हायड्रोपोनिक्स चारा तयार करण्यासाठी हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती यंत्र, चारा पिके, प्लास्टिक ट्रे आणि पाणी देण्याची यंत्रणा याची आवश्यकता असते. शेतकरी बंधूंनो, जमिनीवरील चारा उत्पादन. जमिनीवरील चारा तयार करण्यास कमीत कमी 60 दिवस लागतात. उत्पादन क्षमता 1000 चौरस फूट जागेत 7200 किलो हिरवा चारा तयार करता येतो. यासाठी पाण्याची गरज 1000 चौरस फूट क्षेत्रात चारा उत्पादन घेण्यासाठी 50 लाख लिटर वार्षिक पाणी आवश्यक आहे. चारा कापणी वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात लागतो आणि वेळ वाया जातो. मजूर आणि पिकांच्या लागवड तसेच मशागतीवर मोठ्या प्रमाणात खर्च येतो. जमीन मोठ्या प्रमाणात चारा पिकासाठी गुंतल्यामुळे इतर नगदी पिकासाठी कमी जागा राहते. जमिनीची आवश्यकता आहे. जमिनीवर चारा तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कीडनाशक आणि तणनाशकाचा वापर होतो, त्यामुळे चारा हा असेंद्रिय होतो. चारा उत्पादनावर वातावरणाचा परिणाम होतो. हायड्रोपोनिक चारा उत्पादन या पद्धतीत फक्त 7 ते 8 दिवसात चारा तयार होतो. याची उत्पादन क्षमता 50 चौरस फूट जागेत 1 वर्षात 36500 किलो हिरवा चारा तयार होतो. पाणी गरज 50 चौरस फूट जागेसाठी 36500 लिटर वार्षिक पाण्याची आवश्यकता आहे. जनावरांचा गोठा किंवा गोठ्याजवळ युनिट असल्यामुळे खर्च अत्यल्प होतो. कमी मजूर आणि मशागतीची गरज नाही. तसेच लागवडीवर अत्यल्प खर्च येतो. नगण्य जमिनीवर प्रकल्प उभा राहतो आणि त्याचमुळे जमीन इतर नगदी पिकासाठी वापरू शकतो, जमिनीची आवश्यकता नाही. ट्रे मध्ये पाण्याचा वापर करून चारा पीक घेऊ शकतो. 100% सेंद्रिय चारा तयार होतो आणि कुठलेही खते तसे रासायनांचा वापर होत नाही. वातावरणाचा परिणाम नाही, कारण नियंत्रित वातावरणात चारा तयार होतो. तर शेतकरी बंधूंनो, हायड्रोपोनिक चारा निर्मिती कशी होते? तर सर्वप्रथम हे जाणून घ्या की हायड्रोपोनिक चारा यंत्र हे परदेशी बनावटीचे आणि महागडे असल्यामुळे भारतीय शेतकऱ्यांना परवडणारे नाही. परंतु ते भारतीय बनावटीनुसार उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करून बनवता येते. त्यासाठी बांबू, काही लाकडे, 50% शेड नेट आणि प्लास्टिक ट्रे यांचा वापर करीत 72 चौरस फूट जागेत बसतील अशा 25x10x10 फूट अवघ्या 15,000 रुपये खर्चात हे सांगडा यंत्र तयार करता येते. त्याद्वारे दररोज 100 ते 125 किलो पौष्टिक हिरवा चारा निर्मिती करता येते. यामध्ये प्रकाश, तापमान, आर्द्रता आणि पाण्याचे नियंत्रण करून जास्तीत जास्त हिरवा चारा उत्पादन घेतले जाते. तर शेतकरी बंधूंनो, हिरवा चारा तयार कसा होतो? तर हा चारा तयार करण्यासाठी मका, गहू, बाजरी, बार्ली इत्यादी पिकाच्या धान्यांचा वापर होतो. या धान्याला सोडियम हायपोक्लोराइड किंवा ईएमच्या द्रावणात बीज प्रक्रिया करून घेतले जाते. नंतर हे धान्य 12 तास भिजत ठेवून 24 तास तरटाच्या पोत्यात किंवा गोणपाटात अंधाऱ्या खोलीत ठेवले जाते. त्यानंतर प्लास्टिक ट्रे मध्ये पसरून ठेवले जाते. प्रति दुभत्या जनावरांना 10 ट्रे याप्रमाणे जनावरांच्या संख्येवरून ट्रेची संख्या ठरवावी. हे प्लास्टिक ट्रे हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती यंत्रात पुढील 7 ते 8 दिवस ठेवावेत. 1 इंची विद्युत मोटारीला लॅटरलचे कनेक्शन देऊन फॉगर सिस्टीमद्वारे प्रत्येक 2 तासाला 5 मिनिटे याप्रमाणे दिवसातून 6 ते 7 वेळा पाणी दिले जाते. एकूण 200 लिटर पाणी दिवसभरासाठी वापरले जाते. ही यंत्रणा स्वयंचलित आहे. पाण्याची टाकी उंच ठिकाणी ठेवल्यास सायफन पद्धतीने विद्युत मोटारीचा वापर न करता पाणी देता येते. फक्त पाण्यावरच या चाऱ्याची 7 ते 8 दिवसात 20 ते 25 सेंटीमीटर उंचीपर्यंत वाढ होते. तर शेतकरी बंधूंनो, एका प्लास्टिक ट्रे मध्ये साधारणतः 1.5 ते 1.75 किलो धान्य बसते. साधारणपणे 1 किलो गव्हापासून 8 ते 9 किलो, 1 किलो मक्यापासून 10 किलो हिरवा चारा तयार होतो. तर शेतकरी बंधूंनो, या हायड्रोपोनिक चाऱ्याचे फायदे काय आहेत? तर ते म्हणजे चारा टंचाई परिस्थितीत हिरवा चारा निर्मितीचा सर्वोत्तम पर्याय. मातीविना कमी जागेत, कमी पाण्यात, कमी कालावधीत स्वस्तात हिरवा पौष्टिक चारा निर्मिती करता येते. जनावरांना 90% पचण्यास योग्य असा हा हायड्रोपोनिक चारा आहे. पशुखाद्याचा खर्च 40 ते 50% कमी आणि जनावरांच्या रोग प्रतिकारक शक्तीत वाढ होते. किमान 1/2 लिटरने दुधात वाढ होते. दुधाच्या फॅटमध्ये वाढ होते. जनावरांची प्रजनन क्षमताही सक्षम होते. जनावरांच्या शरीरात प्रथिने, खनिजे, जीवनसत्वांच्या उपलब्धतेत वाढ होते. जमिनीवर चारा उत्पादन घेण्याच्या तुलनेत 5 ते 10% पाण्याची आवश्यकता आहे. प्रथिने, जीवनसत्वे, अँटीऑक्सिडंट्स, फॉलिक ऍसिड, ओमेगा 3, स्निग्ध पदार्थ, हरितद्रव्य या हायड्रोपोनिक चाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात असतात. तर शेतकरी बंधूंनो, हायड्रोपोनिक चारा हा जनावरांना किती प्रमाणात द्यावा? तर भाकड जनावरे 6 किलो प्रति जनावर प्रति दिवस, दुभती जनावरे 15 किलो प्रति जनावर प्रति दिवस अशा प्रकारे या हायड्रोपोनिक चारा जनावरांना देण्यात यावा. तर शेतकरी बंधूंनो, आताच आपण चारा उत्पादनाचे हायड्रोपोनिक्स तंत्र याविषयी माहिती ऐकत होतात.
1: आणि याचबरोबर शेतकरी बंधूंनो, आजचा आपला कार्यक्रम संपला. तर शेतकरी बंधूंनो, परत भेटूयात याच कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: सर्वानुभूती भगवत दर्शन।
1: आपापली कर्म करा असं वेदांताचं आपल्याला सांगणं आहे, पण ती कर्म आपण कशी करायची, कशा रीतीने करायची हे वेदांत आपल्याला प्रथम सांगतो। आपण आपापली कर्म करायची, पण ह्या जगाचा त्याग करून, ह्या वरवर भासणाऱ्या मिथ्या जगाचा त्याग करून याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की आपण ईश्वराला सर्वत्र बघायचं आणि मग त्या बोधानं आपापली कर्म करायची। वाटलं तर 100 वर्ष जगण्याची इच्छा धरा, इच्छा असेल तर आपल्या सगळ्या लौकिक वासना पुरवून घ्या, फक्त त्या सगळ्याकडे ब्रह्मदृष्टीने बघा, त्यांना स्वर्गीय रूप द्या। परोपकाराचं, आनंदमयतेचं, कर्मशीलतेचं सुदीर्घ जीवन जगण्याची आकांक्षा बाळगा। अशा पद्धतीनं कर्म करण्यानेच तुम्हाला या मायेतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल, याखेरीज अन्य उपाय नाही। सत्य न जाणताच जो माणूस या जगाच्या भ्रामक विलासांमध्ये मग्न होतो त्याचा पाय घसरलाय, मानव जीवनाच्या उद्दिष्टाला तो मुकलाय असं समजायला हवं। त्याला जीवनातील खरा पुरुषार्थ कधी लाभायचाच नाही। या उलट जो माणूस जगाला शिव्याशाप देऊन जंगलात जातो, स्वतःच्या शरीराला दंड देत राहतो, देह सुकवून सुकवून स्वतःला हळूहळू मारून टाकतो, स्वतःचं हृदय म्हणजे एक शुष्क रखरखीत वाळवंट करून टाकतो, सगळ्या भावनांचा निपात करून टाकतो आणि कठोर शुष्क निरस बनून जातो, तोही वाट चुकलाय असं समजावं। ही अगदी दोन टोकं झाली, दोन्ही चुकीची आहेत। पहिली एका प्रकारची चूक तर दुसरी दुसऱ्या प्रकारची। दोघही वाट चुकले आहेत, दोघही जीवनाच्या खऱ्या उद्दिष्टाला मुकले आहेत। म्हणून सगळ्या वस्तूंच्या विषयी ईश्वर बोध बाळगून सर्व वस्तूंमध्ये ईश्वर आहे हे जाणून कर्म करा अशी वेदांताची शिकवण आहे। आपल्या जीवनात ईश्वर ओतप्रोत भरला आहे अशा निष्ठेनी, नव्हे ते ईश्वरच आहे अशा दृढ निष्ठेनी निरंतर कर्म करा, हेच आपलं एकमेव कर्तव्य आहे। याखेरीज आपल्याला आणखी कशाचीच वांछा नसावी, हेच आपलं एकमेव अभिप्सित असो। भगवान प्रत्येक वस्तूत विद्यमान आहे, त्याला धुंडण्याकरता आपण आणखी कुठं जायचं? आमच्या प्रत्येक कार्यात, प्रत्येक विचारात, प्रत्येक भावनेत तो आधीचाच आहे असं जाणून आपण कर्म करायला हवं। हा एकच मार्ग आहे, आणखी अन्य मार्ग नाही। अशा रीतीने कर्म केलं तर त्याची फळं आपल्याला बंधनकारक होणार नाहीत। आपल्या जीवनातील सगळ्या दुःखांचं आणि अशुभांचं मूळ आपल्या खोट्या आशा, आपल्या खोट्या वासनाच कशा असतात हे आपण पाहिलंच आहे। या मिथ्या असार वासनांमुळेच आपल्याला दुःख भोगावी लागतात, अशुभ सहावं लागतं। पण आपल्या अंतरीच्या ईश्वरबोधानं ज्यावेळी त्या दिव्य स्वरूप धारण करून पवित्र होतात, त्यावेळी मग त्या आपलं काहीही अनिष्ट करू शकत नाहीत, दुःख निर्माण करू शकत नाहीत। ज्यांना हे रहस्य उमजलं नाही, त्यांना ते उमजेपर्यंत हे जग सैतानाचा खेळच वाटत राहील। तोपर्यंत त्यांना सैतानी असुरी जगातच जीणं कंठावं लागेल। स्वतःमध्ये अनंत आनंदाची केवढी थोरली खाण आहे याची लोकांना जाणीव नसते। आपल्या सभोवताल सर्वत्र केवढा अपार आनंद विराजत आहे याची त्यांना कल्पना नसते। त्यांना अजून त्याचा सुगावा लागलेला नसतो, अजून त्याचं संधान सापडलेलं नसतं। सैतानी जगत, असुरी जगत कशाला म्हणायचं? वेदांत म्हणतो अज्ञानालाच। प्रचंड नदीच्या काठी बसून आपण तहानेनी व्याकुळ होऊन प्राण सोडतो आहोत, अन्नाच्या राशींपाशी बसून आपण भुकेनी मरत आहोत, आपण आनंदघन विश्वात वसत आहोत पण आपल्याला ते गावत नाही, आपण सर्वदा त्यातच नांदत आहोत पण चुकीनं त्याला भलतंच काहीतरी समजतो आहोत। धर्म ते आपल्याला सापडून देण्याचा जिम्मा घेतो। सर्वांच्याच हृदयांना त्या आनंदमय जगाची आस लागलेली आहे, सर्व जाती त्याच्या शोधात आहेत, धर्माचं तेच एकमेव लक्ष आहे। विभिन्न धर्मात ही एकच आकांक्षा निरनिराळ्या शब्दात व्यक्त केलेली आहे। धर्माधर्मात हा जो वरवर फरक भासतो तो केवळ शब्दांच्या वेगळेपणामुळे असतो। एक जण एक विचार एका प्रकाराने व्यक्त करतो, दुसरा एक जण तोच विचार किंचित निराळ्या प्रकाराने व्यक्त करतो, पण प्रत्येक जण बहुधा अगदी एकच अर्थ निरनिराळ्या शब्दांनी व्यक्त करतो आहे।

रघुवीर समर्थ। मित्रांनो, आज भाग 5 मनाला समजावताना पहिल्यांदा सज्जन म्हटलं, मग त्याला प्रभाते मनी म्हटलं, सकाळी उठ बाळा असं म्हटलं, आणि आज समर्थ मनाला समजावतायत, हे मना वासना जी आहे ती दुष्ट धरू नकोस, ती काही कामाला येत नाही। मना वासना दुष्ट कामा नाहीये रे। एक एक शब्द जो आहे ना तो पारखून घ्यायला पाहिजे। एक एक शब्द जो आहे, मला कौतुक वाटतं समर्थांचंच नाही सगळं सर्व संतांचं। त्यांनी जे अभंग म्हटले, जे अभंग गायले, ते कसे केले असतील, कुठेही शब्दांची खिचाताणी नाही, खेचाखेच नाही, सहज शब्द मनातनं जसं पाणी झऱ्यातनं झळझळ वाहतं तसे हे शब्द येतात, पण त्या प्रत्येक शब्दात अर्थ ठासून भरलेला आहे, खोल भरलेला आहे। मना वासना, वासना म्हणजे काय? वासनांचे अनेक प्रकार आहेत। वासना जेव्हा सर्वार्थाने किंवा रूढार्थाने आपण वापरतो ती काम वासना, देहाचे आकर्षण ही वासना, पण फक्त तीच वासना नसते। असं म्हणतो माझ्यावर माझी अन्नाची अन्नावरची वासना गेली। वासना म्हणजे तीव्र इच्छा, वासना म्हणजे अतीव इच्छा, आणि ती जेव्हा अतीव इच्छा मनात उत्पन्न होते तेव्हा ती खोलवर कुठेतरी रुतून बसलेली असते। तीच जर का चांगली इच्छा असेल, परमेश्वर प्राप्तीची इच्छा आहे, दुसऱ्याचं कल्याण करण्याची इच्छा आहे, दुसऱ्यावर प्रेम करण्याची इच्छा आहे, मनाला शांती मिळवण्याची इच्छा आहे, आणि ती जर का खोल रुजलेली असेल तर ती चांगली आहे। संतांचं असंच होतं, लोककल्याण समाज कल्याण याच्यासाठी तळमळ होती, आणि म्हणून ती वासना जी आहे ती चांगली आहे। पण समर्थ म्हणतायत मना वासना दुष्ट कामा नाहीये रे। या दुष्ट वासना फक्त दुष्टांच्याच असतात। दुष्ट म्हणजे काय? आपण म्हणतो एखादा दुष्ट माणूस आहे, दुष्ट म्हणजे असुर, राक्षस, भूत म्हणजेच दुष्ट आहेत का? आपण जर का आपण सकाळपासून रात्रीपर्यंत काय विचार करतोय याचं जर का अवलोकन केलं तर आपल्याला समजेल सुष्ट आणि दुष्ट। सुष्ट म्हणजे पॉझिटिव्ह, दुष्ट म्हणजे निगेटिव्ह। आपण निगेटिव्ह किती विचार करतो आणि पॉझिटिव्ह किती विचार करतो हे प्रत्येकाने स्वतः ठरवायचे। सेल्फ रिअलायझेशन, सेल्फ रीडिंग, दुसऱ्यांनी ठरवण्यापेक्षा आपण स्वतः ठरवलं तर ते जास्त भावतं, दुसऱ्यांनी बोट दाखवलं तर ते टोचतं, पण स्वतःच स्वतः अवलोकन केलं तर ते स्पष्ट दिसतं। मग ही जी निगेटिव्हिटी आहे, हे निगेटिव्ह संकल्प जे आहेत ते स्वतःबद्दल पण असतील, दुसऱ्याबद्दल पण असतील, आणि ते संकल्प जे आहेत ते जेव्हा तीव्र होतात तेव्हा ती वासना होते, आणि ती जेव्हा वासना दुष्ट होते तेव्हा ती दुसऱ्याला फक्त त्रास नाही देत तर ती स्वतःला पण त्रास देते। आणि म्हणून समर्थ समजावतायत मना वासना दुष्ट कामा नाहीये रे। मना सर्वथा पाप बुद्धी नको रे। पाप, पाप आणि पुण्य, पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे काय, हा पण एक चिंतनीय आणि मंथनीय विषय आहे। आपण म्हणतो एखादा पापी माणूस आहे, पापी माणूस म्हणजे चोर दरोडेखोर म्हणजेच पापी आहे का? पाप बुद्धी एक छान अभंग आहे। पुण्य काय आहे? पुण्य पर उपकार, पापते
परपीडा, पुण्य पर उपकार, पापते परपीडा, पर उपकार म्हणजे पुण्य आणि परपीडा म्हणजे पाप। त्याच्यात थोडंसं ॲडिशन करायची, पर उपकार आणि स्व उपकार म्हणजे स्वतः पुण्य, स्वतःवर पण उपकार करायचे। स्वतःवर उपकार कसे करायचे? आपण म्हणतो हा खूप स्वार्थी आहे, स्वार्थी, पण तो स्वार्थी जो आहे तर का पॉझिटिव्ह घेतला तर स्वार्थ, स्वार्थ म्हणजे काय? पुरुषार्थ, पुरुष अर्थ, स्वतःच्या आत्म्याच्या उन्नतीसाठी जे काही कर्म करतो तो स्वार्थ नसतो तर स्व अर्थ असतो, पुरुषार्थ असतो। म्हणून पुण्य पर उपकार किंवा स्व उपकार म्हणजे पुण्य आणि पाप म्हणजे स्वतःला आणि दुसऱ्याला दिलेली पीडा। स्वतःला काय पीडा देतो? जेव्हा स्वतःबद्दल आपण निगेटिव्ह विचार करतो तेव्हा ती स्वतःला पीडा होते आणि ते दुःख पाय। स्वतः स्वतःला दिलेलं दुःख आहे आणि आपण सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत बऱ्याच वेळेला आपलं आपल्याला पण दुःख देतो। आणि म्हणून समर्थ म्हणतात मना सर्वथा पापबुद्धी नको रे। सर्वथा म्हणजे पूर्णपणे, एक लवलेश पण नको पापबुद्धीचा। मना सर्वथा नीती सोडू नको, मना अंतरी सार विचार राहो। नीती नियम, नीतीनी राहा, नीती सोडू नकोस। कितीही अट्रॅक्शन्स असतील तरीही ही नीती मना सोडू नकोस। आणि मग काय होईल? मना अंतरी सार विचार राहो। सार, जीवनाचं सार काय आहे, जीवनाचं इप्सित काय आहे, हा विचार मनात, अंतर्मनात निश्चिंत आणि निश्चित राहो, हे समर्थांनी सांगितले। आणि खूप सुंदर श्लोक आहे, विचार करण्यासारखा आहे, चिंतन करण्यासारखा आहे, मंथन करण्यासारखा आहे। याच्यावर अजून मित्रांनो

श्रोतेहो, आजी वैजा बटवा या कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत अष्टधान्य आहार, अर्थात अंकुरित धान्य आहार, म्हणजे आपल्या आहारामध्ये अंकुरित धान्याचं महत्व हे जाणून घेऊया. श्रोतेहो, शरीराच्या वाढीसाठी, झीज भरून निघण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी, जी ऊर्जा उत्पन्न करण्यासाठी तसेच आरोग्य रक्षणासाठी आहार आवश्यक आहे. श्रोतेहो, ज्या आहारातून शरीरास आवश्यक ती जीवनसत्वे, प्रथिने, क्षार मिळतात त्याला चौरस आहार असं म्हणतो किंवा सकस आहार असेही आपण त्याला म्हणतो. सर्व जीवनावश्यक गोष्टी मिळवण्यासाठी जेवणानंतर एखादे फळ खा, दिवसाकाठी कपभर तरी दूध घ्या असे बरेच डॉक्टर्स आपल्याला सांगतात. त्यामुळे सकस चौफेर आहार म्हणजे महागडे जेवण असा सर्वसामान्याचा समज होऊन बसलाय. रोज एक कप दूध आणि एक फळ खाणे आर्थिक दृष्ट्या भारतासारख्या गरीब देशाला परवडण्यासारखे आहे का? स्वस्त चौरस आहार नाही का? गहू, हरभरा, मूग आदी 8 प्रकारचे धान्य योग्य त्या रीतीने घेतल्यास त्यापासून तयार होणारा जो आहार आहे स्वस्त, सोपा आणि चौरस आहे. श्रोतेहो, आपल्या आहारामध्ये प्रतिदिनी गहू 30 ग्रॅम, हरभरा 15 ग्रॅम, मूग 15 ग्रॅम, मटकी 15 ग्रॅम, चवळी 15 ग्रॅम, हिरवा वाटाणा 15 ग्रॅम आणि शेंगदाणे 10 ग्रॅम, तसेच मेथी 10 ग्रॅम, त्यात 10 ग्रॅम तीळही घेतले तर उत्तम राहील. आता सांगितलेले जे सर्व पदार्थ आहे त्यामध्ये तीळ आणि मेथी सोडून सगळी धान्य एकत्र 24 तास पाण्यामध्ये आपण भिजून घ्यावीत आणि नंतर 12 तास कपड्यात ते बांधून ठेवून ते अंकुरित करावे. त्यानंतर त्यांना मोड येऊ द्यावे. तीळ, मेथी हे स्वतंत्र भिजवून अगोदर घेतलेले जे धान्य आहे त्यामध्ये अंकुरित करून घ्यावे. सर्व धान्याचे मिश्रण म्हणजे आपला स्वस्तातला चौरस आहार तयार झाला. हा आहार दिवसातून 2 वेळा अर्धा अर्धा घ्यावा. आहार म्हणून हे धान्य आवडत नसल्यास त्याची उसळ, उपमा किंवा मिक्सरमधून काढून भाकरी, थालीपीठ करून खावे. परंतु नुसता अष्टधान्य आहार चवीपुरते तिखट मीठ घालून खाल्ल्यास जास्त उपयुक्त आणि सोयीचे ठरेल, कारण शिजवणे, फोडणे, टाकणे वगैरे भानगड नाही. चवीसाठी लसूण, कांदाही आपण त्यामध्ये वापरू शकतो. त्यामुळे थोडासा विचार करा आणि आपला आहार अंकुरित धान्य आहार करा. श्रोतेहो, हे झालं आपल्या आहारातील अंकुरित धान्यांचे महत्व. यानंतर आपण आजीबाईचा बटवा या कार्यक्रमात परत भेटूया. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. वो फिर नाही आते काय समर्पक लिहिलंय ना गुलजार यांनी. वो फिर नाही आते. आयुष्यभर अगदी कशीही कुठेही आपल्याला अनेक माणसं भेटतात, आपलीशी वाटतात, मनात घर करतात, आयुष्यभर आयुष्याचा अविभाज्य भाग होतात. काळ आपली गती स्वीकारतो आणि या राम रगाड्यात ती एकाएकी हरवून जातात. आयुष्याचा सुवर्णकाळ आपण ज्यांच्यासोबत घालवला ती माणसं आता कदाचित संपर्कापलीकडे पोहोचलेली असतात. मोबाईलमध्ये त्यांचा नंबर असूनही मीच का या आपल्या अहंकाराला बळी पडलेली असतात. कोणाएकेकाळी आपल्या प्रत्येक क्षणावर आपलेपणाचा अधिकार गाजवणारी, आपल्या आनंदात आनंद मानणारी, मनातलं सगळंच आपल्याला सांगणारी, काहीही बोललं तरी आपल्यालाच येऊन बिलगणारी हीच माणसं आता नजरेलाही दिसेनाशी झालेली असतात. त्यांना आपण कायम आपल्या चालू वर्तमान काळात ठेवायला हवं, संपर्कात राहायला हवं. अहो, वाद घालायलाही संवादाची गरज असतेच ना. तो संवाद अविरत चालू राहायला हवा. कधी आपल्या नावाचा एखादा फोन, एखादा मेसेज, नाहीतर स्वलिखित पत्रच त्यांच्यापर्यंत पोचवायला हवं, हो ना. आपण ऐकताय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. श्रोते हो, ही माणसं काळी का गोरी, श्रीमंत का गरीब, आपली का परकी अशी नसतात. त्या सुवर्ण मुद्रा असतात. नियती नावाच्या देवीने आशीर्वाद देताना प्रसाद म्हणून भरभरून वाटलेल्या. त्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात आलेला तो सुवर्णकाळ तुम्ही आजही जगताय का? ती माणसं आजही संपर्कात असतील आणि तो काळसुद्धा तुम्ही उपभोगत असाल तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. कारण तो काळ किंवा ती माणसं परत येत नाहीत हो. वो फिर नाही आते ही अशी अवचित माणसं भेटण्यापेक्षा ती लाभणंच जास्त महत्त्वाचं. आयुष्याची गाडी वेगाने पुढे हाकताना अशीच लाभलेली काही जीवाभावाची माणसं मीपणाचा पडदा थोडा बाजूला करून वेळ काढून पुन्हा निरकून पाहायला हवीत, हो ना. त्यांची विचारपूस करायला हवी, त्यांना समजून उमजून आपल्या आयुष्यात ठरवून आणायला हवं. एकदा का ती काळाच्या पडद्याआड गेली की ती परत येत नाहीत हो. गगनाला भिडलेल्या, फुलांनी लगडलेल्या झाडाखाली उभं राहिलं ना की ते झाड आपल्यावर न सांगता त्या फुलांचा वर्षाव करतं. तशीच आनंद वर्षाव करणारी ही माणसं फुलाची पाकळी नि पाकळी वेचावीत, अगदी तशीच वेचायला हवीत, हो ना.

माणसं ही अत्यंत महत्त्वाची असतात, त्यांना मनापासून जपायला हवं. भावनाशून्य या जगात जगताना आपण थोडं भावनाप्रधान व्हायला हवं. ओळख जितकी जुनी तितकी मैत्री घट्ट होत जाते, नात्यात सहजता येते. या मनापासून जपलेल्या नात्याला जेव्हा आपण बुद्धीच्या जोरावर तोलून पाहतो तेव्हा काहीतरी खटकतं. अनेक तर्कवितर्क निघतात, शंका उत्पन्न होतात, राईचा पर्वत होतो, गुंतागुंत वाढणारे गैरसमज निर्माण होतात आणि ही मैत्री नावाची नाव अनेक विचारांच्या सागरात हेलकावे खाताना दिसते. वेळीच हे सगळं विचार पुसून टाकून मनाची पाटी ज्याला कोरी करता आली तो तरलाच म्हणायचं. डोळ्यांना दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी खऱ्या असतातच असं नाही ना. अहो, आपणहून घट्ट धरून ठेवलं तर कदाचित थोडंसं गळेल, पण तुटणं मात्र टळेल, हो ना.

आपल्या सगळ्यांचंच आयुष्य फार गजबजलेलं आहे. कुणालाही जराही उसंत नाही, कुणालाही कुणासाठी वेळ नाही. आपल्याला सगळ्यांना यशस्वी व्हायचं आहे, पुढे जायचं आहे, ठरवलेलं ध्येय गाठायचं आहे, आपल्या भोवती शोभेल अशी एक महागडी चौकट उभी करायची आहे. पण ती चौकट उभी करताना, पुढे जाताना गवसलेली ही आपली माणसं, आपल्या जवळची ही माणसंच नसतील तर यशाचं शिखर गाठल्यावर मिळालेलं यश साजरं करायला, तोंड भरून कौतुक करायला, शाबासकी म्हणून पाठीवर थाप द्यायला जवळ आपलं असं कोणीतरी हवं ना? नसेल तर खूप प्रयत्न करून मिळालेलं हे यश, त्यासोबत आलेली सुबत्ता सगळंच मातीमोल ठरेल, नाही का? आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो. न मागता भरभरून मिळालेलं फक्त थोडं कष्ट घेऊन जपता आलं पाहिजे. अगदी माणसंसुद्धा कायमची आपल्याशी बांधता आली पाहिजेत, आपल्या मनापासून त्यांच्या मनापर्यंत. शरीरावरच्या जखमा दिसतात हो, मनावरच्या दिसत नाहीत एवढंच. उत्तरार्धात मागे वळून पाहताना तो पुढे येणाऱ्या प्रत्येक टप्प्यावर दिसली पाहिजेत हीच ती सुंदर माणसं. तुमच्या पाठीशी वटवृक्षासारखी अगदी खंबीर उभी, सुंदर निखळ हसऱ्या चेहऱ्याची. सच कहा है ना किसी ने,

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, बरेच शेतकरी विचारणा करतात की आम्हाला बागेच्या कडेनं शोभेची झाडं लावायची आहेत, यासाठी कोणती झाडं आपण निवडली पाहिजेत आणि या झाडाची काय वैशिष्ट्य असली पाहिजे, तर त्या अनुषंगानं आपण आज थोडंसं उहापोह करणार आहोत. परदेशी शोभेच्या वनझाडामध्ये प्रामुख्याने टॅबेबिया, कॅशिया, जॅकरंडा, कॉपर पॉड, गुलमोहर, पतंगी, पिचकारी, ब्रडदंडी, कैलासपती, काशीद, मलेशिया, चेंडूफळी, जंगली बदाम आणि कांचन अशी काही महत्त्वाची झाडं लागवड केलेली आपल्याला आढळते. परंतु या झाडापेक्षाही सुंदर असलेली झाडं आपल्या जंगलामध्ये काही आढळतात. त्याच्यामध्ये प्रमुख आहे आपटा. तर हा मध्यम उंचीचा पर्णवृक्षी पर्णझडी वृक्ष असतो. त्याचे खोड वेडेवाकडे असते, खोडावर भरपूर फांद्या असतात आणि त्या जमिनीच्या दिशेने झुकलेल्या असतात. पाने रुंद असतात, पसरट असतात आणि दोन खंडात त्यांची विभागलेली असतात. तर फांद्याच्या शेंड्यात किंवा पानासमोर उन्हाळ्यात फुलाच्या मंजिऱ्या येतात. फुल्यांचा ज्या पाकळ्याचा रंग असतो तो पांढरा असतो, असा हा आपटा. दुसरं जे आहे महत्त्वाचं जे झाड आपण बागेच्या कडेनं शोभेची झाडं लावायची अनुषंगाने विचार करून आलो, त्याच्यामध्ये आहे बहावा. मध्यम उंचीचा हा एक वृक्ष आहे, 10 मीटरपर्यंत हा वाढतो. या वृक्षाची लागवड बियापासून रोपं तयार करतात. तर लांबलचक मोठ्या पिवळ्या रंगाचं फुलाचे घोस याला येतात आणि त्यानंतर येणाऱ्या 1.5 ते 2 फुटाच्या ज्या शेंगा आहेत त्यामुळे हा वृक्ष सर्वांना आकर्षित करून जातो. नंतरचा आहे कांचन. हा मध्यम उंचीचा वृक्ष आहे, गुलाबी फुलं असतात याला आणि पानाचा आकार हा सुद्धा आकर्षक असतो. या वृक्षाच्या पाकळ्या गुलाबी पांढऱ्या रंगाच्या व एक पाकळी थोडीशी तांबडी असते. कांचनचा वृक्ष मध्यम उंचीचा असतो. आणखी एक महत्त्वाचं बागेच्या कडेनं शोभेचं जे फुलझाड लावायचा विचार झाला, सोनचाफा अतिशय चांगला आहे. हा अतिशय सुंदर असतो. हा मध्यम उंचीचा सदाहरित वृक्ष आहे. गुटीकलम पद्धतीच्या रोपापासून किंवा बियापासून याची लागवड केली जाते. सुंदर वासाची शेंड्याला पिवळ्या रंगाची फुलं, देवळाच्या आवारात या झाडाची साधारणतः लागवड होते. बकुळ हे आणखी एक झाड. सुमारे 10 ते 15 मीटर उंच असणाऱ्या या सदाहरित वृक्षाची फुले माळा करण्यासाठी किंवा सुगंधी द्रव्य काढण्यासाठी वापरतात. रस्त्याच्या दुतर्फा किंवा बागेत वृक्षाची लागवड केली जाते आणि फुले उन्हाळ्यात येतात. फुलं अतिशय सुवासिक असतात. लागवड 5 बाय 5 मीटर अंतरावर किंवा 2 बाय 2 बाय 2 फुटाचे खड्डे करून 5 बाय 5 मीटर अंतरावरची लागवड केली जाऊ शकते. नागचाफा, नागचंपा, नागकेशर असं सुद्धा याचं काही प्रचलित नाव आहे पा. तर हा सदाहरित असतो आणि उंच वाढणारा हा वृक्ष आहे. राखाडी गुळगुळीत याची पानं असतात आणि याची जी फुलं आहेत ही उन्हाळ्यात येतात. बियाणं परिपक्व झालं की लगेच पिशवीत टाकून रोपं तयार करतात. बियाणं जास्त काळ काढून ठेवल्यास उगवण क्षमता याची कमी होते. रोपे 3 ते 4 फूट उंचीची झाली की लागवड केली पाहिजे. आणखी एक झाड म्हणजे सुरंगी. याला सुरंगी, सुरंग, सुलतान चाफा अनेक अशी प्रचलित नावं आहेत. तर हे जे सुरंगी आहे तर याची जी आहेत की वृक्ष हा हळूहळू वाढतो आणि पानं जाडसर असतात. दोन्ही पानाच्या कडा सरळ असतात. खोडावर फेब्रुवारीपासून जे आहे फुलं येण्यास सुरुवात होते. कदंब आणखी एक वृक्ष. या झाडाची साल बदामी रखरमीत असते. पाने समोरासमोर मोठी असतात. वासाची छोटी फुलं चेंडूच्या आकाराची असतात. बियापासून रोपं तयार करून लागवड 5 बाय 5 किंवा 7 बाय 7 मीटरवर करता येते. तर साधारणतः बागेच्या कडेनं कोणती शोभेची झाडं लावायसाठी या संदर्भात आपण चर्चा केली. परंतु ही काही पायाभूत माहिती आहे. आपल्या गरजेनुसार आपली बाग किती आहे, कुठे आहे, कशाप्रकारे आपल्याला लागवड करायची आहे, हे निर्णय घेण्यापूर्वी जे विषयविशेषज्ञ आहेत उद्यान विद्याशाखेचे, कृषी विज्ञान केंद्र कराडा येथील, त्यांच्याशी संपर्क करा आणि शासनाच्या मार्गदर्शनाखाली आपल्या बागेच्या कडेनं लावायच्या झाडाचं चांगल्या प्रकारे नियोजन करून आपली बाग फुलवा, त्याचबरोबर आपलं जीवनही फुलवा. नमस्कार.
1: कृषी संदेश.